नमस्कार सोलापूर, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 7 आषाढ 1948, 29 जून 2026। सकाळचे 5:55 आणि 35 सेकंद झाली आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला आम्ही प्रारंभ करत आहोत मंगल ध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग हिंडोला पण ऐकताय. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 6 वाजतायत. आता काही क्षणातच हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रुतहो मंगलदायी चैतन्यदायी आणि आनंददायी अशा सोमवारच्या सुंदर रामप्रहरी मी आपला रेडिओ मित्र श्रीशैल बिराजदार तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या नितांत सुंदर स्वर्गीय सौंदर्यानं बहरलेल्या पावसाच्या सरींनी नाहून निघालेल्या भक्तिरसानं समृद्ध अशा निसर्गसुरांनी संगीतमय झालेल्या आणि ओंकाराच्या नादमाधुर्यानं पावन झालेल्या सकाळची सुरुवात ईश्वर चिंतनानं आपण करूया.

श्री सदाशिवाच्या चरणी वंदन करून कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं पारंपरिक श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र।

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आताच आपण ऐकलं. 6:08 आणि 30 सेकंद झाली आहेत.

श्रोत्याहो, ईश्वराच्या नामस्मरणात एक अलौकिक शक्ती सामावलेली असते, जी आपल्या प्रकाशमय जीवनाचा आरंभ करून देते. आता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकूयात. शंकर घाणेकर यांचा स्वर आहे, तर संगीत मनोहर केतकर यांचं.

आजचा सुविचार, श्रोतेहो, विश्व कल्याणाचं गुप्त धन म्हणजेच गुरुंनी आत्मसात केलेलं ज्ञान होय. आता श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजना आशा भोसले यांनी गायलेलं पारंपरिक भक्तिगीत आपण ऐकूयात.

श्रोतेहो, तुम्हा सर्वांना हा संपूर्ण आठवडा आनंदाचा, भरभराटीचा आणि आरोग्यदायी जावो अशीच शिव सदाशिवाच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि कार्यक्रमाची सांगता आता आपण करूयात. संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं डॉक्टर सदाशिव जावडेकर यांचं भक्तिगीताना आशिष केसकर यांचं संगीत आहे.

संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं डॉक्टर सदाशिव जावडेकर यांचं भक्तिगीत आताच आपण ऐकलं. जलसंगीत होतं आशिष केसकर यांचं. याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आमच्या प्रसारण कक्षेच्या घड्याळामध्ये सकाळचे 6:24 आणि 35 सेकंद झालेले आहेत. आता ऐकूयात विचारपुष्प.

विचार पुष्प या कार्यक्रमात ऐकूया विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन. विवेचन केलं आहे डॉ अंजना गायकवाड यांनी. चमके धरती गगन पर जो पूनम का चंद सदा प्रकाशित संत की प्रज्ञा ज्योति अमंद. आचार्य सत्यनारायण गोयंका या दोह्यातून संत महिमा वर्णन करत आहेत. आचार्यांचे अनेक दोहे संतांचं मोठेपण सांगणारे आहेत. त्यापैकी हा एक नितांत सुंदर दोहा. संत कसे असतात हे सांगताना आचार्य म्हणतात, संत पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असतात, ज्यांच्या प्रकाशानं आकाश आणि धरती दोन्ही प्रकाशमान होतात. असे संत आपल्या वचन आणि कर्मानं सतत प्रकाशित असतात. अशा संतांची प्रज्ञाज्योत श्रेष्ठ उज्ज्वल असते, ती कधीच मंद होत नाही. भारताला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेतील एक पूजनीय नाव म्हणजे संत कबीर साहेबांचं. संत कबीर साहेब ज्ञानमार्गी होते. अक्षर ओळख नसलेल्या कबीर साहेबांनी आपल्या प्रज्ञाप्रकाशानं अज्ञानावर प्रहार केले, अंधश्रद्धेचा कडाडून विरोध केला. ईश्वर हा सर्वव्यापी आहे, तो मंदिर मस्जिदमध्ये नाही तर सर्वत्र व्याप्त आहे हे सांगताना कबीर साहेब म्हणतात, मोको कहां ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में नामय मंदिर नामय मस्जिद ना काबे कैलास में. निर्गुण निराकाराची पूजा करणाऱ्या कबीर साहेबांनी कर्मकांड नाकारलं. अनिष्ट प्रथा परंपरेवर हल्ला चढवताना त्यांनी कोणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. ते म्हणतात, कांकर पत्थर जोरी कै मस्जिद लई बनाय ताचडी मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय. याबरोबरच पत्थर पूजे तो हरी मिले तो मैं पूजू पहार ताके तो चाकी भली पीस खाए संसार. असं म्हणण्याचं धाडस फक्त कबीर साहेबच करू शकतात. कबीर साहेबांनी आपल्या दोह्यांमधून सामाजिक परिवर्तन केलं, अंधश्रद्धेचा विरोध केला, कोणाचं समर्थन अथवा विरोध न करता मैत्रीभाव जपला. कबीर साहेब म्हणतात, कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर ना काहू से दोसती ना काहू से बैर. असं सांगणाऱ्या कबीर साहेबांनी प्रेम या शब्दाची उदात्त परिभाषा

भाषा सांगितली आहे. कबीर साहेब म्हणतात, पोथी पढ़ी पढ़ी जग मुआ, पंडित भयान कोय, धाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होय. कबीर साहेबांनी ईश्वर दर्शनासाठी मन निर्मळ असावं असा उपदेश केला. मन हे विषाणं भरलेलं असतं, जोपर्यंत ते स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्या आराध्याचं दर्शन होणार नाही असं ते म्हणतात. कर्मकांड पूजाविधीनं वृतवैकल्यानं ईश्वर प्रसन्न होत नाही तर विषय विकारांवर नियंत्रण मिळवलं तर नक्कीच आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल असं संत कबीर म्हणतात. कबीर साहेबांनी गुरुला अत्यंत महत्व दिलं. गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागो पाय, बलिहारी गुरु आपणे, जिन गोविंद दियो बताय, असं म्हणत ते गुरुचरणी नतमस्तक होतात. संत कबीर ज्ञानमार्गी संत होते. त्यांनी लोकमनातील अज्ञान नाहीसं करण्याचा प्रयत्न केला, प्रज्ञाज्योत पेटवली. असे संत पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे दस दिशा प्रकाशमान करतात, अज्ञानी जीवांना प्रकाशाचा मार्ग दाखवतात. आज ज्येष्ठ पौर्णिमा, संत कबीर साहेबांची जयंती. आचार्य गोयंका यांच्या दोह्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रकाशमान संत कबीर साहेबांना विनयपूर्वक वंदन करताना आचार्यांचा हा दोहा सांगून नतमस्तक होते. चमके धरती गगन पर जो पूनम का चंद, सदा प्रकाशित संत की प्रज्ञा ज्योति अमंद. संत कबीर साहेब जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात आताच आपण विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन ऐकलं. विवेचन केलं होतं डॉक्टर अंजना गायकवाड यांनी.
1: विचार पुष्प आताच आपण ऐकलं आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 6:20 झाली आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर सोलापूर दिनांक.
2: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
3: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
2: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडनेम. संपर्क 87 4003 4008.
4: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
5: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
4: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
5: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
5: अरुण नरखेडकर अंदर.
4: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
1: आता सोलापूर दिनांक.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
7: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
8: ऍडमिशनचं काम झालं.
7: आणि एवढी मोठी फी?
8: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
7: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
8: मोबाईल 90 96 222 325.

आकाशवाणी सोलापूर। नमस्कार, सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी। ठळक घडामोडी। भारत समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून प्रतिपादन। आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना। सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसा

पावसाचं पुनरागमन झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा आणि 20 षटकांच्या दोन्ही क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव. आता घडामोडी विस्तारानं. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमात ते बोलत होते. हा या कार्यक्रमाचा 135वा भाग होता. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधून बनवलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केलं. आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. काल त्यांनी आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेत वाकरी पालखीथळ चंद्रभागा नदीपात्र तसंच 65 एकर परिसराची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की यंदा वारीत व्हीआयपी दर्शन आणि वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. 10 ते 29 जुलैपर्यंत पंढरपूर शहरात मद्य आणि मांस विक्री बंद राहील. ग्रामपंचायतींना वारीपूर्वी अनुदान देण्यात येणार. पालखीसोबत मुख्यमंत्री सेवारत कार्यरत राहणार आणि पंढरपूर शहरातील 18 धोकादायक इमारती रिकाम्या करण्यात येणार. यंदा प्रथमच महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र शौचालय स्नानगृह आणि चेंजिंग रूमची व्यवस्था करण्यात येईल. स्वतंत्र जर्मन हँगर हिरकणी कक्ष आणि सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं. दरम्यान श्री विठ्ठल मंदिराच्या आराखड्यासाठी वास्तुविशारद नियुक्त करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत बोलताना दिले. आषाढी वारीनंतर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर शहराचं जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला काल पावसानं झोडपून काढलं. दिवसभरात 60 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून जून महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचं सांगण्यात आलं. कालच्या जोरदार सरींनी दिवसभराच्या उकाड्याला पूर्णविराम दिला असला तरी जनजीवन मात्र काही प्रमाणात विस्कळीत झालं. सोलापूर शहरातील सखल भागात जलमय झालं असून काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांची तारांबळ उडाली. प्रमुख रस्ते आणि रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यानं वाहतुकीची कोंडी झाली. रविवार पेठ विडी घरकुल होटगी रस्ता जुळे सोलापूर 54 मीटर रस्ता या भागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. दक्षिण आणि उत्तर सोलापूरसह बार्शी अक्कलकोट मोहोळ माढा करमाळा पंढरपूर सांगोला माळशिरस आणि मंगळवेढा तालुक्यात काल कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान काल सकाळी सोलापुरातील मुस्लिम बांधवांनी पावसासाठी विशेष नमाज अदा केली. सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र काल पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यात 4,36,572 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. वाकरी इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. सोलापूर शहरातील 93,344 बालकांना पोलिओची मात्रा दिल्याचं महापालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांनी सांगितलं. दाराशा दवाखान्यात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते बालकाला पोलिओची मात्रा देऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यावेळी उपस्थित होत्या. नीट आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणावरून काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल सोलापुरात मशाल मोर्चा काढण्यात आला. 4 हुतात्मा चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान निघालेल्या या मोर्चात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलेल्या भाषणात सरकारच्या धोरणावर टीका केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे इथं जीवन विकास प्रशालेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या माजी राज्यमंत्री शिक्षण महर्षी स्वर्गीय दीनानाथ कमळे गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना त्यांनी कमळे गुरुजींच्या कार्याचा गौरव केला. गरीब वंचित घटकातील मुलांसाठी त्यांनी शिक्षणाची कवाडं खुली केली. समाजासाठी केलेलं त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे असंही शिंदे आपल्या भाषणात म्हणाले. आमदार सुभाष देशमुख माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे लक्ष्मणराव ढोबळे सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोळी एमडी कमळे यांचीही यावेळी भाषण झाली. खासदार प्रणिती शिंदे खासदार डॉ ज्योती वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा परिषद आणि

0: बँक ऑफ इंडिया यांच्यात अभिनव सॅलरी पॅकेज योजनेचा सामंजस्य करार झाला. या करारावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी काल स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे जिल्हा परिषदेतील 10,520 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 1 कोटीचा विमा प्राप्त झाला आहे. सोलापूरचा हा प्रयोग राज्यातील अन्य जिल्हा परिषदांमध्ये देखील राबवला जाईल असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना नवीन गाड्या तसंच 98 शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज वटपौर्णिमा. सुवासिनींचा अत्यंत श्रद्धेचा आणि पारंपरिक महत्व असलेला वटसावित्रीचा सण पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी तसंच कुटुंबाच्या कल्याणासाठी विवाहित महिला हे व्रत श्रद्धाभावानं करतात. आजच्याच दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. सकाळी 10:30 वाजेपर्यंत पूजेसाठी शुभ मुहूर्त असल्याचं पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितलं. दुपारी 12 ते 1 या वेळेतही वडाच्या झाडाची पूजा करता येते. यंदाच्या वटपौर्णिमेला भद्रा काळ असला तरी पूजेला कोणताही अडथळा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध संगीततज्ञ डॉ विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून स्वरमयी गुरुकुल शाखेच्या वतीनं सोलापुरात स्वरचित बंदिशीचा कार्यक्रम झाला. प्राजक्ता देशपांडे, अपर्णा धर्माधिकारी, वैशाली देशपांडे आणि अभिषेक कुलकर्णी यांनी या कार्यक्रमात उत्कृष्ट गायक करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. डॉ अश्विनी वळसंकर यांनी बहादुरी तोडी राग सादर केला. यावेळी डॉ विकास आणि डॉ राजश्री या कशाळकर दाम्पत्याचं खजूर दिव्यांनी औक्षण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेनं अबॅकसची सुरुवात करून शिक्षण क्षेत्रात अभिनव प्रयोग केला आहे. विद्यार्थ्यांची गणितातील गती वाढावी, स्मरणशक्ती, एकाग्रता, आत्मविश्वास वाढावा यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर महिला पालकांच्या क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. एकूण 5 संघाकडून 40 महिला खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी आयएमएस वॉरियर्स तसंच आयएमएस थंडर स्किन्स या 2 संघांनी विजय मिळवला. साक्षी कोटा आणि तबस्सुम शेख यांनी प्रभावी कामगिरी केली. आयएमएसचे प्रमुख अमोल जोशी, सायली जोशी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. 30 जूनपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार असल्याचं प्राचार्य मानसी जोशी यांनी सांगितलं. आयर्लंड आणि भारत यांच्यात खेळला गेलेला दुसरा 20 षटकांचा क्रिकेट सामना यजमान आयर्लंड संघानं 1 धाव्यानं जिंकला. अत्यंत रोमहर्षक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघानं 20 षटकात 8 बाद 154 धावा केल्या. त्यांनी भारताला 20 षटकात 9 बाद 153 धावात रोखलं. भारताचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे हा पराभव झाला. या विजयामुळे आयर्लंड संघानं 2-0 अशी मालिका जिंकली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 20 षटकांच्या महिला विश्वचषक स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 4 बाद 170 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत हिनं 27 चेंडूत 56 धावांचा पाऊस पाडला. स्मृती मंदानानं 38 तर शेफाली वर्मानं 36 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून विजयाची आवश्यक असलेल्या धावा पूर्ण केल्या. एलिसा पेरीनं अर्धशतक झळकावलं. तिला सामनावीर किताब देण्यात आला. आता तापमान. सोलापुरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 35.3 दशांश आणि किमान 24.9 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. भारत समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना. सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचं पुनरागमन झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. आणि 20 षटकांच्या दोन्ही क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: आजच्या सोलापूर दिनांकाचं संकलन केलं पत्रकार प्रशांत जोशी यांनी.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी, सणासुदीला नेहमीच हायलाइट.

0: हॅशटॅग लाहोटी साडी.
1: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्हीआर पवार चाटी गल्ली सोलापूर.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 103.4 MHz. श्रोतेहो, सकाळचे 6:43 आणि 20 सेकंद होत आहेत. आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेलं आझाडी रेक्टिन हा रासायनिक घटक कीटकनाशकाचं काम करतो. या घटकाचं प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असतं तर ते पानांमध्ये कमी प्रमाणात असतं. आझाडी रेक्टिन हा घटक कीटक, सूत्रकृमी, विषाणू आणि बुरशी यांचं नियंत्रण करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो. फवारणीसाठी नैसर्गिक घटकांचा अर्क हा 5% काढला जातो. निंबोळी अर्काचा वापर हा कमी खर्चाचा, सोपा आणि तुलनात्मक विचार केल्यास प्रभावी असा उपाय आहे. रासायनिक कीटकनाशकाएवढा जरी तो किडीविरुद्ध प्रभावी नसला तरी त्यातील नैसर्गिक रसायनामुळे पिकाचं आणि परोपजीवी कीटकांचं नुकसान यामुळे होत नाही. त्यामुळे जैविक नियंत्रणासाठी परोपजीवी कीटकांचं एक प्रकारे संवर्धनच केलं जातं. याशिवाय आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना निंबोळीचा वापर हा अत्यंत किफायतशीर ठरतो. निंबोळी अर्काचा वापर भाजीपाला पिकं, तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, कपाशी अशा सर्व प्रकारच्या पिकांमध्ये कीडनाशक म्हणून केला जातो. निंबोळी अर्क कीटकांवर बहुआयामी आंतरप्रवाही कीटकनाशकाप्रमाणे कार्य करतं. या निंबोळी अर्कामुळे किडीच्या जीवनचक्रामध्ये पतंगवर्गीय किडींना अंडी घालण्यापासून परावृत्त केलं जातं. तसंच रस शोषक किडींच्या देखील अंडी घालण्याच्या नैसर्गिक क्रियेमध्ये यामुळे अडथळा येतो. कडुलिंबातील आझाडी रेक्टिन हा घटक किडीची वाढ थांबवतो, त्यांना कात टाकण्यास प्रतिबंध करतो, त्यामुळे कीड गुदमरून मरण पावते. निंबोळी अर्क पिकांवर फवारणीसाठी वापरला असता विविध प्रकारच्या किडीला खाद्य प्रतिबंध करतो, जसं की पांढरी माशी, घरमाशी, मिलीबग, लष्करी आळी, तुडतुडे, फुलकिडे, उंटळी अशा किडींना हा खाद्य प्रतिबंध करतो. निंबोळी अर्कासोबत बोंडअळीच्या नियंत्रणाकरिता शिफारस केलेल्या कीटकनाशकांची अर्धी मात्रा जर आपण मिसळली तर त्यांचं नियंत्रण अधिक चांगल्या प्रकारे होतं. गाळून काढलेली निंबोळी भुकटी ही झाडाला खत म्हणून वापरता येते. म्हणूनच कीटकांचा प्रादुर्भाव दिसला किंवा पीक संरक्षणाकरिता निंबोळी अर्काची 5% प्रति हेक्टर प्रमाणे फवारणी करणं सुद्धा अत्यंत फायद्याचं ठरतं. अशा पद्धतीनं आपल्या शेताच्या बांधावरच अत्यंत कमी खर्चामध्ये तयार करण्यात येणाऱ्या या निंबोळी अर्काचा वापर शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरतो.

0: कृषी सल्ला आताच आपण ऐकला.
1: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
2: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
3: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
1: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय,
2: JEE, नीट, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
3: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
1: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
3: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43.
0: श्रोते हो, आज संत कबीरांची जयंती आहे, तेव्हा त्यांना शतकोटी वंदन करूयात आणि त्यांचीच एक छानशी हिंदी भक्ती रचना आता आपण ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात.

0: जलसंगीत होतं नंदू हुनपे यांचं. सकाळचे 6:53 होत आहेत.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
3: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 90-49-36-60-77 आणि 97-66-17-24-18.
4: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
5: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
6: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
5: मोबाईल 920-95-94-290.
6: वेळ 10:30 to 8:30.
7: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
7: मोबाईल 91-72-710-499.
8: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
1: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
8: सोमवार ते शुक्रवार 10 to 4:00. मोबाईल 95-79-790-940.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 6:56 झालेली आहेत.
1: अहो काका, मिठाई काय वाटताय?
2: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
1: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डीमार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
2: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
1: मोबाईल 73,5,025,47 आणि 84,11,966,700.
3: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
4: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
3: नवजात शिशू अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
4: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
3: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजा चावडी जवळ, सोलापूर.
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
6: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
7: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
8: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
9: डॉक्टर RS मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर.
8: मोबाईल 91-30-300.

0: 9899.
1: इंस्टा स्टोरी फेसबुक चे लाइक्स लाहोरीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोरी साडी
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू लाहोरी साडी चाफी गल्ली सोलापूर.
3: व्यसनाधीनता नैराश्य सतत आत्महत्येचे विचार येणं संशय घेणं सततची डोकेदुखी वारंवार राग येणं झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
4: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर रिमांडोम जवळ सोलापूर. मोबाईल 7083069496.
5: अगं बाई बाई बाई वैतागले गं बाई या दारूला.
6: आता पर्याय एकच डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 9697921288.
3: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
7: होय नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
3: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
7: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
8: पित्त झालंय पोटात जळजळतंय गॅसेस होत आहेत गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय सगळ्या तपासण्या झाल्या छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
9: अहो श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
10: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर हॉटेल सूर्यासमोर मुरारजी पेठ सोलापूर.
9: मोबाईल 9372144434.
11: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
3: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
11: श्रीकृष्ण गुरुकुल.
4: संपर्क 72 76 73 73 52.
12: त्वचा रोग कॉस्मेटॉलॉजी केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर.
13: मोबाईल 77 19 92 22 55.
7: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा मूतखडा फॅटी लिव्हर गर्भाशयातील गाठी स्त्रियांच्या स्तनातील गाठी प्रोस्टेट कॅन्सर हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
3: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
7: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स दमाणी कॉम्प्लेक्स दत्त चौक सोलापूर. फोन 73 85 81 85 55.
14: आकाशवाणी सोलापूर सकाळचे 7:01 आणि 10 सेकंद होत आहेत. आता एक गाणं गुणगुणण्यासाठी

ये रास्ते है प्यार के या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं रवी यांचं. याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: दोन्ही राशी।
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी। याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत।
2: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा।
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत।
3: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे।
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
6: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली। या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
7: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची।
8: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
9: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा। नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा। स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा।
10: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय। महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत। आता सविस्तर बातम्या। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते। पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। त्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले। मन की बातच्या या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृती यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं। जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदनही केलं। आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी केलं।
11: मेरा आप सभी से एक आग्रह है, आप प्रयास करें कि आपके घर, सोसाइटी या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो, वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो। जो लोग गणेश जी की मूर्तियां बनाते हैं उनसे भी मेरा आग्रह कि वे मिट्टी की मूर्तियों को प्राथमिकता दें। जब हम स्थानीय कारीगरों से मूर्ति खरीदते हैं हम वोकल फॉर लोकल के संकल्प को मजबूत करते हैं। मुझे विश्वास है इस बार गणेश उत्सव में

0: और ऐसे हर उत्सव में हम ऐसी सारी बातों पर जरूर गंभीरता से सोचेंगे और देश हित में कदम भी उठाएंगे।
1: आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जमणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं।
0: महाराष्ट्र के नांदेड में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है। यहाँ नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है। इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने। अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गाँव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की। हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया। परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है। ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है।
1: पंतप्रधानांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली।
2: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो। काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले। त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1,200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते। त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं। लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही। त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली। त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही। त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार।
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। वाढवण बंदर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून या बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल पाहणी करताना सांगितलं। बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रतगती महामार्गाचा त्यांनी आढावा घेतला। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभरात राबवण्यात आली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे 2 थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव आणि परभणीचा दौरा केला। या दोन्ही ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार तसंच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत दैनिक सकाळचे उमेश शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे। दैनिक लोकमतचे हिरा सर्वदे सरचिटणीस तर दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली। वकील प्रताप परदेशी आणि स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं। गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला। गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली। या विशेष शोध मोहिमेत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं। आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर काल झालेल्या गट अ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला। भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं। ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या। पुरुषांच्या टी20 क्रिकेटमध्ये बेलफास्ट इथं 2 सामन्यांची मालिका यजमान आयर्लंडनं 2-0 अशी जिंकली। दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 154 धावा केल्या होत्या। त्या गाठताना भारत केवळ 1 धावेनं मागे पडला। राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली। पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला। अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं। जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली। अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची

आवक वाढली. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाची संततधार होती. लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पलूस तासगाव कवठे महांकाळ तालुक्यात काल विजांसह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या काही सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सखल भाग आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसाळा सुरू झाल्यापासून असा दमदार पाऊस झाला नव्हता. दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत.

0: देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1,00,000 झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वटपौर्णिमेनिमित्त काल पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यावेळी म्हणाल्या. अहिल्यानगरमध्येही उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि ग्रीन आर्मी संस्थेच्या माध्यमातून 1,100 महिलांना वडाचं रोप भेट देण्यात आलं. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राज्याच्या 46 तालुक्यात सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत होणार आहे. हवामान. राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त. आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनीच्या 103.4 MHz आपण ऐकताय आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 आणि 45 सेकंद झाली आहेत.
2: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
3: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
4: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
3: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
4: संपर्क 98-60-10-44-70.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

सकाळी 7:40 भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 8 समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 टायनी ग्लॅन्स एंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:20 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पू ना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 संत

कबीर जयंती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सगळे ठीक 9 वाजता मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम, त्यानंतर 9:20 सोलापूरची नाट्यगाथा आपण ऐकू शकाल. सकाळी 9:30 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10 वाजता चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 मराठी गाणी तर 11:30 हिंदी गाणी प्रसारित होतील. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1:00 सायंकाळी 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज सकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. आकाशवाणी सोलापूर 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शाहू महाराजांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले होते, याबद्दल आपण काय सांगाल?
1: आज जो कोल्हापूर जिल्हा आपणाला सुजलाम सुफलाम असा दिसतो, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जी औद्योगिक प्रगती झालेली आहे, त्या औद्योगिक प्रगतीचे मूळ लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेल्या दूरदृष्टीच्या कार्यामध्येच आहे. शाहू महाराजांनी औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा वस्तूंची लागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलेलं होतं. संस्थांच्या पश्चिम भागातील डोंगर उतरणीवरती चहा कॉफीची लागवड करण्याचे प्रयोग केले. गंजन गवत आणि सिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचे उद्योग सुरू केले. चंदन आणि हिरडा यांच्या जंगलातील उत्पादन वाढीचा, त्यातून उद्योग वाढीचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. देशी उद्योगांचे आधुनिकीकरण आणि विकास, त्यासाठी तंत्र आणि कौशल्य विकास यासाठी शाहू महाराजांनी प्रयोग केलेले आहेत. जयसिंगराव गाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल यांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी उद्योग व्यवसायाचं शिक्षण प्रशिक्षण दिलेलं दिसून येतं. याशिवाय अनेक उद्योगांसाठी, विशेषतः सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग, सुती कापड उद्योग, या उद्योगांसाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान लोकांना अवगत व्हावं यासाठी देशाच्या अनेक भागामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी काही लोकांना

0: शाहू महाराजांनी पाठवलेलं दिसून येतं.
1: अच्छा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात काही गावं मधानं समृद्ध आहेत, तर त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती.
0: अगदी बरोबर आहे. शाहू महाराजांचे म्हणणं असं होते की जे आपल्याकडे एकूण कच्चा माल ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती झाली पाहिजे, आणि त्यातूनच मग हे मधुमक्षिका पालन असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे, अगदी त्या काळामध्ये साडी, धोतरे, खण, चादरी तयार करणारे उद्योगही या संस्थानामध्ये होते. कात कारखाना होता, राळ तयार करण्याचा कारखाना होता, रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने होते. या सर्व कारखान्यांना शाहू महाराजांनी मदत केलेली दिसून येते. अर्थात हे करीत असताना शाहू महाराजांनी आणखी एका गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले होते. उद्योग व्यवसायात प्रगती करीत असतानाही शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये याची शाहू महाराजांनी अगदी कटाक्षाने काळजी घेतलेली होती. कारण हे उद्योगधंदे शेतीवरतीच अवलंबून आहेत, त्यामुळे शेतीचा विकास आणि त्यातून औद्योगिक विकास हे शाहू महाराजांचे धोरण होते.
1: अच्छा सर, ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी शाहू महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले होते?
0: ग्रामीण भागामध्ये आपण ज्या अनेक समस्यांचा विचार केलेला होता की ज्या समस्या अगदी अज्ञान, अंधकार किंवा इतर गोष्टीतून आहेत त्या दूर कशा होतील यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण आणि प्रशिक्षणाची कास धरलेली आहे. शेतकऱ्यांना शिक्षण, प्रशिक्षण, आधुनिक शेतीसाठी सहाय्य करणे, ग्रामीण भागामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्याच्यावरती प्रहार करणे, त्यासाठी प्रबोधन करणे, त्या कशा दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करणे, सहकारी तत्वावरती गावामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू करणे, हेही प्रयोग शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेले दिसून येतात. आणि दुष्काळाच्या काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू केलेले होते, कामं काढलेली होती की जेणेकरून त्या गावचा विकास झाला पाहिजे, रोजगार निर्मिती तिथंच झाली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यावरती शाहू महाराजांनी अधिक भर दिलेला दिसून येतो.
1: म्हणजे प्रत्येक गाव समृद्ध कसं होईल, स्वयंपूर्ण कसं होईल यासाठी त्यांनी चालना दिली, प्रोत्साहन दिलं.
0: अगदी बरोबर आहे. त्या त्या गावामध्ये जे जे नैसर्गिक स्रोत आहेत त्याचा चांगला वापर कसा करायचा आणि त्यातून आपल्या गावाचा विकास कसा करायचा यासाठी शाहू महाराजांनी त्या लोकांना अधिक प्रोत्साहित केलेलं दिसून येतं. आणि या भागाचा जर विचार केला तर या भागातील लोक जे कष्टाळू आहेत या कष्टाळू लोकांना शाहू महाराजांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले, आणि ही प्रेरणा, प्रोत्साहन आणि लोकांचे कष्ट यातून अनेक गावं स्वावलंबी झालेली दिसून येतात, समृद्ध झालेली दिसून येतात.
1: हो खरंय सर. सर, आरोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. त्याचबरोबर महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुद्धा शाहू महाराजांनी मोठं काम केलं होतं, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: आरोग्याचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की शाहू महाराजांच्या काळामध्ये पाच मोठे दुष्काळ पडलेले होते. शाहू महाराजांच्या एकूण कालावधीमध्ये प्लेगची मोठी साथ संस्थानामध्ये आलेली होती, आणि या प्लेगच्या साथीतून लोकांना कशा पद्धतीनं बाहेर काढायचं यासाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य हे आदर्शवत कार्य ठरलं गेलेलं आहे. विशेषतः प्लेग हा उंदरांपासून सुरू होतो, उंदरांच्या माध्यमातून होतो, आणि म्हणून हे उंदीर नष्ट करण्यावरती अधिक भर दिला. अर्थात त्यासाठी म्हणून अत्यंत अभिनव अशा प्रकारची एक योजना शाहू महाराजांनी राबवली. एक उंदीर पकडून आणेल त्याला एक रुपया बक्षीस, अशा प्रकारचं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये धोरण राबवलेलं होतं. प्लेगच्या साथीमध्ये गावं रिकामी करून क्वारंटाईन, त्या काळामध्ये क्वारंटाईन केलं गेलेलं होतं. गावाच्या बाहेर लोकांना वसाहती निर्माण करायला लावलेले होते. लोकांची गावं औषध फवारणीनं अधिक निरोगी करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या पद्धतीच्या एकूण रोगराईवरती, विशेषतः साथीच्या रोगराईवरती वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतो, त्या सर्व योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या दिसून येतात. याचमध्ये आपण महिला शिक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. शाहू महाराजांनी स्त्रीमुक्तीच्या क्रांतीचे

0: चाकच फिरवलेले आहे असे आपणाला दिसून येईल. स्त्रियांना मुलींना शाळेचे दरवाजे आणि पुस्तकाचे पाने उघडायची संधी शाहू महाराजांनी दिली आणि त्यातूनच सामाजिक क्रांती घडून आलेली आहे असं आपणाला दिसून येते. शाहू महाराजांनी महिला सक्षमीकरणासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला होता, त्याचबरोबर बालविवाह पद्धत विषयक कायदा आपल्या संस्थानामध्ये केलेला आहे, घटस्फोट विषयक कायदा की ज्याला काडीमोड कायदा त्या काळात म्हटलं जायचं तो काडीमोड कायदा केलेला आहे, आंतरजातीय विवाह कायदा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्तता मिळावी यासाठी क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदाही शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेला होता. त्याचबरोबर देवदासी प्रथा जी त्या काळात मोठ्या प्रमाणावरती होती हा देवदासी प्रतिबंध कायदाही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे स्त्री शिक्षण, स्त्री संरक्षण, स्त्री हक्क, स्त्रियांचं स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा विचार करून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत. शिक्षण, प्रशिक्षण आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे या मार्गातून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण केलेलं आपल्याला दिसून येते.
1: हो, खरंय सर, आपण शाहू महाराजांच्या प्रत्येक पैलूंवरती प्रकाश टाकत आहात. श्रोते हो, राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे वर्तमानाला नवी दिशा देणारी आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी एक प्रेरणा आहे. शाहूप्रेमी आणि युवा मित्रांनो, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा शाहू विचार आपल्या आचरणातून जपूया. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. हीच या लोकराजाला खरी आदरांजली ठरेल. याच प्रेरणादायी विचारांसह आजच्या या विशेष मालिकेचा समारोप करीत आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:37 होत आहेत. श्रोतेहो, आता एक छानसं बालगीत आपण ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. कवी कुसुमाग्रज यांचे शब्द आहेत आणि कमलाकर भागवत यांचं संगीत.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं कवी कुसुमाग्रज यांचं बालगीत आताच आपण ऐकलं. 7:40 आणि 25 सेकंद झाली आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: इंस्टाचे स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाईट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.

श्रोते हो, आज आहे 29 जून। आज मराठी साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्मदिन आहे। 29 जून 1871 रोजी अकोला या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। मराठी विनोद पीठाचे आद्य कुलगुरू अशी सार्थ पदवी प्र के अत्रे यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना दिली। कोल्हटकरांचे वडील अमरावती इथं शिक्षक होते। कोल्हटकर यांचं 10वीपर्यंतचं शिक्षण अकोला इथे झालं। पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। 1891 मध्ये बीए आणि 1897 मध्ये एलएलबी त्यांनी पूर्ण केलं। बीएचा अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच त्यांच्यातील समीक्षक डोकावू लागला। त्यांनी लिहिलेलं विक्रम शशिकला या नाटकाचं समीक्षण विविध ज्ञान विस्तार या मासिकात 1892 मध्ये प्रकाशित झालं। 1892 ते 1902 या 10 वर्षांच्या काळात त्यांनी 11 समीक्षणात्मक दीर्घलेख लिहिले। हे लेख लिहिताना त्यांना विनोदाची उकळी फुटत असे, पण समीक्षा

त्याचं गांभीर्य विचारात घेऊन ते स्वतःच आवर घालत. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र विनोद लेखनाची सुरुवात केली. 1902 मध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी साक्षीदार हा पहिला विनोदी निबंध लिहिला. तो विविध ज्ञान विस्तारच्या ऑगस्ट सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाला. त्यांनी विनोदी लेखनासाठी सुदामा हा मानसपुत्र निवडला. सुदामा, बंडूनाना आणि पांडुतात्या या तीन पात्रांचा समावेश असलेलं त्यांचं सुदामाचे पोहे विविध ज्ञान विस्तारातून प्रसिद्ध झालं. श्रोतेहो, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं नाटककार म्हणून असलेलं महत्वही निर्विवाद होतं. त्यांनी 12 नाटकं लिहिली. किर्लोस्कर नाटक मंडळीचे त्या काळातील ते एकमेव नाटककार होते. वीर तनय, मूक नायक, गुप्त मंजुषा, मतिविकार, प्रेमशोधन, वधू परीक्षा, जन्मरहस्य, परिवर्तन, सहचारिणी, शिवपावित्र्य, श्रमसाफल्य आणि माया विवाह ही त्यांची 12 नाटकं होत. कथा, स्वभाव रेखन, संवाद, पद या नाटकाच्या घटकात कोल्हटकरांनी नाविन्य आणलं. रहस्यपूर्ण गुंतागुंतीचं कथानक विणताना त्यात त्यांनी स्त्री शिक्षण, मद्यपान निषेध, प्रीती विवाह असे सुधारणाविषयी तसंच पुनर्विवाह, केशवपन, भ्रूणहत्या असे सामाजिक विषय देखील आणले. नाट्य समीक्षणानं त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि नाट्य समीक्षक म्हणूनच नाव कमावलं. सूक्ष्म विवेचक बुद्धी, मर्मग्राही विश्लेषण आणि भारतीय आणि पाश्चात्य साहित्य विचारातील वैदग्ध्य आणि नीती या तत्वांचा स्वीकार करणारी समावेशक समीक्षा दृष्टी यामुळे कोल्हटकरांची समीक्षा विचार प्रवर्तक ठरली. श्रोतेहो, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं 1 जून 1934 रोजी निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन आहे, त्यांना विनम्र अभिवादन आपण करूया. आणि भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, ज्याला संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

दशरथ पुजारी यांनी गायलेलं वसंत देशमुख यांचं भावगीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. श्रोते हो, आज ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांचा स्मृती दिन आहे. 14 सप्टेंबर 1948 रोजी उत्तर प्रदेशातल्या कानपूर शहरात त्यांचा जन्म झाला. वीणा सहस्त्रबुद्धे यांचे वडील पंडित शंकर श्रीपाद बोडस हे ग्वाल्हेर घराण्यातले गायक होते. आपल्या वडिलांकडूनच बालपणापासून वीणा सहस्त्रबुद्धे यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते. पुढे

ज्येष्ठ बंधू काशीनाथ बोडस यांच्याकडूनच त्यांनी शास्त्रीय संगीताचं कठोर प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर मोठे बंधू काशीनाथ, त्याचप्रमाणे पंडित बलवंतराय भट्ट, पंडित वसंत ठक्कर आणि पंडित गजाननराव जोशी यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे घेतले. त्यामुळे त्यांची गायनशैली ग्वाल्हेर घराण्याची असली तरी जयपूर किराणा घराण्याचाही प्रभाव त्यांच्या गाण्यांवर होता. 1986 कानपूर विद्यापीठातून शास्त्रीय संगीताची बीए ही पदवी त्यांनी मिळवली. याच विद्यापीठातून त्या संस्कृत आणि इंग्रजी भाषेच्या पदवीधर देखील झाल्या. शास्त्रीय संगीतातील एमए आणि नंतर शास्त्रीय संगीताचं संशोधन करून पीएचडी या पदव्याही त्यांनी मिळवल्या होत्या. श्रोतेहो, शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवल्यावरही आपण परिपूर्ण गायक आहोत असा अहंकार त्यांनी कधीच बाळगला नाही. दररोज त्या गायनाचा रियाज नियमितपणे करीत असत. शास्त्रीय संगीताचं शिक्षण घराण्याच्या शिस्त पद्धतीनेच व्हायला हवं असा त्यांचा आग्रह असायचा. त्या स्वतः त्याच शिस्तीनं संगीतात प्रवीण झालेल्या होत्या. जयपूर आणि किराणा घराण्याच्या गायकीचा अभ्यास आणि संशोधन करून त्यांनी संगीत क्षेत्रात नवे प्रयोगही केले होते. 1985 पुण्यातल्या ना दा ठाकरसी विद्यापीठात त्या शास्त्रीय संगीताच्या प्राध्यापक झाल्या. याच विद्यापीठात त्या पुढे संगीत विभागाच्या प्रमुखही होत्या. सावनी शेंडे यांच्यासह अनेक प्रसिद्ध गायक त्यांचे शिष्य आहेत बरं का. सवाई गंधर्व संगीत स्मृती सोहळ्यात त्यांचं शास्त्रीय गायन म्हणजे गानरसिकांना पर्वणीच वाटत असे. तबलापटू पंडित सुरेश तळवलकर आणि रामदास पळसुले, गायक विकास कशाळकर यांच्यासह संगीत क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांना सहस्त्रबुद्धे यांचं मार्गदर्शन सातत्यानं मिळत राहिलं. पारंपरिक भजनाचे त्यांचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाले होते. रसिको, 2013 संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं त्यांचा गौरव झाला होता. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी ऑल इंडिया रेडिओवर शास्त्रीय संगीताचं गायन करणाऱ्या वीणा सहस्त्रबुद्धे यांनी निष्ठेनं शास्त्रीय संगीताची सेवा केली. 29 जून 2016 रोजी त्यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे, त्यांना विनम्र अभिवादन.

आता भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात. सुमन कल्याणपूर आणि दशरथ पुजारी यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं भावगीत.

0: अगले 30 दिन होर्मुज पर हमारा कब्जा, बहरीन कुवैत पर फिर हमला। राष्ट्रपति ट्रंप ने चेताया, ईरान नहीं सुधरा तो वजूद मिटा देंगे, दैनिक भास्कर की सुर्खी है। राजस्थान पत्रिका ने अनोखा फार्मूला शीर्षक से नेशनल एकेडमी ऑफ मेडिकल साइंसेज के विशेषज्ञों की अपील से जुड़ा समाचार दिया है। पत्र लिखता है, माँ के लिए चाय की प्याली हो, बच्चे की सेहत की रखवाली भी हो, माँ को चाय में फॉलिक एसिड और विटामिन B12 देने का सुझाव, अपंगता की बीमारी से बच सकेंगे नवजात।
1: धन्यवाद मनोज। और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सम्मानीय अतिथि के रूप में सेशल्स के राष्ट्रीय दिवस समारोह में शामिल हुए। मॉरिशस के प्रधानमंत्री डॉक्टर नवीन चंद्र रामगुलाम के साथ भी चर्चा की। अमेरिका और ईरान जवाबी सैन्य कार्रवाई रोकने और कल कतर की राजधानी दोहा में फिर से वार्ता शुरू करने पर सहमत हुए। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू रक्षा अलंकरण समारोह में आज राष्ट्रपति भवन में वीरता पदक प्रदान करेंगी। मौसम विभाग ने आज पश्चिम बंगाल के पर्वतीय क्षेत्रों और सिक्किम में मूसलाधार बारिश का रेड अलर्ट जारी किया। और भारतीय पुरुष हॉकी टीम ने इंग्लैंड को पेनल्टी शूटआउट में 3-2 से हराकर FIH प्रो लीग में जीत के साथ अपना अभियान संपन्न किया। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: FM बँड 103.4 MHz वर आपण ट्यून केले आकाशवाणी सोलापूर। सकाळचे 8:15 वाजलेले आहेत।
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल।
4: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली। संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
3: श्री कृष्ण गुरुकुल।
5: संपर्क 72-76-73-52।
2: श्रोते हो, आता ऐकूयात टायनिक ग्लॅन्स एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
6: श्रोते हो नमस्कार। टायनिक ग्लॅन्स एंडोक्लिनिक यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। आपण भेटणार आहोत लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकारतज्ञ डॉक्टर अमृता साठे यांना। डॉक्टर अमृता साठे नमस्कार।
7: नमस्कार
6: डॉक्टर। आपण गेल्या भागामध्ये लहान मुलांच्या मधुमेहाबद्दल बोलत होतो, तर होण्याची शक्यता का असते याबद्दल आज सुरुवातीला सांगा।
7: सगळ्यात मुख्य म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण रेस किंवा एथनिसिटी म्हणतो, जे इंडियन लोक आहेत किंवा साऊथ आशियाई खंडाची लोक आहेत, त्यांच्यात मेनच जिनेटिक आपल्या अनुवांशिक रिस्क जास्त असते दोन्ही प्रकारच्या डायबिटीससाठी। तर जसं मोठ्या माणसांचा डायबिटीस जर आई वडिलांमध्ये असेल तर मुलांमध्ये सुद्धा 35 नंतर किंवा 40 नंतर येण्याचे चान्स असतात। असं मात्र लहान मुलांमध्ये आपण खात्रीने सांगू शकत नाही की आजी आजोबांना डायबिटीस होता म्हणून यांना लहान वयात झाला। पण जर का ज्या मुलाला 8व्या 9व्या वर्षी हा डायबिटीस येतो पकडात, त्याच्या बाळाला डायबिटीस होण्याचे चान्स बाकी जनतेपेक्षा जास्त होतो।
6: जास्त असतो। अच्छा, पण साधारण आपल्याला कुठल्या वयामध्ये कळतं की म्हणजे हा होण्याची शक्यता असते? म्हणजे अगदी नवजात शिशूपासून कोणालाही होऊ शकतो का?
7: हो, नवजात शिशूपासून अगदी 18 वर्षापर्यंत कोणालाही होऊ शकतो।
6: कारण बाळ जोपर्यंत परावलंबी असतं, म्हणजे साधारण वर्षा 2 वर्षाचं 3 वर्षाचं होईस तोपर्यंत आई वडिलांना बघावं लागतं की तो कितीदा लघविल्ल जातो किंवा कितीदा पाणी पितो, त्याच्यावरून आई वडिलांनी त्याची चाचणी करून घेणं गरजेचं आहे।
7: हो, जे 2-3 वर्षाची बाळ असतात जे तसं पण लघवी जास्त करतात, अशा बाळांमध्ये जर वारंवार इन्फेक्शन होत असेल आणि जेवण खाण व्यवस्थित असून सुद्धा वजन वाढत नसेल, अक्षरशः सुकल्यासारखी दिसतात बाळ आणि लघवी करतातच आहेत। आपण युजुअली म्हणतो की तोपर्यंत पाणी कमी प्यायला तर चालेल जोपर्यंत मूत अटत नाही, पण ह्या बाळांना लघवी व्यवस्थित होते, सुकतात बाळ, अशा बाळांमध्ये नक्की आपण डायबिटीसची चाचणी करायची।
6: अच्छा, आता ही लहान मुलांची मधुमेहाची चाचणी असते ती कशी, म्हणजे मोठ्यांसारखीच असते का, म्हणजे फास्टिंग पीपी वगैरे या पद्धती?
7: लहान मुलांची काही प्रकारात सारखीच असते। आपण कुठल्याही रॅन्डम शुगर जे म्हणतो, कितीही वाजताची एक शुगर बघतो, ती शुगर सरळ सरळ 200च्या वर असली आणि लहान मुलांमध्ये सिम्पटम्स असले की त्यांना वजन वाढत नाहीये, लघवी जास्त होतीये, सारखे आजारी पडतायत, थकतायत जास्त, आणि शुगर कधी कुठल्याही टाइमला बघितलेली 200च्या वर आहे, किंवा जर फास्टिंग स्पेसिफिकली आपण बघितली तर ती 140च्या वर आहे, अशा वेळेला आपल्याला खात्रीने आपण सांगू शकतो की डायबिटीसच आहे। आणि अजून कन्फर्म करण्याकरता एक HbA1c नावाची चाचणी असते,
6: जी 3 महिन्यामधली आहे।
7: बरोबर, अगदी अगदी बरोबर।
6: जी चाचण्या दोन्ही सारख्याच आहेत लहान मुलांच्या किंवा मोठ्या माणसांच्या?
7: काही स्पेसिफिक चाचण्या लहान मुलांच्या आहेत पण त्या गरजेच्याच अशा नाहीयेत, त्या अँटीबॉडीज आपण काही टेस्ट

0: करतो, जे आपण कधीच मोठ्या माणसांमध्ये करत नाही. मोठ्यांच्या डायबिटीसला अँटी गॅड अँटीबॉडी म्हणा किंवा झिंक ट्रान्सपोर्टर अँटीबॉडी या मोठ्यांमध्ये आपण कधी करत नाही. लहान मुलांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास सगळ्या बाळांची केली जाते, पण आपल्या देशात आपण त्याला गरजेचं नाही समजत कारण आपल्याकडे प्रिव्हेलन्स जास्त आहे.
1: खरंच आहे
0: आणि महाग पण आहे.
1: बरोबर आहे, पण साधारणपणे मोठ्यांमध्ये कसं सांगितलं जातं

0: साधारणपणे मोठ्यांमध्ये कसं सांगितलं जातं की वाढलेलं वजन म्हणा किंवा व्यायामाचा अभाव किंवा अति गोड खाणं ही साधारण लक्षणं समजली जातात, पण लहान मुलांच्या बाबतीत तर असं काही नसतं ना?
1: लहान मुलांच्या बाबतीत मोठ्या माणसांचा डायबिटीस पण होण्याचे चान्सेस असतात, फक्त तो वयात येण्याच्या एजमध्ये जवळजवळ 9 वर्षाच्या पुढे जर वजन वाढलं, गोड जास्त खाल्लं, घरातल्या इतर लोकांना मोठेपणीचा डायबिटीस टाइप 2 डायबिटीस असेल तर त्या बाळांमध्ये टाइप 2 डायबिटीस लवकर होण्याचे चान्सेस असतात. पण टाइप 1 डायबिटीस जो इन्सुलिनवर डिपेंडेंट आहे ह्याला असं कुठलंच हे नाहीये की जे आपण बदलू शकल्याने तो कमी, ज्याला व्हायचा आहे तो होतोच. आणि त्यात कोणाची आई वडिलांची मुलाची काहीच चूक नसते.
0: पण अलीकडच्या काळामध्ये कसं बघितलं की मुलांमध्ये देखील पिझ्झा बर्गर किंवा अशा गोष्टी खाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. पूर्वीसारखं कसं ग्राउंडवरती खेळत होती तेवढा खेळ बंद झालेला आहे मोबाईल किंवा कॉम्प्युटर आल्यामुळे, आणि त्यामुळे देखील स्थूलत्व वाढत चाललेलं आहे. त्यामुळे देखील शक्यता असते का मधुमेह होण्याची?
1: पण तो टाइप 2 जो तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. लठ्ठपणा वाढलेला आहे मुलांमध्ये, ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे, जंक फूड खाणं वाढलेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो आजार बाकी लोकांना किंवा आपल्या आजी आजोबांना 40 नंतर झाला तो आपल्या मुलांमध्ये 9 वर्षाच्या पुढे व्हायला लागलाय. पण हा जो कॅरेक्टरिस्टिक फक्त मुलांमध्ये होतो टाइप 1 डायबिटीस हा तो नाही, हा मोठ्यांचाच डायबिटीस लवकर वयात सुद्धा येऊ शकतो सेम कारणांमुळे की ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वजन वाढलंय. पण जो टाइप 1 आहे ज्याला आपल्याला फक्त इन्सुलिनच द्यावं लागतं त्याचा ह्याच्याशी काही संबंध येत नाही.
0: अच्छा, आज ही माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
2: टायनी ग्लॅन्ड्स एंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 8:21 झालेली आहेत. आता ऐकूयात दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच आता हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यायला हवेत याची माहिती देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपल्या स्टुडिओत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडकसाहेब नमस्कार.
6: नमस्कार.
4: मोडकसाहेब, ग्राहक जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा त्याने कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात?
6: तर हिऱ्याचे दागिने खरेदी करताना हिऱ्याची किंमत ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे हिऱ्यातला सर्वोत्तम कलर हा डी, त्याच्यानंतर EFGH कलर, तर कलर कुठला आहे आपण जो हिरा खरेदी करतोय तो, कारण त्याच्यावर किंमत ठरणार आहे. दुसरं आहे ते क्लॅरिटी, म्हणजे त्याच्यामध्ये काही फ्लॉलेसनेस पाहिजे, त्याच्या आत काही इन्क्लुजन नकोत. हिरा जर आपण उजेडात धरला आणि बघितलं तर त्याच्या आत इन्क्लुजन नसली पाहिजे. कट्स काय आहेत, कारण की हिऱ्याची किंमतच मुळी कट अँड पॉलिशिंग वरती ठरत असते, त्याच्यातच खरी कला आहे. तर कट, क्लॅरिटी आणि कलर या 3 गोष्टी, आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याचं वजन जे कॅरेटमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. तर हिऱ्याची जी किंमत आहे ती या 4 गोष्टींवर ठरते. त्यामुळे आपण जर हिरा खरेदी करत असलो तर त्यातले या 4 गोष्टी काय आहेत, कट कुठला आहे, क्लॅरिटी आहे का, फ्लॉलेस आहे का, त्यानंतर कलर कुठला आहे आणि किती कॅरेटचा आहे, या 4 गोष्टी माहिती झाल्या की आपण त्याची किंमत योग्य आहे का नाहीये याच्याबद्दल विचार करू शकतो. त्यामुळे या 4 गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा आपण हिऱ्याचे दागिने खरेदी करतो किंवा हिरा खरेदी करतो. आता जेव्हा दागिने खरेदी करतो त्या दागिन्यामध्ये बसवलेले हिरे या कुठल्या प्रकारात आहेत हे आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे की बसवलेले सगळे हिरे आहेत ते कुठल्या रंगाचे आहेत, शक्यतो एका रंगाचे असतात. कट्स त्याचे फाईन कट आहेत का, त्याला स्पार्क निर्माण होणार आहे का, कारण त्यातून स्पार्क निर्माण व्हायला पाहिजे. जितके चांगले फाईन कट असतील, चांगला कलर असेल, क्लॅरिटी जेवढी चांगली असेल तेवढं त्याच्यातून फायर म्हणतात किंवा स्पार्क म्हणतात. तर त्याकरता या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात, त्यामुळे त्या 4 गोष्टी माहिती करून घ्यायच्या आणि तुम्ही गळ्यात

0: जो दागिना असतो स्त्रियांनी विशेषतः त्या जेव्हा सोशल फंक्शनला जातात किंवा एकत्रित जातात तेव्हा तो चमकून उठणं गरजेचं आहे आणि तो खरा हिऱ्यांचा असणं नॅचरल हिऱ्यांचं असणं गरजेचं आहे.
1: मोडक साहेब, हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना विक्रेत्याकडून आपण कोणती माहिती घेणं आवश्यक असतं?
0: काय हिऱ्याचे दागिने खूप रिलेटिव्ह टर्म आहे.
1: बर,
0: की हा माझा डायमंड नेकलेस आहे, हे माझी डायमंडची अंगठी, हे माझं डायमंडचं पेंडंट आहे, ठीक आहे, पण त्यातले बसवलेले हिरे कुठल्या दर्जाचे आहेत त्यानुसार त्याची किंमत बदलत जाणार. त्यामुळे आपण जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा ते विक्रेत्याकडून एखादा दागिना जर आपण घेणार असलो तर त्यात किती टोटल डायमंड लागलेले आहेत, किती वजनाचं सोनं लागलेलं आहे, मजुरी किती आहे, त्यानंतर लागलेल्या डायमंडचे हे जे फोर्सी आपण मगाशी सांगितले ते कुठले आहेत, ते सर्टिफाईड आहेत का, सर्टिफाईड असलं तर कुठल्या लॅबचं सर्टिफिकेशन आहे, हे सगळं माहिती करून मग आपण बाजारात त्याचं कम्पेरिझन करू शकतो. हिऱ्याचे सगळे डिटेल घ्यायचे आणि ते बाजारात जाऊन कम्पेअर करायचे आणि सेम कम्पेरेबल याची दुसरे काय किंमत लावतायत हे बघून मग ठरवायचं की कुठून घ्यायचं, कारण आफ्टरऑल सगळं सर्टिफाईड असणार आहे आणि ज्याच्याकडून तुम्ही घेणार तो बाय बॅक आणि एक्सचेंजची गॅरंटी देणारच आहे.
1: खरंय मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावेत याविषयी संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 8:26:40 होत आहेत. आता एक छानसं बालगीत आपण ऐकूयात. सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरात श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे आणि कवयित्री शांता शेळके यांचे शब्द आहेत.

सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजतायत. थोड्याच वेळात सुरुवातीला मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 संत कबीर जयंती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

पत्नी पत्र। आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान। हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं प्रतिपादन। देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम। आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला। सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले। पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला। हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं। सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते। दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला। पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले। भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता। सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत आयएनएस तरकश आणि आयएनएस इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली। या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला। भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प मॉरिशसची आरोग्य सेवा संपर्क व्यवस्था शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील। भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रती असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते। पश्चिम आशियातील

0: युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्ण पदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बातमधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
0: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बालस्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील अॅथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द अॅथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तीनही आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठीही खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाने आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

0: आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशुबाल स्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. कबीर जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. कबीरा बोले.
2: श्रोतेहो नमस्कार. आता ऐकूया संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले. विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी. संवादक आणि सादर करते संजय भुजबळ.
3: काल करे सो आज कर, आज करे सो अब. काल करे सो आज कर,

0: कब पवनजी नाईक नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार.
0: आज एक खूप चांगलं निमित्त आहे.
1: खरंय
0: की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत. काय पहिली काय भावना आहे तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची?
1: दास बंदगी आणि एका सेवकाने भेटणं याची एक जी मजा आहे त्याच्यामध्ये स्वतःची सगळी जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते. हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफी मधला तो कबीरजींच्या रचनांमध्ये मला कायम डोकावलेला दिसतो आणि कायम तो बोलवताना दिसतो.
0: कबीर शब्दाचाच अर्थ सर्वज्ञ असा आहे
1: बाबा.
0: सर्वांपेक्षा बाबा मोठा असा त्या नावाचाच अर्थ आहे.
1: नावाचाच अर्थ. संतांचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ शोधू नये.
0: खरं.
1: तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजात झालं. पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण? हु ॲम आय? मी कोण आहे आणि मी जाणार कुठे?
0: खरंच मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कबीर घडत गेले असं म्हणायला हरकत नाही. सर आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गायक आहात तर आज आम्ही ती संधी घेणार आहोत. कारण कबीरांचं बघा प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे.
1: बेशक.
0: म्हणून त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याच दोह्यातून बोलता येईल अशी स्थिती आहे. तुमच्या या शब्दालाच जोडणार काय कबीर बोलून गेलेत.
1: क्या बात.

0: कुठेतरी कबीरदास म्हणतात की वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायापासून बाजूला व्हाल आणि सत्य स्वरूपापाशी जाल.
1: खरंय, अगदी खरंय. आपण त्यांच्या जन्माविषयी बोलतो आहोत, बालपणाविषयी बोलतो आहोत, पण हा दिवस नक्की कोणाला अधिक ठरवता आला नाहीये. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला इसवी सन 1149 का 1399 असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळा लोकांचा आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समकालीन आहेत का नाही असाही एक मतप्रवाह वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं, कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
0: प्रकट झाले,
1: त्यांचा जन्म नाही झाला.

0: प्रकट झाले.
1: अगदी अगदी
0: त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजूला आहे
1: लहरतारा असं.
0: इतकंच काय हे कबीर नाव देखील नीरू त्याची आई आहे नीरू आणि नीमा हे दोन खरं तर अपभ्रंश नूर अली आणि नियामत या दोन नावाचं आहे.
1: आणि त्यातला प्रेम कारण प्रेम हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून मिळतं पा हे एवढं प्रेम करतात तो ईश्वर किती प्रेमळ असेल.
0: प्रेमाची छोटी आणि थेट व्याख्या त्यांनीच केली.
1: बहुत खूप बहुत आणि स्वच्छ भाषेत
0: स्वच्छ भाषेत.

0: त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे. त्यांना एकीकडे ते ईदही पाहत असत. ही इज अ रिव्ह्युलियस फ्लॉवर असं म्हणेन मी. एक क्रांतिकारक हे फूल होतं हे असं मी म्हणेल. त्यांना जे रितसर धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही.
1: बरोबर. आणि मला वाटतं जरी मदरसात जाता आलं नाही तरी समाजातल्या शाळेत ते खूप शिकले. म्हणजे कबीर खडा बाजार में हे त्यांचे शब्द आहेत. बाजारात उभं राहून ते सगळं शिकले.
0: अप्रतिम हो.

0: सर हे सगळं बालपण पुढे जात असताना प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु असायला लागतो. कबीरांचे गुरु कोण होते?
1: त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. सत्याधिष्ठित आणि प्रभू श्रीरामचंद्रांवरती असला त्यांचा विश्वास. राम कुठला जो रमई आहे, जो सर्वत्र पुरून उरलेला आहे. ईश्वराच्या चरणी इथं लहान मोठं कोणीच नाहीये. त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सदा असं म्हणून सतत ते उच्चार करायचे. तुम सदा हो.
0: आणि मला वाटतं हीच शिकवण त्यांनी पुढे स्वतःच्या आचरणात आणली. त्यांच्या मताप्रमाणे ही देव एकच आहे आणि तो सर्वत्र आहे.
1: सर्वत्र
0: तो ओमनी प्रेझेंट आहे. तो सगळीकडे एकाच वेळी उपस्थित आहे. आणि मला वाटतं अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलेलं होतं.
1: कारण नकळत हा समानतेचा, सहिष्णुतेचा, एक संविधानाचा पायाच आहे असं मला वाटतं.

0: ईश्वरापेक्षाही मला गुरु श्रेष्ठ आहे, कारण त्याने ईश्वर काय आहे याची जाणीव करून दिली. अशा अर्थाने ते गुरूंचं वर्णन करतात.
1: खूप खूपच छान. आणि गुरुकडनं आलेलं, आताच आपण म्हणाल्याप्रमाणे, तो विचार पुढे आपल्या शिष्याला देणं म्हणा किंवा समाजालाच देणं म्हणा, जो भेटेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती, याचंच उदाहरण त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
0: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात बऱ्याचदा फसतात, त्यामुळे ते बऱ्याचदा माया बडी ठगणी आहे असं म्हणतात. हा, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: खरं खरं बघा, आता तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो, मला तू कुठं शोधतोय?
0: या वा
1: मोको कहा ढूंढे रे.
0: बेशक.

0: वा वा पवन जी आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्यांनी रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठली अशी आव्हानं होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टींना विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावरच त्यांनी पहिले आघात सुरू केला. त्यांना न मिळालेलं शिक्षण, गरिबीमुळे, जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ, ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. जसं ज्ञानेश्वर माऊलींना सत्य जाणलं त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं कसं सांगता, हा कोणाचा एकाचा अधिकार नाहीये, हा सर्वांचा अधिकार आहे. जसं भारुडामध्ये नाथांनी त्याच्यावर घाला घातला,
0: अगदी अगदी, आणि त्याच अर्थ दगडात देऊ नका मानू, दगडात जे जातंय दगडाचं त्याला देऊ मानू.
1: क्या बात, क्या बात.

0: वाजे जे साहित्य कबीरांचं आपल्यापर्यंत पोहोचलंय, या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्य काय वाटतात तुम्हाला?
1: भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवतं की पंजाबी, अरबी, फारसी, राजस्थानी, खडीबोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण, आणि या मिश्रणातून ती भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली आपल्याला. त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देवबोली वाटते.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांची बोली पण तशीच होती, देवाला बोलावं. जसं आपण गीतेच्या बाबतीत म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात, मीच भगवान आहे आणि माझाच हा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्लाचा संदेश आहे किंवा आणखी कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात की मीच भगवान आहे.
1: अरे, आणि याला आम्ही अनालाक म्हणतो सुफिझम मध्ये, अहम ब्रह्मास्मी. ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला दुनियेची जाणीव दुसऱ्या क्षणाला झालेली असते, तशी ही वाणी होती.

0: सर आपण सुरुवातीलाच बघितलं की ते जन्मले नाही तर प्रगट झाले अशी मान्यता आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमका धर्म कुठला?
1: मनुष्य ही त्यांची जात, मानवता हा त्यांचा धर्म. आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम आणि सदाचार ही त्यांची नीतीमूल्य.
0: वा वा.
1: यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वागण्यातून मांडला आणि अर्थात कबीर कबीर झाले.
0: वा वा. तुम्ही मांडला म्हणाला तर मला लगेच आठवलं की नक्की त्यांनी कुठल्या तरी दोह्यात हेही मांडलं असेल.
1: बेशक बेशक. माला फेरत जुग भया, माला फेरत जुग भया,

0: का मन का फेर, मन का मन का फेर।
1: बऱ्याच वेळानंतर खरं मला अर्थ विचारावा असा वाटला, हा थेट अर्थ नाही पोहोचला माझ्यापर्यंत, काय नेमकं म्हणतात कबीर याल?
0: कबीरदासजी फार कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो।

0: मणी
1: माला फेरत
0: माला फेरत आहे आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचा तस्बीवर विश्वास नव्हता, ते अजपा जपावर विश्वास ठेवायचे. त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हावा. ते जप करण्यामागे परावाणीचा उल्लेख करा. परावाणी म्हणजे जिथे जप कधीच थांबत नाही.
1: बरोबर आहे, पुन्हा ज्ञानेश्वरीशी मिळत जुळती गोष्ट आहे.
0: अगदी अगदी.
1: पण आजही त्याच गोष्टींसाठी आपल्याला पुन्हा काम करावं
0: झगडावं लागतंय. हे होण्यासाठी जे सांगितलं त्यामध्ये मला त्यांचे दोन किस्से ते आठवत आहेत मला. ते म्हणजे एक बुखारचे राजा, त्यांचं त्यांनी आत्मस्वरूप होण्यासाठीचा कसा प्रवास घडवला, आणि एक दत्त म्हणून एक मोठे पंडित होते, त्यांनी त्यांच्याशी एकदा शास्त्रावर चर्चा करावी म्हणून त्यांच्याशी विचार विमर्श केला. त्यावेळेस त्यांनी एका शब्दात सांगितलं, मैं तो हारा हूं. मैं तो हारा हूं हे त्या पंडिताला कळालंच नाही. मैं तो हारा तो मैं तो मैं कौन है जो अना है जो इगो है उसको हराना है.
1: आणि हारल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण नाही.
0: हारल्याशिवाय तुम्ही जिंकूच शकत.
1: जिंकू शकत
0: असं त्यांचं म्हणणं
1: आहे.
0: ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे. त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही कबीरदासजींचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं जे समाजाला आजच्या काळामध्ये फार महत्वाचं वाटतं, की ते म्हणायचं तुमचं, त्यांना एकदा एका शिष्याने विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण, त्यांनी तुझा शत्रू तूच आणि तुझा मित्र तूच.
1: म्हणजे पुन्हा तोच विचार की ईश्वर सगळीकडे आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे, तुझ्या या कणात आहे, त्या दगडात आहे, सगळीकडे.
0: सर्वस्वी अधिकार तुम्हाला स्वयंभू भगवंताने दिलेला आहे.
1: वा, वा.
0: त्याच्यासाठी बाहेर पडायची गरज नाही. हा स्वच्छ विचार त्यांनी सांगितला. आणि हा जर विचार खरंच रुजला ना तर सगळे माणसं माणसांसारखे जगायला लागतील.
1: वा वा. आणि किती थेट संदेश असायचे, म्हणजे वाईट न बघण्याबद्दलचा किती छान दोहा आहे.

0: वा पवनजी, छान छान सुधारण अशी दोह्यांची रचनाही तुम्ही सादर करत आहात आणि जी वाद्य आता तुम्ही वाजवत आहेत ती मला वाटतं थेट कबीरांच्या काळात घेऊन जात आहेत, या वाद्यांबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा.
1: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य आहे, दोमुखी नव्हे.
0: अच्छा.
1: हा, त्याच्यामध्ये एक विचार आहे. तसंच तबल्यामधला आम्ही दोन तबले वापरलेत, त्या तबल्यामध्ये पण डग्गा नाही वापरलेला.
0: हा
1: हा, तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गाते आहेत. ते म्हणतात माणसाने एका तोंडानेच वागावं. तर दोतार हे वाद्य काय सांगतं, ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एकमुखाने चालले तर तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने ही वाद्य वापरले.
0: अच्छा, या वाद्याला दोतार
1: असं म्हणतात.
0: आणि साधारण आकार त्याचा एक तारी सारखा आहे, थोडस लांब आहे. पण
1: थोडं लांब आहे. अर्थात ह्या वाद्यांची साथ देणारे आमचे सहअध्यायी साधक मुलांशु परदेशी आणि निनाद पारखी यांनी या वाद्यातून कबीरदासजींचा संवाद साधला.
0: पवनजी, खरं तर तृप्त झालो असं मला म्हणावंसं वाटत नाही, कारण आणखी खूप ऐकावंसं वाटतंय, कारण इतकं हे रसाळ आणि खूप चांगला आनंद देणारं असं सगळं चाललंय. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: कबीरदासजींची वाणी जी होती बंदगीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश आहे. बेझिझक.
0: हा,
1: बेझिझक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठली झिझक नाही आहे, अशी ती वाणी होती. आणि त्याच्यातली जी रमैनी, शबद, साखी, ज्ञान, चौतिस्त ह्या वेगवेगळ्या ज्या त्याच्या अंग होते आणि त्यांचे जे 619 छंद त्याच्यात त्यांनी वापरले त्यांच्या वाणीमध्ये, त्यामध्ये मला जाणवतं की त्यांची वाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अनुसरली गेली, त्यांनी ती आपली मानली. तसं गुरुग्रंथ साहेबमध्ये शबद आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. कारण हे गुरुतत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी असल्या कारणाने ही सर्वांना आपलीशी वाटते. आणि जर खऱ्या अर्थाने ह्या वाणीला आपलंसं केलं

0: सर्व आपले होतील आणि आपण सर्वांचे हो असं मला जाता त्याचं सांगावं असं वाटतं.
1: पवनजी, शेवटी पुन्हा एकदा आपल्या या भेटीसाठी आभार मानत शेवटची विनंती करतो की कबीरांचं शेवटचं असं काही मागणं होतं का आणि तो दोहा कुठला होता? धन्यवाद.
2: साईत ना दीजिए जामे कुटुंब समाय, अल्पसंतुष्टी पण याच्यात.

0: संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकलात कबीरा बोले. विशेष सहभाग होता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 103.4 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 9 वाजले आहेत.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आंबवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
1: रसिक हो, आता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊया. श्रोते हो, महिला मंडळी ज्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस. आज वटपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातोय. हा दिवस म्हणजेच सौभाग्य, पती पत्नीतील प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचा दिवस मानला जातो. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांचा अत्यंत महत्वाचा सण आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला महिला मंडळी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीसह 7 जन्माच्या सोबतीची प्रार्थना करतात. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटवृक्षाची पूजा करून व्रत धारण करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची विधिवत अशी पूजा केली जाते.

थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं.

श्रोते हो, असं मानलं जातं की वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो. तसंच सावित्रीनं आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि दृढ निश्चयाच्या बळावर यमराजकडून सत्यवानाचं प्राण परत मिळवलं होतं, अशी देखील एक आख्यायिका सांगितली जाते. या कथेतून प्रेरणा घेत सुवासिनी सावित्रीप्रमाणेच आपल्यालाही अखंड सौभाग्य मिळावं म्हणून वटपौर्णिमेचं व्रत करतात आणि आपल्या सौभाग्यपूर्ण सुखी कौटुंबिक जीवनासाठी प्रार्थना करतात. रसिको, वडाचं झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचं प्रतीक मानलं जातं. याच गोष्टी आपल्या आयुष्यात याव्यात यासाठी वटवृक्षाची पूजा करून यातून आपल्या संस्कृतीची आणि परंपरेचीही जपणूक केली जाते. वटपौर्णिमेचा संदेश म्हणजे वैवाहिक नात्यातील विश्वास, परस्पर आदर, संयम आणि अखंड साथ यांचं महत्व जपणं होय. तेव्हा आमच्या सर्व महिला मंडळींना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

श्रोतेहो, आजच्या काळात वटपौर्णिमेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कालांतराने सगळ्याच बाबतीत बदल होत राहतात. खरं तर असे बदल होणं हेही एक जिवंतपणाचंच लक्षण आहे. यामुळेच वटपौर्णिमेकडे केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलं जाणारं एक व्रत म्हणून न पाहता उभयतांमधील परस्पर विश्वास, निष्ठा, सहकार्य, प्रेम यांचं प्रतीक म्हणून पाहिलं पाहिजे. सावित्रीच्या कथेतल्या स्त्री रूपाचा अर्थ आणि महत्व समजून घ्यावं. जेव्हा कथेचं मर्म समजेल तेव्हाच ही कथा म्हणजे केवळ एका पतिव्रतेची कथा नसून ती एका स्त्रीच्या धैर्याची, बुद्धिमत्तेची आणि संकटांशी लढण्याच्या सामर्थ्याची प्रेरणादायी कथा आहे हे स्पष्ट होईल.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं कवयित्री शांता शेळके यांचं भावगीत आताच आपण ऐकलं. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम संपला. सकाळचे 9:16 होत आहेत. आता ऐकूयात खमंग रुचकर हा कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
3: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
2: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
5: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी तेजश्री
6: आणि मी मृणाल
5: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मृणाल, काल तू श्रीखंडाची रेसिपी सांगितली होती, पाकातला श्रीखंड
6: केलेस ना तू?
5: हो. आणि तुला आणलंय बर का चौघेनंतर. पण आता मला एक गोष्ट सांग, आज आहे वटपौर्णिमा, आता गोड पदार्थ तर आपला झालाय, काही तिखट आहे का सोबत?
6: म्हणजे त्याला तोंडी लावायला तिखट तर पाहिजेच.
5: हो.
6: तर मग आज मी वाटली डाळ सांगते.
5: बर बर.
6: म्हणजे पारंपरिक पदार्थ आहे हा, पण तरीही काही गृहिणींना येत नसेल तर त्यांच्यासाठी.
5: बर.
6: बघ, साहित्य: एक वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी ओलं खोबरं, मिरची, कोथिंबीर आपल्या अंदाजे घ्यायचंय, आणि फोडणीसाठी आपल्याला जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता आणि अर्ध लिंबू लागेल.
5: आणि मीठ,
6: मीठ चवीनुसार मीठ ते तर हवं.
5: हवं. साहित्य सांगते परत एकदा. हरभऱ्याची डाळ एक वाटी, अर्धा वाटी ओलं खोबरं, त्यानंतर फोडणीचं सगळं साहित्य आपलं, चवीनुसार मीठ, साखर आणि कोथिंबीर आणि अर्ध लिंबू.
6: आता हरभऱ्याची डाळ आपल्याला भिजवून घ्यायची 2-3 तास.
5: बर.
6: ही भिजलेली डाळ वाटून घ्यायची मिक्सरला.
5: बर. पाणी घालायचं?
6: अगदी थोडं पाणी घालायचं, खूप पाणी वाटायची नाही.
5: म्हणजे पेस्ट नाही करायची.
6: पेस्ट नाही करायची, थोडीशी रवाळ राहिली पाहिजे, म्हणजे अर्धी अर्धी डाळ राहिली,
5: ओबडधोबड.
6: हा, ओबडधोबड आपण वाटून घ्यायची. त्याच्यानंतर एका कढईमध्ये नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यायची, जिरं, मोहरी, हिंग, कडीपत्ता हे सगळं घालायचं, आणि फोडणीत मिरची पण घालायची बर का?
5: हिरवी मिरची. हा, आपल्या आवडीनुसार.
6: आपल्या आवडीनुसार. आणि ही वाटलेली डाळ त्या फोडणीत घालायची आणि छान परतून घ्यायची मोकळी होईपर्यंत.
5: बर बर.
6: कारण तू ओली डाळ वाटलेली असते त्यामुळे ती चिकट असणार, ओली असणार खूप, त्यामुळे ती अगदी छान मंद आचेवर घाई गडबड न करता म्हणजे परतून घ्यायची.
5: हा, म्हणजे त्यातला पाण्याचा अंश गेला पाहिजे.
6: गेला पाहिजे. आणि छान अशी मोकळी मोकळी आपल्याला कळतच की ही परतली आहे.
5: हो.
6: मग त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं, कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ आणि साखर घालायचं, आणि वरून लिंबू पिळायचं. झाली आपली वाटली डाळ तयार.
5: अरे

0: छान मस्त आणि पटकन होण्यासारखी आहे.
1: अगदी पटकन होते, फक्त तुला डाळ भिजवायला वेळ लागेल तेवढंच,
0: तेवढी पूर्वतयारी लागेल आणि ओलं खोबरं लागेल
1: अगदीच.
0: बाकी झटपट होणारा पदार्थ
1: हो, झटपट आणि खूप छान म्हणजे सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ.
0: आणि नाश्त्याला पण आपण हा
1: करू शकतो
0: एक उपीट पोहे हे नेहमीच करण्यापेक्षा एक वेगळा पदार्थ,
1: वेगळा पदार्थ
0: आणि चटपटीत सगळ्यांना आवडेल,
1: सगळ्यांना आवडेल. तेजश्री तुला नक्कीच आवडली असेल ही वाटली डाळ आणि नक्की कर आज, आपल्या मैत्रिणी ही नक्कीच करून पाहते.
0: नक्कीच. आज आता मात्र कार्यक्रमात इथं थांबायची वेळ झाली आहे. पुन्हा मात्र आपण अशाच नवीन नवीन रेसिपींसह येणार आहोत आपल्या खमंग रुचकरच्या उद्याच्या भागात.
1: तोपर्यंत मी मृणाल
0: आणि मी तेजश्री
1: आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार, नमस्कार।

0: आणि मी तेजश्री
1: आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: वाह काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
6: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
7: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
6: श्री कृष्ण गुरुकुल.
8: संपर्क 72 76 73 73 52.
5: सकाळचे 9:21 होत आहेत. आता ऐकूया सोलापूरची नाट्यगाथा. निर्मिती सहाय्य विनायक दुधगे यांचं. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. प्राध्यापक त्र्यंवी सरदेशमुख यांनी बखर एका राजाची उच्छाद आणि डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी त्रयी लिहिली हे आपण पाहिलेलं आहे. या सगळ्यांमध्ये नाट्यबीजं विखुरलेली आहेत. या लेखनाला त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे संदर्भ असले तरी ते आत्मचरित्र नाही. एका मोठ्या कालखंडाचा तो व्यापक पट आहे. एका अर्थानं छोटं महाभारतच आहे असं म्हणता येईल. त्यातील नाट्यात्मता वेचून ते सादर करत सोलापूरच्या नाट्यतिहासामध्ये इथल्या कलावंतांनी आपल्या गुणवत्तेची नोंद केलेली आहे. सरदेशमुखांना निरनिराळी माणसं भेटली. काही त्यांनी निरखली, काहींना जाणून घेतलं. प्रत्येक क्षणामध्ये त्याचा अंत दडलेला असतो. प्रत्येक जन्मामध्येच त्याची अखेर देखील असते. जे अस्तित्व प्रकट होतं ते लयाला जाणारं असतं. तरीही त्याच्या हयातीत निर्माण होणारे हर्षविमर्शाचे आनंद दुःखाचे प्रसंग जगायला प्रवृत्त करतात. अहंकाराचं बीज माणसामध्ये जन्मतःच पडलेलं असतं. ते कसं आणि किती फोफावतं यावर त्याची अभिलाषा बळावते, तीच त्याची जिजीविषा बनते. माणसाचं असणं हीच एक कादंबरी आणि नाटक आहे. कारण माणूस एकटा कधीच नसतो. त्याला भोवताल असतो, त्यातही माणसं असतात, त्यांचीही जीवनं असतात. त्यांच्या अस्तित्वाच्या आधी आणि त्यानंतरही बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात, घडणार असतात. माणसाचं संवेदन हा त्याचा वर्तमान असतो. सरदेशमुख एके ठिकाणी म्हणतात, वर्तमानामध्ये आपण जिवंत असतो, म्हणजे वेदनशील. ढोबळपणानं सुखी किंवा दुःखी, उदासीन किंवा अनुदासीन, रमलेले किंवा वरमलेले, वेदना हीच जिवंतपणाची निशाणी. होता होता सुखी होऊ किंवा होता

होता दुःखी होऊ अशी बात भ्रामकच आहे. या ना त्या परीनं अंगलट येणारी होण्याची आणि होऊची भाषा वर्तमानाशी किंवा अद्यतनाशी म्हणजे अस्तित्वाशी आपण करत असलेल्या संघर्षाचं चिन्ह असतं. आपण स्वतंत्र होतो तरी स्वतंत्र असतो असं नाही, म्हणून तर उजाडलं पण सूर्य कुठे आहे असं म्हणत कपाळ बडवून घ्यावं लागतं. आपणापैकी बहुतेक सगळे आईबाप होतात पण असतात किती. सालोसाल शाळा कॉलेजामधून हजारो विद्यार्थी होतात पण असतात किती, फार थोडे. या घटनेमध्ये जीवनाचं शोकशल्य आहे हे आपण तितक्या तीव्रतेनं अजून अनुभवलेलं नाही, म्हणून त्यानं निर्माण केलेलं दुःख आपल्या वाट्याला येत नाही. श्रोतेहो, सरदेशमुखांनी पक्वतेनं आपलं असलेपण मांडलं आणि ते अस्सल ठरलं. आपल्याला भावलेल्या कलाकृतींचे अनुवाद केले किंवा त्यांना नाट्यरूप दिलं. माणूस आणि अनुभव पाखडून घेण्याची त्यांची वृत्ती होती. त्यातून त्यांना माणसाचीच अनेक रूपं दिसली. ती स्वतःशी ताडून पाहिली आणि त्यातील काहींना आपल्या कादंबऱ्यांमधून त्यांनी अमर करून टाकलं. त्यांच्या तीनही कादंबऱ्यांमधून पाझरत राहणारा राजा रघुवीर सिंह त्यांना भेटला तो वडिलांनी त्यांना सांगितलेल्या हकीकतींमधून. त्यांचं बालपण अक्कलकोटमध्ये गेलं. तिथलं समाजवास्तव त्या वयामध्ये त्यांना प्रत्ययकारी अनुभवाला आलं नाही, पण त्यावेळचे अनुभव त्यांच्या अंतर्मनावरती ठसा उमटवून गेलेले होते. तेच पुढे त्यांच्या साहित्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रुपानं अवतरले. लहानपणी अग्गीन गाडीचा खेळ खेळताना राजा आला राजा गेला असं ते घोकत होते. त्यांच्या आईनं पुरे बाबा तुझं गाणं असं म्हणून त्याला दटावलं. मुलाच्या गाण्यामध्ये राजाचा उल्लेख कशाला असं तिला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी पुण्यातून अक्कलकोटामध्ये आलेल्या आगगाडीतून राजाचं प्रेतच आलं. खेळताना घोकलेले ते शब्द सरदेशमुख विसरून गेले, पण त्यांच्या आईनं कळतेपणी त्यांना तो प्रसंग अनेकदा सांगितलेला होता. अशा प्रसंगांची साखळी त्यांच्या मनामध्ये खोल दडलेली होती आणि त्यामधूनच त्यांच्या लेखनाला वाचा फुटत गेलेली आहे. सरदेशमुखांच्या जगण्यातले अनेक संदर्भ त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये विखुरलेले आहेत. त्यांचं माध्यमिक शालेय शिक्षण सोलापुरामध्ये हरिबाई देवकरण प्रशालेत झालं. त्यावेळी मुख्याध्यापक होते गोविंद शिंदोरे. ते अक्कलकोटचे. लेखकांचे वडील विनायकराव तथा अण्णा हे अक्कलकोटच्या राजाचे खासगी सचिव, त्यामुळे शिंदोरेंची आणि विनायकरावांची मैत्री होती. ते गावी आले की विनायकरावांना भेटायला त्यांच्या घरी जात. तिथं त्यांची भेट झाली की ते सरदेशमुखांना सूर्य नमस्कार घालण्याबद्दल आणि दूध पिण्याबद्दल सांगत, गीतेचा किंवा संस्कृत स्तोत्राचा भाग त्यांच्याकडून म्हणवून घेत. मोठेपणी खूप संघर्ष करायचा आहे असं भाकीतच त्यांनी केलं. सरदेशमुखांनी घोडेस्वारी शिकावी, मल्लखांब खेळावा, परदेशात शिकायला जावं असं ते सुचवत. ते शिकायला परदेशी गेले नाहीत, पण साईखेड संस्थांच्या राजाला सरदेशमुखांनी मल्लखांब घोडेस्वारी करायला लावली आणि परदेशात शिकायलाही पाठवलं. त्यांच्या वडिलांनीही राजाच्या संगतीमध्ये शिकारीला सहकार्य केलं, मचाणावर दिवस काढले, रानावनात फिरले, या काठापासून त्या काठापर्यंत नद्या पोहून काढल्या, घोडेस्वारी केली. उच्छादमध्ये त्याचे संदर्भ आपल्याला वाचायला मिळतात. आत्यंतिक प्रेम आणि आतुर सहवासाची कांक्षा प्रत्येकाला असते. स्त्री पुरुषातील निर्मळ जाणत्या अनुरागासाठी माणसाचं मन सदाच आसुसलेलं असतं. सरदेशमुखांना मात्र शोकात्मतेचा अनुभव वारंवार घ्यावा लागला. पहिल्या संसारातील वैफल्य, तारुण्याच्या उंबरठ्यावरील मुलाचा अकाली मृत्यू, डोळ्यासमोर झालेली वडिलांची हेळणा, बहिणीचा मृत्यू, अशा अनेक घटनांनी ते शोकसागरामध्ये बुडालेले होते. हिंसा, क्रूरता, छळवणूक, भय, दुःख, घायाळ मनस्विता, तळतळाटाला त्यांनी धीरानं तोंड दिलं. ते ट्रॅजिक ट्रूथ पचवून त्यांनी आपल्याला घडवलं, सिद्ध केलं. स्वतः घेतलेल्या शोकात्म सत्याच्या अनुभवातून कादंबऱ्या लिहिल्या, त्यातून वाचकाला चुटपुट लावणाऱ्या, अंतःकरणामध्ये वेदना निर्माण करणाऱ्या बुद्धिगम्य आनंदाला सन्मुख केलं. त्यांच्या एकूणच लेखनामागं त्यांची अविचल आत्मनिष्ठा आणि साहित्यनिष्ठा आहे. म्हणूनच त्यांच्या कादंबरीत्रयीतील निवेदनामध्ये वैचारिक घनता आहे. त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांमध्ये अनुभवांची सूक्ष्मता आणि व्यापकता देखील आहे. सरदेशमुखांना त्यांच्या शब्दांनी गौरवताना त्यांनीच व्हिक्टर ह्युगोबद्दल लिहिलेले उद्गार त्यांच्याबद्दल देखील सार्थ ठरू शकतात. सोलापुरातील काही थोड्या रसिक वाचकांनी इथल्या अन्य कोणा कवी कादंबरीच्या साहित्य निर्मितीशी एवढी निकट हार्दिकता साधली असेल असं वाटत नाही. त्यांच्या कादंबऱ्यातून व्यक्त केलेला त्वेष

0: आणि क्रोध, विलाप आणि हास्य, प्रेमाचे आणि करुणेचे विषय अंतःकरण हेलावून सोडतात. पुढच्या पिढीतील कोणी प्रतिभावान साहित्यिक सरदेशमुखांनी देऊ केलेलं बॅटन घेऊन आपली धाव कधीही सुरू करेल अशी आकांक्षा ठेवणं अजिबात गैर नाही. सरदेशमुखांची तशी इच्छा होतीच. सरदेशमुखांच्या कवितेमध्ये देखील नाट्य दडलेलं आहे. हे हेरून त्यांच्या उत्तररात्र या कवितेचा तुरे चंद्रफुलांचे या नावानं आम्ही नाट्याविष्कार केलेला होता. विशेष म्हणजे त्यांच्या कविता गीतांना चाली देखील देण्यात आलेल्या होत्या. नाटक रंगमंचावरती हललेलं दिसतं, कधी मूक नाट्य शब्दांच्या अभावातही रंगतं, तसंच हालचालीविना कविता शब्दांनी एक लयबद्ध आविष्कार देखील करू शकतं. तुरे चंद्रफुलांचे हा तसा नाट्याविष्कार नाट्य आराधनाने माझ्या दिग्दर्शनाखाली सादर केलेला होता. कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा एक कार्यक्रम सत्यदेव दुबे यांनी सोलापुरात केला होता, पण त्यातील कलावंत रंगमंचावर फिरत होते, त्यामुळे कवितेतील शब्दांकडे दुर्लक्ष होऊन हालचालींकडे लक्ष वेधलं जात होतं. तुरे चंद्रफुलाचे मधील कलावंत एका जागी बसून कवितेतील नाट्य आणि सूर प्रेक्षकांच्या सन्मुख आणून सोडत होते. त्याविषयीचं विवेचन उद्याच्या भागात.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: सोलापूरची नाट्यगाथा आताच आपण ऐकली. निर्मिती सहाय्य होतं विनायक दुदगी यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM बँड 103.4 MHz. सकाळचे 9:32 झालेले आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

एफ एम बँड 103.4 मेगा हर्ट्स वर आपण ट्यून केलंय आकाशवाणी सोलापूर. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेले आहेत.

चित्रवेला या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अंदाज चित्रपटासाठी कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत. या गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

0: आनंद मिलिंद यांच्या संगीत नियोजनात समीर यांचं गीत आताच आपण ऐकलं. सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचा स्वर होता. चित्रपट होता चल मेरे भाई.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
1: आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आता समीर यांचं आणखीन एक गीत. एक रिश्ता या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केले नदीम श्रवण यांनी. उदित नारायण आणि अलका याज्ञिक

नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आताच आपण ऐकलं, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. श्रोतेहो, आता एक छानसं गाणं तुम्हाला मी ऐकवतो. हे गाणं सहसा जास्त करून ऐकण्यात येत नाही. चित्रपटाचं नाव आहे मां तुझे सलाम. सनी देओल आणि तब्बू यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं अतिशय सुंदर आहे बरं का, म्हणूनच हे खास गाणं तुमच्यासाठी निवडलेलं आहे. चला तर मग याही गाण्यांचा आनंद घेऊया. कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांचा स्वर आहे, समीर यांचे शब्द आहेत आणि साजिद वाजिद यांचं संगीत.

माँ तुझे सलाम चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, आज रात्री 8:15 ऐकायला विसरू नका प्रतिबिंब हा कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमाविषयीचा तुमचा जो काही अभिप्राय आहे तो आम्हाला नक्कीच पाठवून द्या आमच्या नेहमीच्याच 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती. वेळ लक्षात घ्या, आज रात्री ठीक 8:15 प्रतिबिंब. चित्रवेला कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात उदित नारायण, सोनू निगम, अलका याज्ञिक, सुनिधी चौहान, सारिका कपूर आणि सहकार्यांनी गायलेलं समीर यांचं गीत. अन्नू मलिक यांचं संगीत आहे. चित्रपट आवारा पागल दीवाना.

आवारा पागल दिवाना चित्रपटातलं समीर यांचं गीत आताच आपण ऐकलं. याबरोबरच आजचा चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:31 झालेली आहेत. आता ऐकूयात CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन.

0: ज्ञान राज होलसेल टेक्सटाईल मार्केट मध्ये
1: मेन्स किड्स लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात
0: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट पुणे सोलापूर हायवे मोर्नी संपर्क 87400304008
2: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या
3: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार मोतीबिंदू काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल गवळी प्लॉटिंग कुरुल रोड मोहोळ
2: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4 मोबाईल 95 79 790 940
4: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं भक्तिगीत श्रीधर फडके यांचं संगीत आहे

0: आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
2: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
1: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
2: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
1: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक जुन्या फौजदार चावडीजवळ सोलापूर.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
6: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
5: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
6: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
6: अरुण नरखेडकर अंदर.
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
0: श्रोते हो, प्रेम म्हणजे वसंत ऋतू मधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धोक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता समूह स्वरातलं एक छानसं लोकगीत आपण ऐकूया.

0: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली। संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
0: श्रीकृष्ण गुरुकुल।
2: संपर्क 72 76 73 53 52।
3: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं। लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात।
1: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही। आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा।
3: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर। फोन 73 85 81 85 55।
4: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
5: ऐका साहित्य संपदा।
6: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
4: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी, कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास। सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव।

श्रोते हो, आज आहे 29 जून। आज इंटरनॅशनल मड डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय चिखल दिवस साजरा केला जातोय। 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाचे गिलियन मॅकऑलिफ आणि नेपाळचे विष्णू भट यांनी एकत्र हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती। यानंतर 2011 मध्ये 29 जून हा औपचारिकपणे आंतरराष्ट्रीय चिखल दिवस म्हणजेच मड डे म्हणून निश्चित करण्यात आला। तेव्हापासून हा दिवस जगभरात एका सणासारखा साजरा केला जाऊ लागला। या दिवशी सर्व लोक कोणताही भेदभाव न करता एकत्र चिखलात खेळतात। मड डे साजरा करण्याचा उद्देश जगभरातील मुलांमधील भेदभाव नष्ट करून बंधुभाव प्रस्थापित करणं हाच आहे। चिखलात खेळणं हा बालपणाचा नैसर्गिक भाग, मुलांच्या संवेदनशील विकासासाठी देखील ते अगदी मौल्यवान आहे। धूळ आणि माती विशेषत मैदानी खेळ खेळणाऱ्यांना मुलांचं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं। हा दिवस प्रामुख्यानं शाळा, बालवाड्या आणि निसर्गप्रेमी संस्थांमध्ये साजरा केला जातो। मातीचे किल्ले आणि शिल्प बनवणे, चिखलात रस्सी खेच किंवा मैदानी खेळ खेळणे, झाडं लावणे किंवा मातीची भांडी बनवणं, अशा प्रकारचे अनेक उपक्रम या दिवशी राबवले जातात। श्रोत्योहो, या अनोख्या दिवसाचा मुख्य उद्देश हा सर्व प्रकारचा सामाजिक आणि आर्थिक भेदभाव नष्ट करून मानवानं पृथ्वीशी असलेलं आपलं नातं पुन्हा दृढ करणे हाच आहे। आज आंतरराष्ट्रीय चिखल दिवस साजरा होतोय। आता सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकूया। आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांचा स्वर।

0: हा खेळ सावल्यांचा चित्रपटासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आताच आपण ऐकलं. आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांचा स्वर होता.
1: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
1: मोबाईल 91 72 710 499.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
0: रसिको, आज आहे 29 जून. आज ज्येष्ठ अभिनेत्री जीवनकला कांबळे यांचा वाढदिवस आहे. नृत्याच्या अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईट जमाना ही रंगीन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जीवनकला केळकर यांच्यावर चित्रित झालेलं पारसमणी सिनेमातील हस्ता हुआ नूरानी चेहरा हे गाणं मात्र आजही त्यांच्याप्रमाणेच तितकंच चिरतरुण आहे. दत्तोबा कांबळे आणि गंगूबाई कांबळे या कलावंत दाम्पत्याच्या पोटी जीवनकला यांचा जन्म 29 जून 1944 रोजी पुणे या ठिकाणी झाला. गंगूबाई यांनी एकेकाळी मूकपटाचा काळ गाजवला होता. हेअरलेस नादियाचा उदय होण्यापूर्वी गंगूबाई तशाच प्रकारची चित्तथरारक कामं करीत असत. त्यामुळं त्या काळात स्टंट क्वीन असा त्यांचा लौकिक झाला होता. पुढं बोलपटातूनही त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. वडील दत्तोपंत हेही चित्रपटात काम करीत होते. मंगेशकर कुटुंबानं सुरू केलेल्या सुरेल बालकला केंद्रामध्ये अनेक बालकलाकार काम करत होती. उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत कुडाळकर, प्यारेलाल शर्मा, कल्याणजी, आनंदजी, बाळ पार्टे, जयवंत कुलकर्णी, कुमारसेन गुप्ते, अरविंद मयेकर अशी पुढं मोठेपणी नाव झालेली कलावंत मंडळी त्यात होती. छोट्या जीवनकलाही सुरेल बालकला केंद्रात नृत्य करीत होत्या. तेव्हापासून जीवनकला मंगेशकर कुटुंबातल्याच झाल्या. 1952 मध्ये दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेला अखेर जमलं हा चित्रपट प्रदर्शित झाला. वसंत शिंदे, सूर्यकांत, बेबी शकुंतला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात राजा गोसावी आणि शरद तळवलकर या विनोदी अभिनेत्यांनी प्रथमच भूमिका केली होती. त्याचप्रमाणे बेबी जीवनकला या नावानं जीवनकलाही या चित्रपटात बालतारका म्हणून चमकल्या. पुढं हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्यांगना म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केलाय. हेलन, जयश्री टी, बेला बोस अशा अनेक नृत्यांगनांच्या बरोबरीनं जीवनकला यांनी अविस्मरणीय नृत्य केली. 1960 मध्ये संगत जडली तुझी नी माझी या प्रभाकर नायक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात जीवनकला यांचे नायक राजा गोसावी असूनही या चित्रपटाला फारसा बोलबाला झाला नाही. त्यानंतरच्या अवघाची संसार, उमस पडेल तर, पुत्र व्हावा ऐसा, चिमण्यांची शाळा, दृष्टी आहे जगाची निराळी, सुनबाई, हा माझा मार्ग एकला, दैवाचा खेळ, काय हो चमत्कार, मराठा तितुका मिळवावा, तुका झालासे कळस, वैशाख वणवा, शेरा सव्वाशेर, सुदर्शन.

मानाचा मुजरा, काळी बायको, ती मी नव्हेच अशा अनेक चित्रपटात सहनायिकेच्या आणि खलनायिकेच्या भूमिकेत त्या चमकल्या. पारसमणी या हिंदी चित्रपटातील हसता हुआ नूरानी चेहरा या गाण्यावर त्यांनी सादर केलेलं नृत्य हे अतिशय लोकप्रिय झालं. मराठा तितुका मिळवावा या सिनेमातील एक गाणं होतं रेशमाच्या रेघानी, ते गाणं देखील फारच गाजलं होतं. पुत्रभावा ऐसा या सिनेमातील त्यांच्यावर चित्रित झालेल्या जिथं सागरा धरणी मिळते हे गाणं देखील आजही लोकांच्या ओठांवरती आहे. अखेर सहा तुला दंडवत, साडी दिली 100 रुपयांची, गुलाबी पत्र आलंय मला, अशी एकापेक्षा एक सरस मराठी गाणी त्यांनी केलेली आहेत. श्रोत्योह 2010 पी सावळाराम पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. प्रसिद्ध पटकथा संवाद लेखक राम केळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. श्रोत्योह आज जीवनकला कांबळे यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात आणि कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं आपण ऐकूयात. जीवनकला कांबळे यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं.

ज्येष्ठ अभिनेत्री जीवनकला कांबळे यांच्यावर चित्रित झालेली शांता शेळके यांची रचना आताच आपण ऐकली. ही रचना गायली होती आशा भोसले यांनी. संगीत होतं आनंद घन यांचं. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. 11:31 होत आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेऊयात.

0: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाईट, हॅशटॅग लाहोटी साडी.
1: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
5: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
6: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
5: मोबाईल 9372707100.
6: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
5: मोबाईल 7719922255.
7: कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐकूयात जगजीत सिंग यांनी संगीतबद्ध केलेली सईद राही यांची गझल. घनश्याम वासवानी यांचा स्वर आहे.

0: घनश्याम वासवानी यांनी गायलेली गझल आताच आपण ऐकली. सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
0: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9205994290.
0: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
2: अहो काका, मिठाई काय वाटताय?
3: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
2: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर. मोजकेच फ्लॅट शिल्लक.
3: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
2: मोबाईल 73,5,25,47 आणि 84,11,966,700.
4: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
5: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
4: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
5: दागिने त्यांच्याकडूनच आणलेत.
6: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.

0: कार्यक्रमात आता इंग्लिश बाबू देसी मॅम या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं योगेशांचं गीत आपण ऐकूयात. तत्पूर्वी काही जाहिराती.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
3: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार

0: ते होतात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्यूरोसायकियाट्रिक सेंटर रिमांडोम जवळ सोलापूर, मोबाईल 7083069496।
0: अगं बाई बाई बाई वैतागले गं बाई या दारूला।
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ, मोबाईल 9637921288।
3: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या,
1: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
3: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय,
1: JEE नीट CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
4: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव।
3: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
1: मुरारजी पेठ सरस्वती चौक सोलापूर, मोबाईल 99 23 63 37 43।

श्रोतेहो, आज भारतातील संख्याशास्त्राचे जनक प्रशांतचंद्र महालनोबिस यांचा जन्मदिन आहे. 29 जून 1893 रोजी कोलकाता या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या आर्थिक नियोजनात प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी मोलाचं योगदान दिलं. प्रशांतचंद्र महालनोबिस यांचं बालपण एका अत्यंत प्रगतीशील आणि बौद्धिक वातावरणात गेलं. 1912 कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात त्यांनी पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठात ते गेले. 1922 प्रेसिडेन्सी महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून महालनोबिस रुजू झाले. त्यांनी कृषी, उद्योग, प्रशासन यासारख्या क्षेत्रात संख्याशास्त्राचं भरीव उपयोजन केल्यामुळे हा विषय भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात रुजला गेला. मानव वंशशास्त्र, जीवशास्त्र, हवामानशास्त्र यातील सैद्धांतिक आणि प्रत्यक्षात भेडसावणारे प्रश्न महालनोबिस यांनी संख्याशास्त्रानं सोडवले. मोठ्या प्रमाणावर नमुना पाहणीचं संकल्पन करण्यात त्यांचं मोठं कार्य आहे. महालनोबिस अंतर हे त्यांच्या नावानं ओळखलं जाणारं एक संख्याशास्त्रीय गणन, समूह विश्लेषण आणि वर्गीकरण या क्षेत्रात विस्तृत प्रमाणात वापरलं जातं. भारतीय मानवशास्त्राचे आद्य प्रवर्तक म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांनी 17 डिसेंबर 1931 रोजी कोलकाता या ठिकाणी भारतीय संख्याशास्त्र संस्था स्थापन केली. श्रोतेहो, त्यांच्या कार्याची दखल घेत 2006 पासून 29 जून हा त्यांचा जन्मदिन भारतभर सांख्यिकी दिवस म्हणून साजरा होतो. प्रशांत चंद्र महालनोबिस यांचं 28 जून 1972 रोजी निधन झालं. श्रोतेहो, आज त्यांचा जन्मदिन आहे, त्यांना विनम्र अभिवादन. कार्यक्रमात आता ऐकूयात निखिल विनय यांनी संगीतबद्ध केलेलं योगेश यांचं गीत. चित्रपट इंग्लिश बाबू देसी मॅम.

0: इंग्लिश बाबू देसी मेम या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
3: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
1: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
4: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-14-44-34.
2: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील

0: गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
1: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
0: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73-85-81-85-55.
2: श्रोते हो, हल्ली मोबाईल फोनवरून फटाफट फोटो काढले जातात, तरी कॅमेऱ्यातून फोटो काढण्याची मजा मात्र काही वेगळीच. फ्रान्सच्या जोसेफ निप्से यांनी हेलिओग्राफ विकसित केला, जो 1825 मध्ये जगातील पहिला शोध ठरला. गरज भागवण्यासाठी छायाचित्रांचा वापर करण्यात आला. गेल्या 200 वर्षात कॅमेरा तंत्रज्ञानात क्रांतिकारी बदल झालेला आहे. हेलिओग्राफपासून मोबाईलपर्यंत अनेक प्रकारच्या कॅमेऱ्यांचा शोध लागलाय. मोबाईलला जोडून कॅमेऱ्यानं तंत्रज्ञानात नवीन क्रांती आणली आणि जगातील कोट्यवधी लोकांच्या हातात कॅमेरा आला. मोबाईलमध्येच अनेक तंत्र उपलब्ध आहेत ज्याद्वारे तुम्ही फोटोला इच्छित आकार देऊन ते फोटोज आपण इतरांना पाठवू शकता. स्लाइड शो, कोलाज आणि व्हिडिओ मूव्हीज तयार करून आपण त्यांना देखील आपल्या प्रिय व्यक्तीला, कुठेही जरी ती व्यक्ती असली तरी त्याला एका झटक्यात आपण पाठवू शकता. आज नॅशनल कॅमेरा डे आहे.

सनम तेरी कसम चित्रपटासाठी नीतीमोहन, आकाशा सिंग, दर्शन रावल आणि सहकार्यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता थोड्याच वेळात सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आज वटपौर्णिमा. आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात. हे व्रत केवळ धार्मिक नसून नात्यातील विश्वास, त्याग आणि कुटुंब प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

श्रोतेहो, वटपौर्णिमेच्या या परंपरेसोबतच आज एक वास्तवही आपल्या समोर उभं आहे. एकीकडे महिला वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करतात, तर दुसरीकडे अनेक महिलांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आपण महिला दिन, महिला सप्ताह साजरा करतो, परंतु महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता, आठवड्यापुरता मर्यादित नसावा. तो आपल्या दैनंदिन वर्तनात, विचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एका सुरक्षित वातावरणात जगत असताना आपल्याला कल्पना नसेल असे गुन्हे घडत असतात. हे रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? गुन्ह्याचं स्वरूप कसं असतं? यावर आधारित विशेष चर्चा आता ऐकूया. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभा कोकीतकर, सीमा देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं आहे नेहा खरे यांनी.

मैत्रिणीनो श्रोतेहो नमस्कार. स्त्री ही कोमल, शीतल, क्षमाशील, सहनशील, त्यागमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सगळे गुण ठरतात, परंतु या गुणांचा अतिरेक झाल्यास ते

0: गुण ठरतात आणि मग अन्याय अत्याचार सोसण्याची सहन करण्याची मानसिकता निर्माण होते. परंतु स्त्री हे शक्तीचं रूप आहे याची आठवण करून देण्याची गरज आहे. स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराची प्रकरणं आपल्याला अस्वस्थ करतात. याला प्रतिकार करणं उत्तर देणं यासाठी सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा झटत असतात. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक उदाहरणं आपल्यासमोर येतात आणि याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी स्त्रीमुक्ती संघटना कार्यरत आहे, भारतीय स्त्री शक्ती कार्यरत आहे, इतरही अनेक सामाजिक संघटना संस्था या महिलांसाठी उभ्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभाताई कोकितकर. नमस्कार.
1: नमस्कार.
0: शोभाताई या कौटुंबिक हिंसाचार विरोधी समुपदेशन केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत. आपल्याबरोबर आहेत भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय खजिनदार आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सीमाताई देशपांडे. नमस्कार.
2: नमस्कार.
0: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना संस्थेच्या त्याही कार्यकर्त्या. गेली 30 वर्ष त्याही भारतीय स्त्री शक्ती या संस्थेसोबत जोडलेल्या आहेत आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. आणि आपल्यासोबत आज एक तरुण अॅडव्होकेट आहे, अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर. नमस्कार प्रणाली.
3: नमस्कार.
0: गेली 12 वर्ष प्रणाली कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम करते. रती फाउंडेशन राईट एक्शन टेक्नॉलॉजी इन्क्लुजन या फाउंडेशनच्या सोबत प्रणाली जोडलेली आहे. महिला आणि बालकांवरील अन्याय अत्याचारांबाबत कायदेशीर मदत देण्यासाठी प्रणाली कार्यरत आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तर यात कौटुंबिक हिंसाचार याची काय व्याख्या आहे? प्रणालीपासूनच सुरुवात करू आपण.
3: कायदा बघितला गेला तर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ही अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे की मारहाण करणं, शिवीगाळ करणं या तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त की जो लैंगिक अत्याचार आहे त्याबाबत फारच आपल्याकडे चर्चा ही फार कमी होते. आणि असं मानलं जातं की नाही तो अधिकारच आहे नवऱ्याचा की लैंगिकरित्या जे आहे छळ करणं हक्क आहे
0: आपल्या शरीरावर नवऱ्याचा अधिकार.
3: येस. पण कायदा क्लिअर आहे की जर संमती नसेल तर तोही एक अत्याचार होतो. आणि त्या व्यतिरिक्त जो कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जो आर्थिक छळवणूक जी होते की आजकाल महिला स्वतः त्यासाठी खर्च पाण्याला पैसा नाही देत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही दिला जात, घर खर्चासाठी पैसा नाही दिला जात, आणि अशा वेळेला महिला जेव्हा कामासाठी स्वतः बाहेर पडते पण तिच्यावर बंधनं लादली जातात, तिची सॅलरी पूर्ण काढून घेतली जाते, लग्न करताना हुंडा मागितला जातो, मग लग्न झाल्यानंतर तिचे जे दागदागिने आहेत त्याच्यावर दबाव आणला जातो,
0: त्याचा ताबा घेतला जातो.
3: येस. तिची काही प्रॉपर्टी असेल, हे असेल, त्याचा ऍक्सेस कधीच दिला जात नाही. तर हेही कौटुंबिक हिंसाचारामध्ये सामील होतं. पण बऱ्याचदा महिलांना हेच वाटतं की फक्त मारहाण केली म्हणजेच अत्याचार झाला. बऱ्याचशा अशा केसेस आणि आपण बघतो की कुठेही फिजिकल व्हायलन्स नसतो पण मेंटली आणि मानसिकरित्या इतकं छळवणूक केली जाते तिला, तिच्या दिसण्यावरून, तिच्या शिक्षणावरून, तिच्या बॅकग्राऊंडवरून, ती कशी राहते, दिसायला कशी आहे, जेवण कशी बनवते, ह्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. जो मानसिकरित्या जो छळ होतो तोही कायद्यामध्ये दिलेला आहे पण त्याच्यावर आपण ओपनली तेवढी चर्चा होत नाही. आणि बऱ्याचदा महिलांना वाटतं की ठीक आहे 2-4 शिवी गाय करणं ठीक आहे,
0: म्हणजे मान्य केलं जातं, सहजतेने स्वीकारल्या जातात.
3: आणि आताच्या या घडीला टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जी हिंसाचाराची व्याख्या आहे ना ती थोडी बदलली आहे की जो अब्यूज व्हायलन्स जो ऑन ग्राउंड आपल्याला दिसतो तो आता ऑनलाईन वर त्याची जागा घेतलेली आहे की महिलांबरोबर जेव्हा शारीरिक संबंध बनवले जातात तिचे फोटोग्राफ्स घेणं आणि या सगळ्या गोष्टी, आणि जर तिने काही केस करायला किंवा आवाज उठवायला गेली तर मग धमकी देणं की मी तुझे फोटोज आहेत माझ्याकडे, पर्सनल इंटिमेट गोष्टी आहेत
0: त्याच्यासाठी ब्लॅकमेल
3: करणं, तर अशाही गोष्टी होतात. आणि अशाही बऱ्याचशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये महिलेने डिवोर्स घेतलेला आहे, सगळं आहे, आणि ती आता दुसरं लग्न करू इच्छिते आहे, मग त्या नवऱ्याला ते फोटोग्राफ्स पाठवणं, म्हणजे याही लेवलचे आजकाल ऑनलाईन जी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्याचंही प्रमाण वाढतं आहे.
0: हिंसाचाराचं स्वरूप
3: बदलत आहे
0: आणि या सगळ्याला कायद्याने विरोध आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पण मग अशा बाबतीत

0: गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रार केल्यानंतर काय स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे?
1: कायद्याचे दोन पैलू आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक असतं की महिला जेव्हा येते की महिलेला असतं की माझ्याबरोबर खूप अत्याचार झालेला आहे, मला या माणसाला शिक्षा द्यायची आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जे फौजदारी किंवा क्रिमिनल प्रोसेस आहेत की ती पोलीस स्टेशनला जाऊन FIR करू शकते. बऱ्याचदा महिलांवर आजकाल ज्या केसेस रिसेंटमध्ये की हुंडाबळीसाठी तिला सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्याही ह्याच्यासाठी ती FIR करू शकते. तर ही एक झाली क्रिमिनल बाजू. पण बऱ्याचदा महिलांना असतं की माझा नवरा जर मी FIR दाखल केली, तक्रार दाखल केली, पोलीस त्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील, मग तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या खाण्यापिण्याचं काय, मुलांचं, कारण का ती फायनान्शियली कधीच स्वावलंबी नसते, त्यामुळे नवरा जर आतमध्ये गेला तर काय. मग अशा वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 जो सिव्हिल आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस क्रिमिनल आहेत, मग त्याचा ती आधार घेऊ शकते की कायद्याने मला खर्च पाणी हवं आहे, त्याने मला मारहाण नाही केली पाहिजे, मला संरक्षण हवं आहे, मला मुलांना नाही मारलं पाहिजे, मी कामाला जाते तर मला काम करू दिलं पाहिजे, मला त्या घरात राहत्या घरात भले ते घर कोणाच्याही नावावर आहे पण मला तिथे सुखाने राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा ती आधार घेऊ शकते आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध ती आवाज उठवू शकते.
0: बरोबर. शोभाताई, तुम्ही गेली 31 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि काउन्सेलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केसेस, तर आता जसं प्रणालीने सांगितलं तसं हिंसाचाराचं स्वरूप बदलताना तुमच्याकडेही तक्रारी तशा येत आहेत का?
2: खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात, पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा जो कायदा आहे तर हा फक्त कुटुंबाशी किंवा नातेसंबंध रक्तसंबंध याच्याशी संबंधित राहिलेला नाहीये. लिव्ह इन रिलेशनशिप मधली जी बाई आहे तिला सुद्धा संरक्षण ह्या कायद्याने दिलेलं आहे. आता प्रणालीने सविस्तर त्याची व्याख्या सांगितली, पण त्याच्यामध्ये हा एक कंपोनंट असल्यामुळे आज आमच्याकडे लिव्ह इन रिलेशनशिप मधल्या महिला जेव्हा हिंसाचार घेऊन येतात तर तिला सुद्धा न्याय मिळवून देणं सोपं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व स्त्री संघटना कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा 2005 याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण बऱ्यापैकी महिलांना उपयोग होतो हे मला थोडं इथं नमूद करायचं होतं. दुसरं असं की स्त्री मुक्ती संघटनेची महाराष्ट्रामध्ये 10 काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. 10 काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुटुंबांतर्गतल्या हिंसाचाराच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी 3000 आसपास केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो. त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक छळाच्या केसेस खूप आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप हजबंडचे अशा केसेस आहेत, बेजबाबदारपणा म्हणजे कुठली कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही अशा केसेस आहेत, सेक्शुअल व्हायलन्स, जसं अजून आपल्याकडे मॅरिटल रेपचा कायदा झालेला नाहीये, काही देशांमध्ये झालेला आहे. खूप महिला ज्या आहेत जसं आता प्रणाली म्हणाली त्याप्रमाणे तो नवऱ्याचा अधिकारच आहे, समजून त्या सहन करत असतात, पण आम्ही जेव्हा या केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो सेक्शुअल व्हायलन्स लैंगिक अत्याचाराच्या केसेस सुद्धा आमच्याकडे नमूद होतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कमवत काहीच नाही आणि मुलांची 3-4 संख्या आहे, घर भाड्याचं आहे, त्यामुळे खाणारी तोंड इतकी आणि घरखर्च काहीच येत नाही आणि त्यामुळे होणारी जी व्हायलन्स आहे, मुंबईमध्ये आम्ही ज्या केसेस हँडल करतो त्याच्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणात आता ऑनलाईन अब्यूजच्या पण केसेस आलेल्या आहेत आमच्याकडे. आणखीन मुलींना, विशेष करून मुंबईमध्ये ज्या अनमॅरिड मुली आहेत आणि वय वाढल्यानंतर मुंबईमध्ये जागा छोटी आहे आणि अशा वेळेला जेव्हा घरात भावाचं कुटुंब येतं त्यावेळेला त्या मुलीने घरातून बाहेर जावं, अशा प्रकारच्या खूप केसेस आमच्याकडे येतात. आणि मग ती अशा एका वळणावर असते की 35-36 वर्ष आता त्या महिलेला झालेले आहेत आणि तिचं जवळचं कोणीच नाही आणि अशा वेळेला भाऊ आणि भाऊजाई म्हणतात की आता आम्हाला हिला सांभाळायचं नाही किंवा घरी नको, आणि त्यामुळे प्रॉपर्टी राईटचा कायदा जरी झालेला असला तरी मुंबईमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं, हकलवून देणं घरातून, हा सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद असतात त्यावेळेला सासू किंवा कुटुंबातले सर्व लोक, मुलगा कितीही वाईट असला म्हणजे व्यसनी असला तर त्याला घरी ठेवतात, पण सुनेला बाहेर काढण्याचं प्रमाण पण खूप आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट प्रणालीने सांगितलं की घर कोणाच्या नावावर असेल ते बाईला राहण्याचा अधिकार आहे, तर त्याच्या आधारावर थोडं आम्हाला बाईला मदत करणं सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना जन्म देऊन सोडून जाणं म्हणजे गायब होणं हे सुद्धा प्रमाण खूप आहे. कोविड नंतर आम्हाला अशा केसेस खूप आढळलेले आहेत, कारण जबाबदारीच घ्यायची नाही. मग तो नवरा कुठे आहे, काय आहे, दुसऱ्या बाईसोबत राहतो, काही त्या बाईला माहीत नसतं आणि तीन चार मुलं घेऊन ती बिचारी वाट बघत असते. अशा केसेसमध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करतो.
0: किती कठीण परिस्थिती म्हणजे सहन करावी लागते बायकांना,
2: हेच सत्य आहे.
0: सीमाताई, या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक स्तर याचा

0: फरक असतो का की अल्प उत्पन्न आहे म्हणून अशा प्रकारचा छळ होतोय का जरा जे सधन आहेत त्यांच्याकडच्या केसेस सुद्धा असतात?
1: अजिबात त्याच्यात असा काही स्तर वगैरे काहीच नसतो,
0: भेदभाव काही नाही,
1: काहीच नसतो, कारण ही शेवटी विकृत मानसिकता आहे, त्यामुळे कुठल्याही स्तरातील महिलेला ती याच्या बळी जाऊ शकते. शिक्षित अशिक्षित हा सुद्धा भेदभाव याच्यात काहीही राहिला नाहीये. अगदी उच्च शिक्षित पुरुष म्हणजे सायंटिस्ट किंवा अशा लेवलचे सुद्धा पुरुष आपल्या बायकोवर अत्याचार करताना आपल्याला आढळून येतात, अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि एक कौटुंबिक हिंसाचाराचा जो हा आता जो कायदा झालाय 2005 त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे सामायिक घरात राहून तुम्ही न्याय मागू शकता. आधी कसं होतं 498A मध्ये तुम्ही जर नवऱ्याविरुद्ध तक्रार केली त्याला 2 दिवसाकरता अटक व्हायची, पण नंतर त्या बाईला त्या कायमचं त्या घराला मुकावं लागायचं, कारण की घरातल्या पुरुषाला तिने जेलमध्ये घातलेलं आहे, त्याच्यामुळे तो जेलमध्ये गेला, त्यामुळे सगळं घर तिच्या विरोधात जायचं. पण आता या कायद्याने असा अधिकार दिलाय की त्या घरात राहूनच तुम्ही त्या पुरुषाविरुद्ध लढू शकता, त्याच्याविरुद्ध न्याय मागू शकता. एका वेगळ्या लेवलला हा कायदा महिलांच्या मदतीकरता उभा राहतो असं मला नमूद करावंसं वाटतं. लैंगिक अत्याचाराचं ज्या त्या म्हणाले की आपण त्याला विरोध आहे की मॅरिटल रेप त्याला म्हणू नये, आणि 498A मध्ये पण क्रुएल्टीच्या याच्यावर तुम्ही त्याच्यात दाद मागू शकता, म्हणजे लैंगिक अत्याचार असेल. आणि जर तुम्ही मॅरिटल रेप म्हटलं तर मॅरिटल रेप म्हणजे मग रेपची व्याख्या की किती त्याच्यात वेगवेगळ्या हे असतात, आणि त्याच्यानुसार तुम्ही जर सिद्ध करायला गेलात, 4 भिंतीआड कुटुंबाचं काम चालू असतं, ते सिद्ध करणं कठीण असतं, आणि त्याच्यात बरेच वेगळे कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे याच्यात जो लैंगिक अत्याचार दिलेला आहे किंवा क्रुएल्टीच्या आधारे तिला त्याच्यात न्याय मिळवून दिला,
0: म्हणजे त्याची सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे,
1: सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
0: शोभा, ते कौटुंबिक हिंसाचार म्हणत असताना फक्त नवऱ्याकडून बायकोचा छळ असाच प्रकार नाहीये ना, त्या व्यतिरिक्त इतर मंडळी सुद्धा त्यात असू शकतो.
2: हो, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे आता तर ह्या नवीन कायद्याने जी अनमॅरिड मुलगी आहे म्हणजे आई वडिलांकडनं होणारा अत्याचार आहे त्याच्यावर सुद्धा दाद मागण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे पती पत्नीचे वाद इतकंच ते सीमित नाहीये, तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो. या कायद्यानुसार खूप सोपंही झालेलं आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्याला दाद पण घेता येते कोर्टामध्ये.
0: पण मग अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी येतात का तुमच्याकडे?
2: हो, उदाहरण आम्हाला आता आमच्याकडे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या येतात तक्रारी की बहिणीला भावापासून त्रास आहे. आमचं कोल्हापूर पुणे उस्मानाबाद बुलढाणा ह्या ठिकाणी पण सेंटर्स आहेत, तर त्या प्रमाणात विचार केला तर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या केसेस येतात. आणि थोडा आम्ही त्याच्यावर विचार केला तर जी घर एक आणि कुटुंबाची संख्या जास्त माणसांची आणि मुंबईमध्ये राहणं इतकं महागडं आहे तर त्याला ते एक वन ऑफ द रिझन आहे, कारण मुलं बाळ झाली की भाऊ बहिणीला बाहेर काढतो. त्याचबरोबर आणखी एक ताईनी पण मेन्शन केलं की वयोवृद्धांच्या केसेस पण मुंबईमध्ये खूप येत आहेत आणि आम्ही स्पेसिफिक वयोवृद्धांच्या केसेसमध्ये मग त्याच्यामध्ये वडिलांना त्रास असतो, आईला त्रास असतो, कधी कधी पती पत्नी दोघांनाही मुलांकडून मुलींकडून पण त्रास असतो. काही मुली प्रॉपर्टीसाठी आईला घरातून बाहेर काढण्याचे सुद्धा आमच्याकडे केसेस आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जो वयोवृद्धांसाठी कायदा आहे सिनियर सिटीजन ऍक्ट त्याअंतर्गत जे मुंबई शहरचं ट्रायब्युनल ऑफिस आहेत कलेक्टर आहेत त्यांच्याकडून खूप चांगली मदत ह्या केसेससाठी मिळते आणि आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आणि त्याच्यात सगळा ओव्हरऑल प्रॉपर्टी आणि हा सगळाच विषय होता. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असेल तर रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेलं घर जेव्हा तयार होऊन घर मिळालं त्यावेळेला ती आई झोपड्यामध्ये आणि सून आणि मुलगा फ्लॅटमध्ये जे नवीन घर मिळालं आणि अशा वेळेला कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांना आणलं आणि मग आम्ही ट्रायब्युनलकडे ती केस नेली आणि सुनेला आणि मुलाला घरातून बाहेर जाण्याची ऑर्डर आम्हाला कलेक्टरने दिली आणि ती आजी घरात गेली आणि मग सून आणि मुलगा बाहेर आले. तर अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण सक्षम कायदे आपले आहेत त्याचा कधी कधी फार उपयोग होतो.
0: सीमा, ती ज्यावेळेला एखादी महिला अशी केस घेऊन आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला तिची मानसिकता कशी असते, तिचं समुपदेशन कसं केलं जातं त्याबद्दल थोडं?
1: जेव्हा ती विक्टिम येते ना तेव्हा ती म्हणजे सगळीकडनं पिचलेली असते. तिला म्हणजे कुठेच जेव्हा तिला वाटतं की आता मला कुठेच मदत मिळत
0: आधार नाही,
1: कोणीतरी तिला सांगतं की तुम्ही या संघटनेत जा, मग ती त्या संघटनेत जाते आणि मग त्यावेळेला तिला खूप सांगायचं असतं. तर सुरुवातीला तर आम्ही फक्त ऐकण्याचं काम करतो, ती जे काय सांगते ते सगळं तिचं ऐकून घेतो. तिचं ऐकल्यावर मग तिला कशा प्रकारे मदत करता येईल त्या

0: गोष्टींनी विचार केला जातो आणि तिला म्हणजे शेवटपर्यंत कोर्टापर्यंत तिला कितपत आपण न्याय देऊ शकतो, कशी मदत करू शकतो, ती सगळी मदत आपण करतो. मग त्याच्यात आपण तिच्या पतीला बोलवतो, आपल्याला काही जॉईंट मिटिंग घ्यायच्या असतील म्हणजे सासरचे लोक, माहेरचे लोक, म्हणजे मॅक्झिमम आम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.
1: हा
0: म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुठली केस येते तेव्हा तिला लागलीच तुझा कोर्टात आणि डिवोर्स घे बाई असं कधीच सांगत नाही. कुटुंब वाचवलं पाहिजे हा आमचा कल असतो त्याच्या. आणि मग जेव्हा शेवटी लक्षात येतं की नाही या केसमध्ये हे शक्य नाही, तिला तिथे ठेवणं म्हणजे तिला अजून छळा टाकणं आणि अजून तिला त्रास देणं आहे, मग त्या क्षणाला मग आम्ही तिला जी काय मदत लागेल, मग तिला फ्री लीगल एड मिळवून देणं असेल किंवा कोर्टात जायला तिला मदत करणं असेल, सगळ्या गोष्टी

0: देणं असेल किंवा कोर्टात जायला तिला मदत करणं असेल, सगळ्या गोष्टी आमच्याकडनं केल्या जातात. आणि आता जे प्रॉपर्टीच्या याच्यात सांगितलंय, तर मुंबईला काय आहे की मुंबईला घराच्या किमती खूप जास्त आणि जुन्या काळात आई वडिलांनी कष्ट करून झोपड्या घेतलेल्या असतात, त्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्याच्यात त्यांना वन रूम किचन किंवा असं घर मिळालं असतं आणि ते मग बळकवण्याचा प्रयत्न मुलाचा आणि सुनेचा असतो. म्हणजे आमच्याकडे एक केस आली होती, ती तर म्हणजे तो मुलगा त्या आईसमोर नेकेड व्हायचा आणि तिला म्हणायचा जा तू घरातून, तिला शिवी गाड, सून अतिशय घाणेरड्याशिवाय देणार. मग शेवटी ती आमच्याकडे आली आणि तिने म्हणजे कधी कधी असं वाटतं की बायका खरंच खूप पक्क्या असतात. त्या मनाने त्याचे जे वडील होते त्यांचा कल होता की नको नको जाऊ दे जाऊ दे, पण मग ती पक्की होती. तिची पण केस आम्ही कलेक्टर जे हे आहे सिनियर सिटीजन कोर्ट आहे तिथे आम्ही बऱ्याच केसेस नेल्या आहेत, त्यापैकी ही एक होती. मग तिकडनं पुन्हा त्यांचा प्रेशर सुरू होतं की आई वडील कोर्टात गेले माझ्या विरोधात तुम्ही कंप्लेंट केली, मग त्यांना बाकीचे त्रास. पण हे शेवटी काय, मुंबई सारख्या शहरात जिथे जागा कमी आहे आणि त्यांना पर्यायच नाही एकत्र राहण्याशिवाय, म्हणजे मुलगा आणि सून सुद्धा दुसरीकडे कुठे जाणार असं होऊन जातं. पण म्हणून त्यांना काही छळ करण्याचा अधिकार, या सिनियर सिटीजनला छळ करण्याचा अधिकार नाहीये त्यांना. आणि त्याच्याकरता हे जे कोड तयार केलेले आहेत सिनियर सिटीजनचा जो आता कायदा आलाय, त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतोय आणि बऱ्याच केसेस. आणि अवेअरनेस हा म्हणजे आम्हाला संघटनांनाच वाढवावा लागतोय की तुम्हाला असं असं आहे, तिथे तुम्ही न्याय मागू शकता आणि तुम्ही तिथे जाऊ शकता.
1: प्रणाली लीगल एडच्या बाबतीत काय सांगता येईल, कायदेशीर मदत ही कशी दिली जाते?
2: कायदेशीर मदत आता जसं आम्ही एक संस्था आहोत, मग बऱ्याचदा असं होतं की ज्या बाकीच्या संस्था ज्या ग्राउंडवर अॅक्च्युअल काम करतात, जसं स्त्रीमुक्ती संघटना आहे की ज्यांच्याबरोबर आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांच्याकडे लीगल एक्सपर्टीज नाहीयेत, पण त्यांच्याकडे अशा महिला गरजू आहेत की त्या अफोर्ड नाही करू शकत आर्थिकदृष्ट्या. येस, आपलं जे लीगल एडचं पण आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे महिलांना जे इमिडिएट किंवा जी मदत हवी आहे ती नाही मिळत,
1: तात्काळ नाही मिळत.
2: एक्झॅक्टली. मग अशा वेळेला आम्ही ऍज अ संस्था लीगल क्लिनिक चालवतो की ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रीमुक्ती संघटना यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काही महिलांना लीगल किंवा कायदेशीर मदत किंवा सल्ला हवा आहे. बऱ्याचदा असं असतं ना की महिलांना माझे फक्त अधिकार मला जाणून घ्यायचे आहेत, केस करायची की नाही करायची हा पुढचा
1: भाग,
2: पण मला माझे अधिकार जाणून घ्यायचे आहेत. तर अशा महिला येतात, मग आम्ही त्यांना लीगल गायडन्स देतो आणि मग तिची तयारी असेल की नाही बाबा मला आता पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं असतं, मानसिकता ही असते ना नवऱ्याची, ही काय करणार, कुठपर्यंत जाणार, जास्तीत जास्त पोलीस स्टेशनला जाईल, पण कोर्टाची ही पायरी नाही चढणार असं असतं. पण महिलांकडे नंतर पर्यायच उरलेला नसतो की नाही मला आता बस झालं, की आता मी 10 वर्ष दिली एखाद्याला, 15 वर्ष दिली, काही होत नाहीये. म्हणजे अशा फार कमी महिला असतील की 1 वर्षामध्ये लग्नाच्या आलेल्या आहेत किंवा 2 वर्षा, कारण का आपल्याकडे ती म्हणतात ना की पहिल्यापासून शिकवलंच गेलेलं असतं की
1: थोडं
2: बाई अडजस्ट कर, थोडं फॅमिलीची इज्जत आहे, हे आहे, मग मुलं तिच्या पदरात येतात, मग मुलांकडे बघून ती हे करते आणि मग कुठेतरी म्हणतात ना त्या सॅक्रिफाईस आणि या सगळ्याला मग आपण ग्लोरीफाय करतो. अरे मी 10 वर्ष काढली, मला पण अत्याचार होत होते, आई म्हणते मग आता तू 1 वर्षामध्ये कशी हे कर,
1: मी सहन केलं तू ही कर.
2: तर तेही कुठेतरी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे की तो जजमेंटल अॅटिट्यूड नाही. एक जर बाई 1 वर्षात येत असेल तर ती वेळीच अलर्ट होते आणि येते, तर आपण सपोर्ट करणं ते फार महत्वाचं असतं आणि महिलांनी पुढे येऊन बोलणं फार गरजेचं असतं की आवाज उठवणं गरजेचं असतं. कारण का फर्स्ट जेव्हा एखादा पुरुष किंवा नवरा किंवा वडील आईला मारतो, पहिल्यांदा येऊन तिने कंप्लेंट करणं पोलीस स्टेशनला फार गरजेचं आहे.
1: मला हेच विचारायचं की ज्या वेळेला पहिला आघात होतो त्याच वेळेला जर का थांबवलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळू
2: शकतात
1: किंवा एक थोडा तरी धाक त्याने निर्माण होऊ शकतो.
2: येस, डेफिनेटली होऊ शकतो. कारण का हेच आहे ना की महिला नाही जात आणि बऱ्याचदा आपल्याकडे नॉर्मलाइज, अरे एकच फक्त कानाखाली दिली आहे ना, ठीक आहे ना, कमावून तर आणतोय ना, मग त्याचा तो अधिकार आहे. अगं तो पिऊन येतोय तो तसा चांगला आहे, पण हे सगळं दारूमुळे होतो आहे. पण महिलांना ते नाही, कारण का आपल्याकडे ते लहानपणापासून शिकवलंच नाही जात, अडजस्ट करा अडजस्ट करा हेच. म्हणजे एखाद्याने मारलंय मला, का मारलंय, माझे आई वडील मला मारायचे, हा तो त्यांचा अधिकार होता. म्हणजे लहानपणापासून तेच आहे ना की सहन करा फक्त. पण आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पहिलं तुम्हाला मार

0: लागला आहे, कारण का मग हीच ती वृत्तीला वाढत जाते की समोरच्याला ग्रांटेड घेतलं जातं की ही कशी आवाज उठवते. फिजिकल व्हायलन्स डायरेक्ट नसतो, पहिला तो वर्बल असतो, शिवीगाळ असतो, मग तो वाढत वाढत वाढत तो इतका अक्यूट होतो. आणि बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्समध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: बरोबर, म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणं, त्याला विरोध दाखवणं हे फार गरजेचं
0: आहे.
1: तेवढी धमक सर्वसामान्य स्त्रियांमध्ये दिसते का शोभाते का? तक्रारी मागे घेण्याचं सुद्धा प्रमाण आपल्याकडे आहे, म्हणजे संस्थेने मदत केली आहे पुढे जाण्यासाठी. पण
2: नक्कीच महिलांमध्ये धमक दिसतीये. साधारण अगदी तो मिडल क्लास हायर क्लास पेक्षा लोअर क्लास मध्ये आर्थिक दृष्ट्या किंवा इतरही लोअर क्लास मधल्या ज्या महिला आहेत त्या खूपच खमक्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही कचराळचक महिलांसाठी पण काम करतो, त्यांचं बचत गट करणं, त्यांच्या आरोग्यावर काम करणं. तर माझ्याकडे एक कचराळचक महिलेची केस होती आणि तिला चार मुलं होती आणि आमच्याकडे काउन्सिलिंग मधनं तिची केस हँडल झाली, तिचा समजोता झाला आणि ती नांदायला गेली. नंतर 2-3 वर्षांनी ती आली, त्यावेळेस तिच्याकडे आणखी एक मुलं होतं, म्हणजे 5वं मूल तिच्या पदरी होतं. आणि ती आली माझ्याकडे, म्हटली आता शोभा ते मला जायचं नाही, मला डिवोर्स पाहिजे. आणि ती 5 मुलं सोबत होती. तर एक वास्तवतावादी स्त्री किंवा मुंबईत जगणारी स्त्री म्हणून मी तिच्याकडे बघतच राहिले की 5 मुलं घेऊन करणार आणि हिच्याकडे काही स्किल नाही. ती कचऱ्यावर जाते, कचरा वेचून आणते, तो विकून घर चालवते. पण ती म्हणाली की मी सगळा प्रयत्न आता माझे संपलेले आहेत, मी माझ्या मुलांना शिकवणार पण आणि सांभाळणार पण, मला त्याचं काही नको, पण तो माझ्या इतके व्हायलन्स करतो, आता मला डिवोर्स पाहिजे. आणि आता ही 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्या महिलेने भाड्याने घर घेऊन कचऱ्यावर काम करून 5 मुलांना चांगल्या शाळेत घातले आणि ती सांभाळते. नवऱ्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कायदा वगैरे असेल आणि असं जर मानसिक आजारीच असेल तर तिकडे फेलच ठरतो ना. आपण किती न्यायाने ऑर्डर असल्या तर त्या कागदावरच राहतात आणि त्यामुळे त्या नवऱ्याची आशा न करता तिने स्वतःच्या बलबूतावर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि आज ती स्वाभिमानाने जगते आहे. अशा भरपूर स्त्रिया आहेत की अगदी अंगावरच्या कपड्यावर जरी बाहेर आल्या तरी हिमतीने राहणाऱ्या आहेत,
1: ठामपणे
2: उभ्या राहणाऱ्या आहेत. एक ब्लाइंड महिला होती, तिची पण केस एक सक्सेसफुल मी केलेली आहे. म्हणजे 30 वर्षात खूप उदाहरणं आहेत, वेळ कमीच पडेल आपल्याला. पण ती लग्न करताना नाही म्हणत होती आईला, पण असंच ना, ब्लाइंड जरी असली तरी मुलीचं लग्न झालं पाहिजे म्हणून गावाकडून कुठून तरी मुलगा शोधून आणला त्यांच्या जातीतला वगैरे आणि लग्न केलं. आता ही ब्लाइंड असल्यामुळे तिला काही नॉर्मल असा नवरा अगदी हुशार मिळाला नाही, थोडासा तो असा कमी बुद्धीचा माणूस होता. आणि 2 मुलं झाली आणि तो मुंबईत कामाला जायचा, म्हणजे बिगारी कामाला. आणि लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो 2 रुपये बसला, त्या काळात 2 रुपये होते बसला, मिनिमम 2 रुपये मागत होता. हिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, हिने 5 रुपये दिले आणि ह्याच्यावर वाद झाल्याने तो गावाला निघून गेला. नंतर तो आलाच नाही आणि तिला मुंबईत असून सुद्धा ती ब्लाइंड होती तर तिच्याकडे इतक्या सगळ्या योजना आहेत किंवा ट्रेनिंग आहे काहीच माहिती नव्हतं, खूप गरीब घरातली होती. तर ह्या महिलेने त्या 2 मुलांना अक्षरशः मंदिराच्या बाहेर बसत होती आणि कोणीतरी माझ्याकडे तिला पाठवलं. आज तिने सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, ती झाडू बनवण्याचं काम करते, ती लिंबू मिरचीचं काम करते आणि 2 मुलांना शिकवलं. आता तिच्या 2 मुलांची लग्नही झालेली आहेत आणि ती ब्लाइंड लोकांची एक संस्था काढून ती अध्यक्ष आहे. आता ती मदत घेत होती, आता ती लोकांना मदत देते. त्यामुळे अशा प्रकारे चॅलेंज घेऊन सक्सेस झालेल्या महिला माझ्याकडे खूप.
1: मला वाटतं हे असं उदाहरण सुद्धा निश्चितच आशादायक म्हणायला हवं.
2: नक्की,
1: की म्हणजे स्त्रियांनी ठरवलं तर त्या प्रतिकार करून पुन्हा उभ्या राहू शकतात स्वतःच्या पायावरती. मी मगाशी ह्यालाच जोडून असं विचारलं होतं की तक्रारी मागे घेण्याचं प्रमाण असं काही दिसतं का? सीमा, ते तुमचा काय अनुभव आहे?
3: तक्रारी मागे घेण्याचा प्रकार असतातच. आणि आता जसं शोभाताई म्हणाल्या की खालच्या स्तरातल्या ज्या निम्न स्तरातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मानसिक बळ जास्त आहे, त्या मानाने या ज्या उच्च स्तरातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती, अगदी हाय प्रोफाईल केस होती, म्हणजे नवरा डॉक्टर आणि या बाई पण खूप मोठ्या
1: शिकलेल्या होत्या, त्या
3: शिकलेल्या वगैरे सगळ्या आणि एक समाजात त्यांचं पद असलेल्या अशा होत्या त्या. आणि त्यांना शारीरिक छळ, म्हणजे असे त्यांनी दाखवलेले की मारलेलं, वळ उमटलेले,
1: गोळावरती
3: असं तो मारायचा, म्हणजे डॉक्टर सर्जन असू नये.
1: बापरे.
3: आणि एक दिवस त्या आल्या होत्या तर त्यांच्या हातात त्यांनी ते डिवायडर असं दाबून छिद्र केलेलं होतं आणि तो म्हणाला मुलीला आज तर मी काही जास्त मारलंच नाही तरी तुझी आई कशाला इतकी
1: हातात
3: कंपासनी असं फिरवून अशा प्रकारचा छळ
1: त्यांचा
3: खूप

0: क्रौर्या. पण तरीही त्या बायची म्हणजे मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या पायावरही उभे आहात, तुमचं एक समाजात वेगळं स्थान आहे, तर तुम्ही बाहेर पडू शकता याच्यात. पण काय होतं की या ज्या स्तरातल्या महिला असतात ना, त्यांना जे सगळ्या गोष्टींचं प्रतिष्ठेचं जे काय म्हणतात सवय लागलेली असते त्याच्यात ना बाहेर पडायला त्या तयार होत नाही. कारण मी जर बाहेर पडली तर या उच्चभ्रू स्थितीतल्या घराला मला मुकावं लागेल. आज जे मला सगळ्या अम्युनिटीज आहे, कार आहे, हे सगळ्या सोयी आहेत, त्या कदाचित मला उपभोगता येणार नाही, हा त्यांचा मानसिक विचार असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं पटकन बाहेर यायला निघत नाही. म्हणजे काही दिवसांनी मला ते दोघंही पुन्हा एकदा एका कार्यक्रमाला दिसलेत, त्यामुळे आश्चर्य वाटतं. पण त्याच विरुद्ध जर अशी एखादी झोपडपट्टीतली महिला असेल किंवा अगदी कमी निम्न स्तरातली उत्पन्नातली महिला असेल, तर ती असा मोठा निर्णय घेऊन जाते की नको, मला आता नाही राहायचं याच्याबरोबर, आता माझी परिसीमा गाठली याच्या आणि मी आता राहणार नाही. एक केस माझ्याकडे एक आली होती, ती मला सांगायला आवडेल
1: जरूर.
0: की आई आणि मुलगी आणि वडिलांनी आईवर कोयत्यानी वार करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आईची दोन बोटं तुटली आणि मुलगी मध्ये आल्यामुळे तिला 25 ठिकाणी जखमा झाल्या. म्हणजे मानेवर पाठीवर त्यांनी वार केले कोयत्याचे. तर त्या मुलीनी ऑनलाईन आमचं तेव्हा सगळे नंबर्स वगैरे स्प्रेड केलेले होते आम्ही, तर मग तिने आम्हाला फोन केला आणि तिने मदत मागितली. तेव्हा ती हॉस्पिटलमध्येच होती ऍडमिट. फक्त मी तिला म्हटलं की तुझा जे मेडिकल रिपोर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं डॉक्टरांकडनं आधीच घेऊन घे, म्हणजे केस करण्याच्या आधी. आणि नंतर काय होतं की तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मिळेलच, गॅरंटी नसते. तर तिने तो त्यांच्याकडनं म्हणजे घाव किती सिव्हिअर आहे,
1: जखमा
0: त्याच्याप्रमाणे कलम लागतात, 324 वगैरे आयपीसीचं काय जे असतात ते, तर त्याप्रमाणे त्याच्यामुळे म्हटलं सिव्हिअर हर्ट आहे ह्याचं तू त्यांच्याकडनं प्रमाणपत्र म्हणजे पुरावा तो सगळा मेडिकल रेकॉर्ड तू घेऊन घे. तिने तो त्यांच्याकडनं तो घेऊन घेतला आणि नंतर ती ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस FIR घ्यायला तयार नाही.
1: अरे बापरे,
0: पोलीस स्टेशनमध्ये ते तुझे वडील आहेत, म्हणजे तोपर्यंत वडिलांनी त्यांना हे केलेलं काय जे असेल तो काही माहिती नाही, पण तुझे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध तू तक्रार कशाला करते, मग कशाला तू असं जायचं, तुझं तर लग्न होऊन तू जाणार आहे, मग आईचं काय होईल वगैरे. बरं, आणि तिला एक भाऊ, वडील तेव्हाच रिटायर्ड झालेले, त्यांच्या जवळ लमसम अमाऊंट, त्यामुळे भावानी वडिलांना
1: आपल्या बाजूला
0: म्हणजे तो घेऊन गेला आणि वडील सापडतच नव्हते. डोमेस्टिक व्हायलन्सची केस केल्यावरही वडील ऍब्सकॉन्डिंग, म्हणजे त्यांना पोलिसांनी काही अटक करू शकले नव्हते. आणि मग असं मग आम्ही लॉ अँड ऑर्डर जे कमिशनर आहे त्यांच्याकडे जाऊन की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न केले, तिचा गुन्हा दाखल करून घेतला. त्याच्यानंतर मग कोर्टात केस गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं आणि मग नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की ठीक आहे बाबा आता हे झालेलं आहे. मग तिची आई पण म्हणाली ते ज्या घरात राहत होते ते घर त्यांना त्या घरात ती आई आहे तोपर्यंत त्या घरात राहण्याचा अधिकार आणि काही अमाऊंट देऊन त्यांचं ते झालं. पण तिथे तर काही आम्ही जात नाही कारण कॉन्सिलर्स असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेले की त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत एक अशी झाली की त्या मुलीने एवढं आपल्या आई वडिलांकरता केलं, आईला न्याय मिळवून दिला, तिचं नंतर लग्न झालं, आई तिच्याच जवळ राहत होती, ते वडीलही तिच्याकडे राहायला आले, बाहेर काढलं, त्यांच्याकडनं पैसे वगैरे सगळे घेऊन घेतले आणि वडील आणि आईचा सांभाळ ती मुलगी करत होती. आणि मग नंतर ते जे घर आहे ते आता त्या मुलीच्या नावावर होऊ नये किंवा काय होऊ नये म्हणून त्या मुलांनी आईला आपल्याकडे घेऊन गेला आणि आईनी तिच्या विरुद्ध सिनियर सिटीझन मध्ये कंप्लेंट केली.
1: सिनेमा नाटकाची स्टोरी,
0: सिनेमा नाटकाची. आणि ती आमच्याकडे पुन्हा आली की मॅडम असं असं झालंय, म्हटलं तू जाऊ दे, त्यांची केस केलेली आहे, त्याच्यात आम्ही साक्ष द्यायला पण आम्ही येऊ शकतो कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यामुळे ते म्हणजे आईनी सांगितलं की इतका घाव झालाच नव्हता, मला असंच थोडस लागलं होतं. आणि मग पण ते सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आमच्याकडे सगळं पूर्ण फाईल सगळी रेडी असते, त्यामुळे मग तिला ते पुन्हा आम्ही प्रोव्हाइड केले आणि म्हणजे
1: पुन्हा रिप्रेझेंट करता
0: आलं. पण म्हणजे असं मानसिकता जी माणसाची आपण म्हणतो ती कुठली परिसीमा गाठेल आपण सांगू शकत नाही.
1: अत्यंत दुर्दैवी आहे,
0: दुर्दैवी आहे.
1: आणि आता अलीकडे काही केसेस अशा उघडकीला आल्या की ज्या उच्च स्तरातल्या आहेत, म्हणजे उच्च आर्थिक उत्पन्न असलेली प्रतिष्ठित

0: सो कॉल तुम्ही म्हणतात अशा प्रकारची घरं, आणि तिथल्या मुलींना हुंड्यासाठी त्यांचा छळ केला गेला. तर याला प्रतिबंध कसा आणि काय करणार
1: याच्याकरता ना मुलींनीच पक्क व्हायला पाहिजे आता, आणि मुलीच्या आई वडिलांनी. आता ही जी आपली एक राजकीय केस आलेली होती ज्याच्यात त्या मुलीचा म्हणजे खून झाला, पण त्यांना माहिती होतं की हा नवरा तिचा छळ करतोय, तरीही दुसऱ्या मुलीचं लग्न त्याच घरात तुम्ही कसं करून देऊ शकता.
0: बरं, प्रणाली तुला काही सांगायचं याच्यावर?
2: येस, याच्यामध्ये तेच आहे की बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी या उघडकीस येतात, पण ही सुरुवात खरी जिथून होते जेव्हा लग्नाची बोलणी होत असते. जो खर्च आई वडील शिक्षणासाठी मुलीच्या देऊ शकतात, पण तो सेव्ह करून ठेवतात की भाई मला लग्नामध्ये हुंडा द्यायचा आहे. आणि जेव्हा लग्नाच्या वेळी जेव्हा मागणी केली जाते तोच एक रेड फ्लॅग असतो की हे लग्न पुढे होणारच नाहीये. मग नंतर मुलीने तिचा जीव जातो, ती आत्महत्या करते, मग रडून आम्हाला न्याय पाहिजे आहे, मग ते दावे असे वाटतात की जेव्हा मुलगी रडत येत होती तुम्ही नाही हेल्प केली.
0: बरोबर, अशा वेळेला आई वडिलांनी आधार देणं ही पहिली गरज आहे. मुळात सीमाताई म्हणाल्या तसं अशा घरात लग्न करून का देता तुम्ही मुलींना, म्हणजे खोटी प्रतिष्ठा ही किती घातक तुमच्या मुलीच्या जीवावर
2: उठते. आणि जेव्हा फर्स्ट टाइम मुलगी सांगते तेव्हाच असतं की हीच सपोर्ट करायची वेळ आहे, पण आपल्याकडे असतं ना की नाही बाबा लग्न करून दिलंय म्हणते तू आता बघून घे, आता एवढा खर्च केलेला आहे, आणि तोही दबाव असतो मुलींवर की त्या बाहेर नाही पडू शकत कारण का एवढा खर्च केलेला आहे, मग एका महिन्यामध्येच मी कसं तोडून हे करू. तर तेही आहे. आणि हुंडाबळीच्या केसेस पण आपण बघितल्या, FIR रजिस्टर होतात सगळ्या. आता हा कायदा 1961 मध्ये आलेला आहे, पण तिथून ते आता आपण जर कायद्यानुसार किंवा 498A आपण जेव्हा केसेस कोर्टात जातात, कोर्टाची जी व्यवस्था आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये एखादी केस गेल्यानंतर वर्षाला फक्त 4 डेट्स पडतात, आणि त्या महिलेला गरज आहे की मला लवकरात लवकर
0: न्याय मिळावा.
2: आणि मग एंडला हेच होतं ना की सेटलमेंट, पण मग सेटलमेंट करायला कोण सांगतं? शेवटी कोर्टच सांगतं ना की भाई तुम्ही बसून बोला,
0: सामोपचाराने मिटवा.
2: एक्झॅक्टली. मग ह्याच्यामध्ये महिला त्या कायद्याचा किंवा आजकाल येतं ना की गैरवापर हा महिलांमुळेच नाही करत, हे कोर्टाचे आदेश आहेत की बाबा तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या, तुम्ही काउन्सिलिंग मीडिएशनला जा, तर महिलांना ते जावंच लागतं. आणि मग त्या म्हणतात की नाही आता मी मग केस पाठी घेते, पण पाठी घेते ह्याचा अर्थ असा नाहीये ना की त्या केसेस खोट्या आहेत,
0: नाईला जाणे घेतात,
2: नाईले हसाने घेतात, किंवा त्यांचं काही सेटलमेंट होते म्हणा, जे काही आहे कायदा त्या ठिकाणी आहे. पण कायद्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत, जसं कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे की ती 20 वर्षापेक्षा जास्त आहे, पण तुम्ही कोर्टाची जी सध्याची परिस्थिती बघा की मला इंटरिम पाहिजे की उद्या तो घर विकतो आहे, पण कोर्टाच्या बोर्डवरच मॅटर आहे 200 200 300 300,
0: एक जज विलंब जो आहे.
2: म्हणजे कायदा खूप सुरेख आहे की महिलांसाठी जे जे पाहिजे ते सगळं आहे, पण ते मिळवण्यासाठीचा जो पेशन्स लेवल, कारण ती ऑलरेडी एवढ्या ट्रॉमा मधून गेलेली असते आणि अगेन क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्ये एवढा डिले, तर कुठेतरी अंमलबजावणी हा जो आपला आहे त्याच्यावर फोकस होणं आजच्याही घडीला फार गरजेचं आहे.
0: मला वाटतं सगळ्यामध्ये समाजात जागरूकता वाढवणं हे सुद्धा फार महत्वाचं असेल. त्या दृष्टीने स्त्रीमुक्ती संघटना आणि भारतीय स्त्री शक्ती सुद्धा कशा पद्धतीने काम करते.
3: खरं तर हुंडा एक विघातक ही जी रूढी आहे याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून स्त्रीमुक्ती संघटना काम करते. आमच्या संघटनेच्या मेंबर ज्या शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी गाणी लिहिली, पुस्तकं लिहिली, आणि आमचं नाटक पण एक आहे हुंडा नको गवाई. आणि साधारण 80s काळात खूप म्हणजे तेव्हा कायदा होता पण त्याची अवेअरनेस पण नव्हती, आणि उघड उघड आता माहेरची साडी जो पिक्चर आपण बघितला होता तर ते प्रत्यक्षात तेव्हा ते घडत होतं. आणि केसेस त्याच्यामध्ये मग मोर्चा काढणं, सोशल इंटरव्हेन्शन करणं आणि मग FIR करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत करत करत थोडासा बदल आलाय. आणि आमचा हुंडा नको ग बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी झाली हो हे जे नाटक आहे याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलींनीच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. आणि हा थोडासा अवेअरनेससाठी आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो. जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपल्या बायकोकडून हुंडा मिळावा हा विचारच राहणार नाही, म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो. त्यामुळे अवेअरनेस गाण्याच्या रुपाने, काही सेशन्स घेण्याच्या रुपाने, पालकांचं पण अवेअरनेस करण्याचं काम आमच्यासारख्या संघटना बऱ्याच करतात, पण हे सगळं मला असं वाटतं अपुरं आहे. तर ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे. सरकारने कायदे केलेले आहेत पण त्याची जाणीव जागृती जी आहे त्या प्रमाण प्रमाणात अजूनही होत नाहीये. आता सोशल मीडिया इतका जागृत झालेला आहे, पण ह्याच्यावरती आता काय सोशल मीडियाचा तसा तर किती उपयोग होऊ शकतो अवेअरनेससाठी, पण रील्स मध्ये

0: सगळं जनरेशन लागलेलं आहे आणि त्यामुळे मी युट्यूबला पण काही गोष्टी बघते. इतक्या चुकीच्या गोष्टी, कायद्याबद्दलच्या पण टिप्स इतक्या चुकीच्या दिल्या जातात, तर थोडंसं गव्हर्नमेंटने पण ह्याकडे लक्ष देऊन काय बरोबर आहे ह्याच्याबद्दलचं सोशल मीडियावरती काहीतरी प्रक्षेपण करायला पाहिजे. कारण चुकीच्या गोष्टी, आणि सर्वसामान्य महिलांच्या हातात आता फोन आहेत, कारण शाळा मोबाईलवर झाल्यामुळे मुलांचे अभ्यास, आणि त्यामुळे महिलांच्या हातात फोन आलेले आहेत. म्हणजे आर्थिक स्वावलंबी महिला झाल्या नाहीत, पण अँड्रॉइड फोन महिलांकडे आलेला आहे. आणि त्यामुळे रील्स बघणं आणि यातनं अवेअरनेस जर आपल्याला करायचं असेल तर खरं हे
1: योग्य माहिती पोहोचवली
0: पाहिजे. हा एक भाग आहे,
1: आमच्यासारखी माध्यमं त्याच्यासाठी कार्यरत आहेतच.
0: एक्झॅक्टली. आणि त्याला धरून मला एक मगाशी सांगायचं होतं की आता मुलांचे अभ्यास फोनवर आलेले आहेत आणि म्हणून बायकांना म्हणजे पत्नींना फोन दिलेले आहेत, आणि मग तो स्ट्रेस करणं किंवा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवणं, आणि मग ती कोणाशी बोलते, माहेरच्या लोकांशी किती बोलते आणि कुठे जाते वगैरे, ह्याच्यावरती तिला ट्रेस करायचं आणि मग व्हायलन्स करायची, हा सुद्धा खूप प्रकार आहे. 2 वर्षापूर्वी मी एका केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं. एक मुलगी होती त्यांना आणि एकदम तरुण जोडपं होतं, म्हणजे 25-26 वय दोघांचंही असेल, आणि त्यांचं स्वप्न होतं की मुलीला खूप मोठं चांगलं शिकवायचं वगैरे, आणि त्यामुळे तो नवरा पण म्हणजे एक जॉब करून दुसरा केक शॉप त्याने टाकलं होतं, त्यामुळे तो सतत त्या कामात असायचा आणि घरामध्ये 25 माणसं मुंबई सारख्या ठिकाणी, आणि मध्ये रस्ता, त्याच्या बाजूला वॉशरूम आणि ह्या बाजूला घर, अशी परिस्थिती होती. आणि ही बाई अशिक्षितच होती, म्हणजे लिहितावासा येत नव्हतं, पण तिचं हे स्वप्न होतं की मुलीला चांगलं शिकवायचं वगैरे, पण नवरा अजिबात वेळ देत नव्हता, आणि ही पण अगदी हार्डली 25-26 वर्ष वयाची असेल, आणि तिच्याकडे तो फोन आला, आणि नेमकं कोण मुलगा होता माहिती नाहीये, आणि त्याने ते फक्त ती मुलगी त्या मुलाला कधी भेटली पण नाही ती बाई, तिने ते काय त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणून हिने पण आय लव्ह यू म्हटलं, आणि त्या मुद्द्यावर त्या माणसाने इतकं बायकोला मारलं. 10 दिवस त्या घरातून, म्हणजे वॉशरूम घरात नव्हतं, तर ती बाई अंथरुणावरून उठली नाही 10 दिवस, ना ती लघवीला गेली, ना टॉयलेटला गेली, जेवली नाही, काही नाही, इतकी माणसं घरात असून सुद्धा. आणि अशा प्रकारची व्हायलन्स झाली, आणि आईला फोन केल्यानंतर आईला वाटलं की आता आपली मुलगी एवढी चुकलेली आहे, मी कसं जाऊ, जावं, मलाही मारहाण करेल, म्हणून आई पण गेली नाही. आणि नंतर मग कोणाच्या तरी मदतीने ती आमच्याकडे आली.
1: भयानक आहे हे फार.
0: आणि मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं, आणि लकीली त्या माणसाचा गैरसमज फक्त आय लव्ह यू म्हणण्याने बाई काही व्यभिचारी होऊ शकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तर आता ते हॅपीली दोघे जण राहत आहेत. तर अशा प्रकारच्या सुद्धा हिंसा आता वाढताना दिसत आहेत.
1: भारतीय स्त्री शक्ती याच्याकरता लीगल अवेअरनेस प्रोग्राम वस्त्यांमध्ये सतत घेत असते, की मग त्याच्याकरता डोमेस्टिक व्हायलन्स असेल, जनजागृती ज्याच्यातनं करता येईल, पॉक्सोचे ज्या केसेस असतात त्याच्याकरता, मग तो ऍक्ट काय आहे, त्याच्यात तुम्हाला काय मदत मिळू शकते. अजून एक म्हणजे नो युअर सेल्फ असा एक आम्ही कार्यक्रम घेतो, त्याच्यात महिलांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावे, की त्यांना घराच्या ह्याच्यात त्यांचं आहे का, रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे का, हे ज्या घरात राहतात तिथे त्यांचं कुठे नाव आहे का, की फक्त नवऱ्याचंच आहे, म्हणजे उद्या त्यांनी हाकललं तर तुम्ही काय करणार, तुमच्या जो काय आहे, बँकेचं खातं आहे का, अशा सगळ्या गोष्टी की ज्या त्यांना गरजेच्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याजवळ असल्या पाहिजे. तसंच जर अशी परिस्थिती आली, तुमच्यावर हिंसाचार चालू आहे तुम्हाला माहिती आहे, आणि मग अशा वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं आता या घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे, त्यावेळेला तुमच्याजवळ कुठली कागदपत्र ताबडतोब तुमच्याजवळ असली पाहिजे,
2: बरोबर,
1: ती सगळी तुम्ही आपल्याजवळ ठेवणं. एक केस हाय प्रोफाईल केस होती, थायलंडला आई वडील होते, इकडे लग्न करून दिलेलं, आणि डॉक्टर नवरा, आणि त्या बायकोचा त्यांनी तिला म्हणजे जाण्याचाही प्रयत्न केला, आणि मग तिने जेव्हा घरून निघण्याचा प्रयत्न, तर तिचे कागदपत्र त्यांनी सगळे, म्हणजे तिचं जे पासपोर्ट, विजा, तिचं आधार कार्ड, ते सगळं त्यांनी लपवून ठेवलं, तिला मिळूच दिलं नाही, की कारण तिला थायलंडला सुद्धा मग ती पासपोर्ट जाऊ शकत नव्हती. अशा वेळेला आम्ही बायकांना सांगतो की ही जी कागदपत्र आहे तुम्ही अजिबात ती तुमच्या सासरच्या मंडळींना देऊ नका, तुम्ही स्वतःच सुरक्षित ठेवा ती, तुमचं जे स्त्री धन आहे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा, कारण नंतर मग जाऊन ऍक्सेस पोलिसांच्या थ्रू मिळवणं आणि मग ते ताब्यात घेणं ते कठीण असतं, त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच या गोष्टी करता अवेअर राहा, जागरूक राहा, आणि या गोष्टी तुम्ही आपल्याजवळ ठेवा. एक फोन नंबर गरजेचा की ज्याला तुम्ही ताबडतोब फोन करून बोलवू शकता, ती व्यक्ती तुमच्याकरता धावून येऊ शकते, असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे की असं काही झालं तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा, अजिबात शांत राहू नका, हा एक आमचा त्यांना नेहमी सांगणं असतं. आणि आणखी एक मला एक सांगावं वाटतं की कॉलेजेसमधून आम्ही कार्यक्रम घेतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या, तेव्हा मी मुलांना, जेव्हा मुलं मुली असतात तेव्हा मुलींना सांगते, तुमचे जे बॉयफ्रेंड असतात, तुम्ही असता आधी रिलेशनशिपमध्ये असता, तुमचं प्रेम असतं, त्यावेळी

0: सुद्धा तुम्हाला तुमचा हा पुढे जाऊन तुमच्यावर हिंसाचार करेल की नाही हे ओळखू शकता. तुमची जी पर्स आहे त्याच्यात जर तो जबरदस्तीने काही काढण्याचा प्रयत्न करत असेल. खूपदा आपण बघतो, म्हणजे मी एकदा अंधेरी स्टेशनवर पाहिलं की तिचा हात पिरगळत होता, इतक्या जोरात ती कळवळली. पण मी मध्ये गेली तर ती म्हणाली तुम्हाला काय करायचंय, हा आमचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तेच सांगते, असा जर हिंसाचार त्यावेळेला होत असेल तर ते प्रेम वगैरे नसतं, ते काही पुरुषार्थ नसतो. तुम्ही वेळीच ओळखा की हा आपल्याकरता योग्य नाही हा मुलगा, आणि वेळीच सावध व्हा, कारण पुढे जाऊन टेम्बेक हिंसाचाराचा तुम्ही बळी होऊ शकता. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि स्वतःला आवरा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल, शाळा कॉलेज वस्त्यांमधून, आणि हे असा मी तो कायद्याचा सगळा म्हणजे
1: प्रचार आणि प्रसार करणं,
0: जाणीव जागृती आमच्या पातळीवर आम्ही करत आहोत. छोटीशी केस सांगते मी, म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा कसा हिंसाचार होतो. 75 वर्षाचा माणूस आहे आणि ती बाई 69-70 वर्षाची, पण अजूनही म्हणजे ती बाई सुद्धा तशी बेड रिडन नाही, पण तिला खूप अशी चांगल्या अवस्थेत नाही आहे, डायबिटीज आणि यांनी त्रस्त वगैरे, आणि तो नवरा तिला मारहाण करत म्हणजे राग आला म्हणून.
1: बापरे.
0: आणि इतके वर्षापासूनही ही बाई ही तयार नाही की मम्मी कुठे जाणार, मला कोण सांभाळणार, मी कशी काय राहणार, मी एकटी राहू नाही शकत यांच्याशिवाय. म्हणजे ही काय मानसिकता असते बायकांची, अवलंबित्व, आणि ते त्याच्यातनं बाहेर पडणंच शिकत नाही त्या.
1: बरोबर.
0: मग त्याच्याकरता कितीही आता 70-व्या वर्षी कुठला तुम्हाला नवरा मारत असेल तर त्याच्याविरुद्ध तरी तुम्ही
1: बोललं
0: पाहिजे, तक्रार, आणि ती बोलल्याशिवाय आपण काहीच मदत करू शकत नाही.
1: बरोबर.
0: आपले हात बांधलेले असतो.
1: सीमाताईंनी आता उल्लेख केला जसं तरुण मुलांच्या बाबतीत त्यांनी म्हटलं की म्हणजे मैत्री प्रेम याच्या पलीकडे जाऊन अन्याय अत्याचाराकडे या मुलींचा दृष्टिकोन विशेषतः हा काही बदलताना दिसतोय का? याच्यासाठी तुम्ही रती फाउंडेशनच्या माध्यमातून काही प्रयत्न करता का?
2: रती फाउंडेशन, जसं मी म्हटलं की आम्ही ऑनलाईन अब्यूज जो आहे आजकाल त्याचं ट्रेंड, नवीन नवीन ट्रेंड येत असतात, तर त्याच्यावर आम्ही काम करतो. बऱ्याचदा असं असतं की मुलगा मुलगी रिलेशनशिपमध्ये आहेत, राईट? मग जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये असतात ऑफकोर्स सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात, आणि मग ऍक्टिव्ह झाल्यानंतर यंग एजमध्ये मग आजकाल आहे ना की फोटोग्राफ्स, मला सगळ्या मेमरीज माझ्या रेकॉर्ड करायच्या आहेत, आणि मग ते रेकॉर्डिंग होतं आणि विथ कन्सेंट होतं. पण मग काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप होतो, मग तिचं लग्न होतं, आणि मग ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर मुलीकडे ते फोटो कधीच नसतात. तो सगळा जो काही साठा असतो तो मुलाकडे, आणि मग मुलगा थोडे दिवसानंतर, आता मुलांच्या डोक्यात काय येईल, काय विकृती असते, मग ते पॉवरचं हे असतं ना, ती मला नाही बोलली आणि आता ती स्वतः लग्न करते, जो नकार स्वीकारण्याची जी वृत्ती नसते, तर त्यामुळे मग तो सगळे फोटोज जे आहे तिच्या रिलेटिव्हमध्ये, जो होणारा नवरा आहे त्याला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होत आहेत.
1: म्हणजे ब्लॅकमेलिंग.
2: आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा करतो, तर पहिला तर मुद्दा हा असतो की सेफ इंटरनेट तुम्ही कसं वापरलं पाहिजे, की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पब्लिक असणं गरजेचं नाही आहे, आणि प्रत्येक गोष्टींचं व्हिडिओग्राफ आणि मेमोरीज क्रिएट करणं गरजेचं नाही. कुठेतरी आजच्या जनरेशनला कन्सेप्ट काय असते की मी माझी कन्सेंट आहे, ज्या गोष्टी एज अप्रोप्रिएट समजायला हव्या त्या इझी ऍक्सेसमध्ये असतात, आणि त्यामुळे अवेअरनेस हा यंग जनरेशनमध्ये आता असणं फार गरजेचं आहे, की प्रत्येक गोष्टी पाठवणं की सेंड करणं एखाद्याला, कितीही भले ते आंधळं प्रेम असू देत, पण तुम्ही वैयक्तिक फोटो सगळीकडेच पाठवणं,
1: काही गोष्टी खासगी ठेवणं
2: गरजेचं आहे. आणि असं असतं की बऱ्याचदा केसेस झाल्यानंतर मग पेरेंट्सचा कंट्रोल वाढतो की तू आता इंटरनेट नाही वापरायचं, मोबाईल नाही, पण मग अगेन इंटरनेट आजच्या जमान्यामध्ये इंटरनेट यूज न करणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे शक्यच नाही आहे, पण तो सेफली कसा तुम्ही हे करू शकता की जस्ट बिकॉज काही लोकांमुळे हा एक पार्ट झाला, पण आजकाल जे बुलिंग आणि ऑनलाईन जे काही हे होतं ते पण प्रचंड वाढलेलं आहे, तर हा कुठेतरी हा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे, आणि न्यू जे ट्रेंड्स निघतात त्याची अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे.
1: म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं एक सामाजिक व्यासपीठ त्याला जे मिळते समाज माध्यमातून, हे सुद्धा अत्यंत घातक झालेलं आहे. वेगवेगळ्या रुपामध्ये ते आपल्या समोर येत आहेत, आणि आज अर्थातच आपण शारीरिक, मानसिक आणि ऑनलाईन हिंसाचार, तर याच्या बाबतीत आपण किती सजग जागरूक होण्याची गरज आहे हे आजच्या आपल्या या चर्चेत

0: आपण बोलू शकलो.
1: प्रिव्हेन्शनसाठी नमूद करू इच्छिते मी, जे काही संस्थांचे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत किंवा मदत यंत्रणा ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ दिवसभरासाठी असतात, जसं 9 ते 6, 10 ते 6 किंवा 7 वगैरे. त्याच्यानंतर आणि व्हायलन्स महिलांवर जी होती ती रात्रीच्या वेळी वगैरे होते, कारण अॅडिक्शन दारू पिणं वगैरे हा प्रकार रात्री होतो आणि व्हायलन्स जास्त रात्रीच्या वेळी होते. तर ह्यासाठी स्त्रीमुक्ती संघटनेचा आधीपासूनच एक फोकस राहिलेला आहे की सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे शेजाऱ्यांनी सुद्धा इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, कारण तो तुमचा घरचा प्रश्न आहे, नवरा बायकोंची गोष्ट आहे, हा विचार आता बदलला पाहिजे, याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. त्याचबरोबर कॉलेजच्या जे फायनल इयरचे स्टुडंट असतात, म्हणजे मुलगीच्या अगदी थोडी कळती झाली की चालू होतं की आता तुझं लग्न होणार आहे, मग तू सासरी असं वागायला पाहिजे तसं वागायला पाहिजे, पण मुलांना काही फारसे संस्कार देत नाहीत. आणि लग्नाच्या वेळी पण आता तर असा ट्रेंड आहे की लग्नामध्ये काय काय इव्हेंट करायचं हेच डिस्कशन होतं, पण जेव्हा एक मुलगी येते तुझ्या जीवनामध्ये किंवा एक मुलगा तुझ्या जीवनामध्ये येतोय तर तुम्ही कसं सहजीवन जगलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा आता होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचा एक प्रोग्राम राबवतो, ज्याच्यामध्ये जे शेवटच्या वर्षाला शिकणारी मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये जाऊन ग्रुपमध्ये आम्ही ते अवेअरनेस सेशन घेतो, ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, सहजीवन म्हणजे काय, मॅरिटल ऍडजस्टमेंट म्हणजे काय किंवा मॅरिजेबल लॉज काय आहेत, सेक्शुअलिटी काय असते, सायंटिफिक दृष्टीने त्याची माहिती देणं, तर असे सगळे विषय एकत्र करून आम्ही कॉलेजच्या स्टुडंट बरोबर डिस्कशन घेतो. त्यामुळे अवेअरनेस ही खूप मोठ्या लेवलला खूप मोठ्या पद्धतीने करायला पाहिजे, संस्थांनी करायला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्तीने करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे.
2: इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि समस्या जशा बदलतायत त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं स्वरूपही बदलावं लागतं. मला वाटतं सीमाताईंनाही अजून काही सांगायचंय.
3: हा बोल. हे जे म्हणाले ना प्री मॅरिटल काउन्सिलिंग, तर आम्ही कॉलेजेसमध्ये एमओयू केलेले आणि शादी की पाठशाला या नावाने आम्ही कार्यक्रम घेतो आणि त्याच्यात मग संवादापासून आणि मग त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत त्यापासून सगळीकडे कसं तुम्ही लग्नाच्या आधी लक्ष दिलं पाहिजे आणि एखाद्या सेक्सोलॉजिस्टला भेटून लग्नाच्या आधी. आजकाल काय होतं की ऑनलाईन सगळे ते व्हिडिओज बघून वगैरे लग्नाच्या आधी विचित्र कल्पना सेक्स बद्दलच्या सुद्धा मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात अशा त्या असतात. मग त्या नॅचरल असाव्या आणि सायंटिफिक असाव्या याच्याकरता लग्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार कसा असेल लग्नानंतर, तुमचं संवादाने तुमचे प्रश्न कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात सांगतो. आणि आता आम्ही तेरे मेरे सपने नावाने आमचे काउन्सिलिंग सेंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत. मुंबईला पार्ला आणि बोरिवली या दोन ठिकाणी आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर्स सुरू केलेले आहेत. नॅशनल कमिशन फॉर वुमेन जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सेंटर्स उभे केले आहेत आणि ते काम भारतीय स्त्री शक्ती
2: खूप चांगलं आणि समाजाच्या हिताचं काम ह्या संघटना दोन्ही करतायत. मला वाटतं हे असं चर्चासत्र कदाचित एक नाही, आणखी काही आपल्याला घ्यावी लागतील. आणि आता जे आपण मुद्दे या ठिकाणी बोललो की ज्याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन असेल किंवा हिंसाचार रोखण्यासाठीचे वेगवेगळे कायदे, या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे बोलता येण्यासारखं आहे. सीमाते देशपांडे, शोभाते कोकितकर आणि अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर, तुम्ही तिघी इथे आलात आणि तुमच्या अनुभवातलं काही आमच्या श्रोत्यांना सांगितलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.

श्रोतेहो, प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा ही विशेष चर्चा आत्ताच आपण ऐकली. या चर्चेत सहभागी झाल्या होत्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभा कोकितकर, भारतीय स्त्री शक्तीच्या सीमा देशपांडे, रती फाउंडेशनच्या अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं होतं नेहा खरे यांनी.

0: श्रोते, आता कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता दीप्ती मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
3: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम सुरीला सफर, बस कुछ पलों

च्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा याप्रसंगी उपस्थित होत्या. केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांसाठी गणना अर्ज देण्याची मोहीम राबवणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची ही मोहीम 29 जुलैपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात संरक्षण दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आज सन्मानित केलं जाईल. हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरु होईल. वजन आणि मापं संबंधित कायदा 2009च्या अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 द्वारे ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5,117 घटना घडल्या असून 11,580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरा मोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76,487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी टीईटी पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं.
महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर

0: अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1450 पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी सभागृहात ही माहिती दिली. टी20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला. आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनानं यादृष्टीनं तयारी केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 साठी प्रशासन सज्ज. घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी आणि मान्सूनचं जिल्ह्यात आगमन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी.
3: आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त जिल्ह्यात मालवण नगर परिषद आणि सखा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मालवण बंदर जेटी इथं भव्य योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. समुद्र किनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात विविध योगासनं, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसह या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 प्रभावीपणे राबवण्यात येतोय. या मोहिमेअंतर्गत 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली असून 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी दिल्या जाणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी आणि मतदार यादी सर्वेक्षण करणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. दरम्यान मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्यानं प्रत्येक नागरिकानं आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं आहे. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातल्या घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावलाय. अवघ्या 20 दिवसांच्या विक्रमी कालावधीत 1451

0: घरयादी गटांची गणना पूर्ण करत घरगणनेचं 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला जिल्हा ठरलाय. वन पर्यटनाला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात सावंतवाडी वन विभागाच्या माध्यमातून नरेंद्र डोंगर आणि पारपोली इथं असलेल्या ट्री हाऊसचा फायदा घेऊन त्या ठिकाणी लवकरच मॉन्सून पर्यटन सुरू केलं जाणार आहे अशी घोषणा सावंतवाडीचे उपवन संरक्षक मिलिंद शर्मा यांनी जागतिक पर्यावरण दिनी सावंतवाडीत केली. दरम्यान येणाऱ्या काळात कॅन्सर सारख्या घातक आजारावर गुणकारी ठरणाऱ्या नरक्या या वनस्पतीची लागवड करण्यासह प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना राबवण्याचा आमचा मानस आहे असं त्यांनी सांगितलं. उन्हाळी सुटीनंतर 15 जूनला जिल्ह्यातल्या सर्व शाळा सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या 9461 मुलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी 309 शाळांना भेटी देऊन मुलांचं स्वागत केलं तसंच त्यांना पाठ्यपुस्तकं आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं. कणकवली तालुक्यात कलमठ इथल्या जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तर कुडाळमध्ये जिल्हा परिषदेची पीएम श्री कुंभारवाडा प्राथमिक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी मुलांचं स्वागत केलं. जिल्ह्यात कणकवली तालुक्यात करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातल्या आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्यानं बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापीठाचा एमबीबीएसचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल 98.94% लागलाय. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी कामगिरी महाविद्यालयाच्या पहिल्याच एमबीबीएस बॅचनं केली आहे. याशामुळे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात लवकरच 94 नवीन डॉक्टरांची भर पडणार असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यात 21 जून पासून मान्सूनचं दमदार आगमन झालंय. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा उशिरानं आला असला तरी 21 जूनला सायंकाळपासूनच गडगडाटासह पावसाची हजेरी लागली. त्यानंतर आठवडाभर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात चांगला पाऊस झालाय. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं उष्णतेत झालेली वाढ काही प्रमाणात कमी झाली असून हा पाऊस जर अशाच प्रकारे सुरू राहिला तर लवकरच शेतीची कामं देखील वेग घेणार आहेत. संगीत नाटक अकादमी संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 पिंगुळी गावचा युवा कलाकार आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झालाय. कळसूत्री बाहुले आणि चित्रगती यासारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आलाय. या पुरस्कारामुळे ठाकर आदिवासी लोककलेचा गौरव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

Yeah! Yeah! Yeah!

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत याप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली. टीईटी पेपरफुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलं. मात्र शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच

0: व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वनमंत्र्यांनी यावेळी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या, 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंके यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातला दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथे नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं

0: या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5,00,000 रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येचा श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तो कुछ सीख भी मिल जाएगी. हर बार नई अनसुनी कहानी की अलग अंदाज में होगी बयानी. कहानी की मौलिकता बनाए रखते हुए श्रोताओं के लिए कार्यक्रम रोचक और सुगम हो, इसलिए कहानी में थोड़े बहुत बदलाव किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा.
2: कथा सुधा में आज सुनिए मुंशी प्रेमचंद की कहानी एक आज की कसर.
3: सारे नगर में महाशय यशोदा नंद का बखान हो रहा था. नगर ही में नहीं, समस्त प्रांत में उनकी कीर्ति की जाती थी. समाचार पत्रों में टिप्पणियां हो रही थी. मित्रों से प्रशंसापूर्ण पत्रों का तांता लगा हुआ था. समाज सेवा इसे कहते हैं. उन्नत विचार के लोग ऐसा ही करते हैं. महाशय जी ने शिक्षित समुदाय का मुख उज्ज्वल कर दिया. अब कौन ये कहने का साहस कर सकता है कि हमारे नेता केवल बात के धनी हैं, काम के धनी नहीं हैं. महाशय जी चाहते तो अपने पुत्र के लिए उन्हें कम से कम 20,000 रुपए दहेज में मिलते, उस पर खुशामद घाते में. मगर लाला साहब ने सिद्धांत के सामने धन की रत्ती बराबर परवाह न की और अपने पुत्र का विवाह बिना एक पाई दहेज लिए स्वीकार किया. वाह वाह, हिम्मत हो तो ऐसी हो, सिद्धांत प्रेम हो तो ऐसा हो, आदर्श पालन हो तो ऐसा हो. वाह रे सच्चे वीर, अपनी माता के सच्चे सपूत, तूने वो कर दिखाया जो कभी किसी ने न किया था. आज हम बड़े गर्व से तेरे सामने मस्तक नवाते हैं. महाशय यशोदा नंद के 2 पुत्र थे. बड़ा लड़का पढ़ लिख कर फाजिल हो चुका था. उसी का विवाह तय हो रहा था और आप सब समझ चुके कि बिना कुछ दहेज लिए. आज तिलक

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेतला. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत एक ही फिल्म से हा कार्यक्रम.

श्रोते हो, आजच्या एकी फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आपण 2002 या वर्षामध्ये प्रदर्शित झालेला राज हा चित्रपट, या चित्रपटातली गाणी आपण आजच्या एकी फिल्मचे या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत. दिनू मोरिया, बिपाशा बासू हे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत. शिवाय मालिनी शर्मा, आशुतोष राणा यांनी देखील अतिशय महत्वाच्या अशा सहाय्यक भूमिका या चित्रपटामध्ये साकारलेल्या आहेत. चित्रपटाविषयी आणखीनही माहिती घेऊया, ऐकूया जॉली मुखर्जी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं.

जॉली मुखर्जी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. एके फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आज आपण राज या चित्रपटातली गाणी ऐकतोय. श्रोतो हो, राज हा चित्रपट मुंबईमधील दाम्पत्य संजना आणि आदित्य धनराज या दोघांभोवती फिरत. संजना आणि आदित्य धनराज हे विवाहित जोडपं जे आपल्या ढासळत चाललेल्या नात्याला वाचवण्यासाठी धडपड करतंय असं सुरुवातीला या चित्रपटामध्ये दाखवलंय. आदित्य एक यशस्वी आणि भावनिकदृष्ट्या अल्पित असलेला एक व्यावसायिक आहे जो कामामध्ये कायम व्यस्त असतो. त्यामुळं त्याच्या पत्नीमध्ये संजना आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये अनेकदा वादही होतात आणि हे वाद विकोपाला पोहोचलेले असतात. नातं राहतं की तुटतं यातला हा संघर्ष चित्रपटामध्ये सुरुवातीला दाखवलाय. आणि आपलं स्वतःचं लग्न वाचवण्यासाठी आपलं नातं वाचवण्यासाठी ते दोघंही उटीला जाण्याचा बेत आखतात. आणि उटीला गेल्यानंतर संजनाला काही अलौकिक घटनांचा अनुभव यायला लागतो. जंगलातून येणारे भूताटकीचे किंकाळे, विचित्र कुजबुज आणि अगदी झोपही न येणारे असे आवाज आणि या सर्वांमुळे ती घाबरून जाते. याआधीच ती ज्या घरामध्ये राहत असते त्या घराचा केअरटेकर हा याला देखील अशाच प्रकारचे भास होतात, याला देखील तसेच आवाज ऐकू येत असतात. रॉबर्ट ही व्यक्तिरेखा या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. आणि हे सगळं होत असताना नेमकं हे काय चाललंय, काय प्रकार आहे, यासाठी मग प्रोफेसर अवस्थी यांना विचारलं जातं आणि ते मग काही त्यांच्या ज्या ठरलेल्या विद्या आहेत त्याप्रमाणे ते सांगतात. आणि ते सांगतात की या घरामध्ये एक आत्मा आहे आणि तो आत्मा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला लावतोय. पुढे असं निष्पन्न होतं की कर्नल अर्जुन मलिक यांच्या नावे नोंदणीकृत असलेलं एक रिव्हॉल्व्हर की जे जंगलामध्ये सापडतं संजनाला आणि प्रोफेसर अवस्थी यांना, आणि त्याचा उलगडा करताना मग हळूहळू कळतं की कर्नल अर्जुन मलिक यांचीच मुलगी, तिने ते रिव्हॉल्व्हर घेतलेला आहे आणि ती तेव्हापासून बेपत्ता आहे. ती कुठं आहे ती माहीत नाही. आणि मग हळूहळू एक एक गोष्टी लक्षात येतात आणि असं लक्षात येतं की कर्नल मलिक यांचीच ती मुलगी की जी बेपत्ता झालेली आहे, ती आता सध्याला या जगामध्ये नाहीये. तिचा मृतदेह हा आदित्य ज्याच्यासोबत ती आधी रिलेशनमध्ये असते त्यांनी तिचा मृतदेह गपचूप जंगलामध्ये पुरण्याचा कट रचला, ज्यासाठी रॉबर्ट नावाच्या त्याच्या केअरटेकरचा देखील त्यांनी उपयोग केला. आणि हा सगळा विश्वासघात ज्यावेळेस संजनाला कळतो त्यावेळेस ती निघून जाण्याचा प्रयत्न करते, परंतु प्रोफेसर अवस्थी म्हणतात की आता जर तू निघून गेली

यानंतर तू पुन्हा कधीही तुझ्या नवऱ्याला तू वाचवू शकणार नाही. ती पुन्हा येते, पुन्हा आल्यानंतर ती येण्याच्या आधीच जो आत्मा दाखवलेला आहे तो आत्मा संजनाचं रूप घेऊन आदित्यला घेऊन गेलेला असतो. त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि मग त्याला वाचवण्यासाठी संजना बिपाशा बासू यांनी हे कॅरेक्टर प्ले केलंय. त्या अगदी जंगलामध्ये जातात आणि जी बॉडी, डेड बॉडी जी जंगलामध्ये आदित्य यांनी पुरलेली असते तिला ती जाळतात आणि ती जाळल्यानंतर मग ती आत्मा मुक्त होते असं या चित्रपटामध्ये दाखवलंय. आणि अगदी हॉरर चित्रपट, अनेक लोकांनी चित्रपटगृहामध्ये पॉईंट्स देखील लावलेल्या की हा चित्रपट एकट्याने बघून दाखवावा, कारण यामधले असे सीन आहेत विशेषतः या स्टोरीमुळे तर हा चित्रपट गाजला. शिवाय यातली जी गाणी आहेत, समीर यांची गाणी, सगळी गाणी सुपरहिट ठरलेली आहेत आणि जेवढी कमाई या चित्रपटाने केली आहे तेवढीच कमाई गाण्यांनी देखील केलेली आहे. आणखीनही माहिती घेऊया, ऐकूया अलका याग्निक आणि अभिजित यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं.

श्रोते हो, आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. तेव्हा नक्की एसएमएस करा आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब या कार्यक्रमासाठी. त्याचबरोबर रात्री 10 वाजता सुनोतराने क्विज के बहाने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये देखील सहभागी होण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाची बरोबर उत्तरं तुम्हाला 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायची आहेत. तेव्हा ऐकायला विसरू नका 8:15 वाजता प्रतिबिंब हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आणि रात्री 10 वाजता सुनोतराने क्विज के बहाने हा प्रश्नोत्तराचा लाईव्ह कार्यक्रम.

एके फिल्म से हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आजच्या एके फिल्म से या कार्यक्रमामध्ये आपण राज या चित्रपटातली गाणी ऐकतोय. चित्रपटामध्ये दिनू मोरिया, बिपाशा भासू हे मुख्य भूमिकेत आहेतच, शिवाय मालिनी शर्मा, आशुतोष राणा, स्मृती उल्फत, अली असगर, प्रीतमा काजमी, मसूद अख्तर, आनंद देसाई, नेहा बाम, मुरली शर्मा, युसुफ हुसेन यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. श्रोतो, या चित्रपटाची जी कास्टिंग करण्यात आली यामध्ये सुरुवातीला आदित्य धनराज यांच्या भूमिकेसाठी अनिल कपूर यांना विचारण्यात आलं होतं, त्यांनी ती ऑफर नाकारली. नंतर ऋतिक रोशन यांना ती ऑफर देण्यात आली, त्यांनीही ती नाकारली. शेवटी दोन आघाडीच्या अभिनेत्यांकडून रिजेक्शन मिळाल्यानंतर मग दिग्दर्शकाने यासाठी दिनू मोरिया यांना निवडलं. खरं तर दिनू मोरिया आणि बिपाशा बासू यांची त्या काळामध्ये अत्यंत जवळीक होती, आणि त्यामुळं जसं दिनू मोरिया यांना विचारलं त्यानंतर लगेचच बिपाशा बासू यांनी देखील या चित्रपटासाठी होकार दिला. या चित्रपटामधले प्राध्यापक अग्निस्वरूप हे आशुतोष राणा यांनी हे कॅरेक्टर प्ले केलंय, आणि खरं तर या कॅरेक्टरची कमाल आहे की यांनी त्या संपूर्ण व्यक्तिरेखेमध्ये जाऊन या पात्राला त्यांनी न्याय दिलेला आहे. या चित्रपटाचे अनेक सीन हे मुंबईला रेकॉर्ड केलेले आहेत, शिवाय काही रोमॅन्टिक भाग जो आहे या चित्रपटातला तो स्वित्झर्लंडमध्ये चित्रित करण्यात आलाय. कॅलिफोर्नियामध्ये देखील या चित्रपटाचं काही चित्रण करण्यात आलेलं आहे, आणि उटीमध्ये बराचसा भाग हा उटीमध्ये आणि तिथल्या वेढलेल्या जंगलांमध्ये या चित्रपटाचा भाग हा चित्रित करण्यात आलेला आहे. ऐकूया उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं.

उदित नारायण अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रोतो हो, भारतीय माध्यमामध्ये राज हा चित्रपट चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड म्हणून मानला गेला. याचं कारण होतं, हा एक भयपट होता सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, आणि हा मूळचा अमेरिकेतला चित्रपट व्हॉट लाईज बिनिथ या चित्रपटातून प्रेरित होऊन त्याचं रुपांतर असलेलाच हा चित्रपट. पण याच्या मूळ दिग्दर्शकानेच असं सांगितलं की मूळ चित्रपटापेक्षा हा चित्रपट सरस ठरला. याचंच चित्रपटामध्ये मोठं यश मानलं गेलं. आणि शिवाय अतिशय कमी बजेट असलेला चित्रपट, परंतु खूप छान कमाई या चित्रपटाने केली. 5 कोटीचं बजेट होतं या चित्रपटाचं जवळपास, आणि चित्रपटाने 40 कोटीच्या सरासरी बॉक्स ऑफिसवरती गल्ला जमवण्यामध्ये यश मिळवलं होतं. बिपाशा बासू, दिनू मोरिया यांच्याही अभिनयाचं खूप कौतुक करण्यात आलं. चित्रपटातली जी गाणी होती ती सगळी गाणी समीर यांनी लिहिलेली होती, आणि अर्थातच याला संगीत जे होतं ते संगीत नदीम श्रवण या आघाडीच्या जोडीने ते दिलेलं होतं. या चित्रपटातली जी सगळी गाणी नदीम श्रवण या

जोडीने संगीतबद्ध केली आहे. गायलेली उदित नारायण, अलका याग्निक, अभिजित, सारिका कपूर, जॉली मुखर्जी, बाली ब्रह्मभट्ट यांनी देखील या चित्रपटातलं एक गाणं गायलेलं आहे. चित्रपटाची कमाई ही चित्रपटगृहामध्ये होतच होती. शिवाय 8 डिसेंबर 2001 रोजीच या चित्रपटातल्या गाण्यांना रिलीज करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून जवळपास 35 लाख या

30 लाख या गाण्यांच्या कॅसेट्स या विकल्या गेल्या होत्या आणि त्या चित्र त्या वर्षातला सर्वाधिक कॅसेट विक्रीतला हा विक्रम होता. पहिल्या क्रमांकावरती या चित्रपटाची गाणी या चित्रपटाच्या कॅसेट्स या विकल्या गेल्या होत्या. आजही ती गाणी स्मरणात आहेत, आजही ती ऐकली जात आहेत आणि आजही त्यांना म्हणजे आता जरी माध्यमं बदललेली असली तरी आजही सोशल मीडियावरती देखील या चित्रपटाची गाणी तेवढीच लोकप्रिय आहेत. ऐकूया अलका याग्निक, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत नदीम शर्वानी यांचं.

श्रोतेहो, 5 कोटी रुपयांची लागत असलेला राज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती मोठी कमाई करून गेला. शिवाय फिल्मफेअरच्या पुरस्कारांमध्ये जवळपास 6 फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाने जिंकले होते आणि स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये देखील 2 पुरस्कार या चित्रपटाने जिंकले. शिवाय नामांकन तर वेगवेगळ्या पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला लाभलेलीच होती.

0: अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. याबरोबर आजचा एके फिल्मचे हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. 5:30 वाजतायत. युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवावाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: जगता तुमचं मनापासून स्वागत करते.

0: मंडळी, काव्य वाचन कार्यक्रमात आपण नेहमीच कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमात तन्वी गुंडये हिनं कवी मनाची मैत्रीण अदिती जाधव हिच्यासोबत मारलेल्या गप्पा आणि अदितीने आपल्यासाठी सादर केलेल्या कविता यांचा आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडये आणि माझ्यासोबत आहे माझी कवयित्री मैत्रीण अदिती जाधव. खरं तर असं म्हटलं जातं की कविता म्हणजे केवळ यमकांची जुळवाजुळव नसते. कधीतरी कविता वृत्तबद्ध असते, कधी मुक्तछंद असते, पण त्या सगळ्यांमधून भावनांची, शब्दांची एक प्रकारची अशी गुंफण केलेली असते की ज्यामधून त्या कवीच्या, कवयित्रीच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ही भावनांची एक नाजूक वीण असते. मनात उमटलेल्या आनंदाच्या, वेदनेच्या, प्रेमाच्या, संघर्षाच्या, आशेच्या अशा अनेकविध भावना त्यांची अभिव्यक्ती कवितांमधून होत असते. आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच कवितांविषयी जाणून घेणार आहोत, आदितीच्या भावविश्वाविषयी जाणून घेणार आहोत आणि एक सुंदर सफर करणार आहोत कवितेच्या जगाची. तर चला, शब्द, भावना आणि संवेदनांनी सजलेल्या या काव्यमय प्रवासाची आपण सुरुवात करूया. हॅलो आदिती, कशी आहेस तू?
2: हाय, मी मस्त, तू कशी आहेस?
1: मी सुद्धा छान. तर मला पहिल्यांदा तुला हे विचारायला आवडेल की तू कविता कधीपासून करायला लागलीस?
2: मी कविता खूप लहान असले, मी शाळेत असल्यापासून करायला लागली. न्यूजपेपर आहे तर त्यामध्ये ज्या काही चारोळ्या वगैरे यायच्या त्या वाचल्यानंतर एक गोडी लागली शब्दांची आणि तेव्हापासून मग कविता करायला सुरुवात झाली. आपण असं म्हणूया एक 6वी 7वी पासून वगैरे.
1: अरे वा, मग तू पहिली कविता जी केली होतीस ती कशावर होती, आठवत आहे का?
2: बहुतेक पावसावरच असावी असं वाटतंय.
1: काही शब्द वगैरे, काही ओळी तेव्हाच्या आठवत आहेत?
2: नाही, म्हणजे एवढ्या जुन्या तरी नाही.
1: पण मग ती कविता लिहिण्याची प्रेरणा तर तुला कोणाकडून मिळाली हे कळलं, पण तुझे कोणते आवडते असे कवी आहेत का की ज्यांच्यामुळे तू कविता लिहायला लागली, ज्यांचा प्रभाव तुझ्या कवितांवर आहे असं तुला वाटतं?
2: हो, मला ग्रेस प्रचंड आवडतात आणि त्यांच्या कवितांचा प्रभाव असावा थोडाफार असं वाटतं.
1: मग आता तू आम्हाला तुझी कोणती पहिली कविता ऐकवणार आहेस?
2: कवितेला खरं तर नाव असं नाहीये. ही कविता मी लिहिली होती पाऊस यायच्या आधीच्या वेळेस आणि आपण असं म्हणूया की आकाशाचं जे रितेपण असतं ते पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचदा जाणवतं, कारण तो एक ढगाळ वातावरण होतं आणि त्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, तर त्यामुळे ते रितेपण जाणवल्यानंतर काय साधारण होतं, तर त्यावर ही कविता आहे.
1: अरे वा, ऐकवशील?
2: हो नक्की, मी सुरू करते. त्या आभाळाला तरी कुठे ठाऊक होतं, तुझ्या येण्याने त्यालाही रंग येईल, तुझ्या रंगांच्या छटांमध्ये तेही रंगून जाईल, रितेपण घालवा या स्वतःचे ते कधीतरी तुझी वाट पाहिल. त्या आभाळाला काय, तुलाही कल्पना नसावी बहुतेक, ते सूर्यफुल उमला या तुझ्या किरणांचा आधार घेईल, गवताचे तृणपाते तुझ्या किरणांना अलगद झेलेल, घरट्यांमध्ये झोपलेल्या पाखरांना तुझ्या येण्याने जाग येईल. अरे एवढंच काय भास्करा, तुला माहीत आहे का, दिवस संपला की तू तुझ्या घरी जाशील, पण उद्या मात्र अगदी वेळेवर न चुकता येशील आणि उद्या तुझ्या येण्याने पुन्हा नव्याने आयुष्याला एक नवीन उमेद मिळेल. हे सगळं ठीक आहे, तू तुझ्या वेळेनुसार येतोस आणि जातोस, पण तुझ्या येण्याने माझी रात्रांनी पार कोमेजून जाते. तुझी किरण तिला सोसेनाशी होतात, पण ठीक आहे, तुझ्या येण्याने ते सूर्यफूल मात्र छान फुलून येतं. तुझ्या येण्याने कुणाला तरी आनंद होतो तर कुणी कष्टी होतं, पण तू मात्र स्वतःच्या वेळेनुसार नेहमी कार्यरत असतोस. येताना स्वतःसोबत आभाळ भरायला रंग घेऊन येतोस, जाताना तेच रंग परत त्या आभाळाला देऊन जातोस, त्याचे रिते पण घालवाया.
1: वा, खर तर सूर्याला असं मानवी भावनेत पाहणं हे पहिल्यांदा मी ऐकतेय. म्हणजे त्याच्यामुळे रातराणी फुलायची राहते, पण त्याच्यामुळेच सूर्यफुल देखील उगवतं, त्याला एक झळाळी मिळते, असं तू तुझ्या कवितेतून मांडलंयस. खूप वेगळा विचार होता हा, मला खूप आवडली ही कविता. म्हणजे आपण सूर्याविषयी बोलतोय, पण सध्या जर आपण वातावरण पाहिलं आपल्या आजूबाजूचं तर पाऊस सुरू झालेला दिसतोय आणि असं म्हटलं जातं की पावसाळा सुरू

0: आला की मग कुठे कुठे लपलेले कवी बाहेर पडतात. तू कधी अशी पावसावरती कविता केली आहेस का?
1: हो केली आहे. आमचे आई बाबा किंवा त्यांच्या आधीपासूनची सगळी पिढी ही शेती करणारी आणि आई बाबांच्या नंतर आमची पिढी आली आणि आम्ही सगळेच मग मुंबईला आलो, त्यामुळे आता शेती वगैरे फार काही होत नाही. तर चौथीपर्यंत माझं शिक्षण गावी झालंय, पाचवीला मी मुंबईला आले. मग आम्ही एक दोन वर्ष शेती केली आणि त्या दरम्यान एक पावसावर कविता लिहिली होती.
0: अच्छा.
1: की जेव्हा ढगाळ वातावरण व्हायचं पण पाऊस येईना, तर मग त्या दरम्यान एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आमचं काय मनोगत असतं, म्हणजे शेतकऱ्याचं मनोगत आपण अनेकदा ऐकतो, त्याचे जे काही भाव असतात ते स्पष्टपणे दिसतात. शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्ही आमच्या आई वडिलांकडे बघताना काय म्हणून बघतो, तर त्यावर साधारण ही कविता आहे.
0: ओके.
1: पावसा मित्र क्षणात येतोस क्षणात जातोस, जाताना मात्र चिंब भिजवून जातोस, तरीही तुझ्या प्रत्येक थेंबात भिजायची माझी इच्छा ही केवळ इच्छा म्हणून जिवंत ठेवतोस. तुझ्या आगमनाला अवकाश असतं, तुझ्या जाण्याला काही तात्पर्यच नसतं, तरीही तुझ्या येण्याने खूप फरक पडतो. अरे लाखो जीवांचं सुख त्यावरच अवलंबून असतं. येतोस तुझ्या मर्जीने, जातोस ही तुझ्याच मर्जीने, पण तू येण्याच्या आतुरतेने अश्रू अनावर होतात. दुःखाने का होईना त्या जमिनीला ओलावा देतात, पण हे पाणावलेले डोळे मात्र तुझीच वाट बघत असतात. शेतकऱ्याची मुलं आम्ही शहरात राहत असलो तरी मनाने त्या अंगणातल्या मातीतच खेळत असतो. शेतातल्या त्या गवताच्या पातीवर एखाद्या दवबिंदूसारखे अलगत विसावलेलं असतो. आकाशात मळब दाटून येत रे, पण थेंब मात्र डोळ्यातून पडतात. तू येशील या आशेवर कित्येक शेतकरी आपलं आयुष्य असंच नेहमीपणाला लावतात.
0: वा, म्हणजे पाऊस म्हटलं की एक रोमॅन्टिक वातावरण आपण म्हणतो, प्रेमाचे सगळीकडे ऋतू फुललेले दिसून येतात, पण त्याच वेळेला शेतकऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. वास्तववादी कविता ही, फार छान वाटलं, निःशब्द व्हायला झालं. पण आता आपण बोलत असताना निसर्गाविषयी बोललो, सूर्याविषयी बोललो, पावसाविषयी बोललो, कवी म्हटलं किंवा कवयित्री म्हटलं की त्यांच्या कवितेमध्ये एकदा ना दोनदा तरी फुलांचा उल्लेख येतोच.
1: नक्कीच.
0: तू कधी फुलांवरती कविता केली आहेस का?
1: हो, मला चाफा आणि आवली ही माझी अत्यंत आवडतीची फुलं, आणि त्या दोन फुलांशी असे काही भावनिक संबंध आहेत. चाफा हे फुल मला लहानपणी आवडायला लागलं, त्याचं कारण म्हणजे शाळेत असताना आम्हाला सावंतबाई चाफ्याची फुलं घेऊन यायच्या. आमच्या वर्गात जेवढ्या मुली आहेत तेवढ्या सगळ्या मुलींसाठी एक एक चाफ्याचं फुल आणायच्या. त्यांच्या घराच्या समोर चाफ्याचं झाड होतं आणि त्या दरवेळेला आम्हाला घेऊन यायच्या न चुकता अगदी.
0: अच्छा.
1: तर तेव्हापासून त्या सावंतबाईंमुळे खरं तर चाफा आवडायला लागला. आणि अबोलीचं म्हटलं तर आमच्या घराच्या समोर अबोलीची फुलं झाडं होती आणि दोन प्रकारची होती, अबोली रंगाची आणि पिवळ्या रंगाची. पिवळ्या रंगाची अबोलीची फुलं मला प्रचंड आवडायची. माझी लहान आत्ते सुधाना होतं तिचं, तर तिला फुलांची फार आवड आणि मग तिने ती फुलांची आवड आम्हाला सुद्धा लावली, तिन्ही बहिणींना. तर मग तेव्हापासून अबोली आवडायला लागली, कारण प्रत्येक फुलाला एक गंध असतो, रंग असतो, आणि त्यामुळे ते आवडतं. अबोलीचं म्हटलं तर ते एक नाजूक साजूक फुल हिरव्याशा ह्याच्यातून बाहेर येतं आणि त्याला काही असा गंध नसतो, पण तरी तू बघितलं असं तुझं मन प्रसन्न होतं, तर त्यामुळे ते एक फुल आवडतं. चाफा आणि अबोली या दोन फुलावरच्या कविता आहेत ज्या मला ऐकवायला आवडतं.
0: नक्की नक्की.
1: चाफा. पहाटे पहाटे उमलला होता, दवांच्या थेंबाने छान सजला होता, गंध त्याचा वाटे मला नकळत काहीतरी गुपित सांगत होता. गुपित उलगडायला मीही आतुर झाली, त्याच्याजवळ जाताच वाऱ्याच्या मंद लहरीत अलगद त्याच्या सुगंधात गुंतली. त्याची गुपित ऐकता ऐकता माझी गुपितही त्याला कळली. सूर्याची किरणे त्याच्या पाकळ्यांवर पडताच माझी गुपित पुन्यांदा माझ्या समोर आली. साठवलं होतं मनात खूप काही, साठवलं होतं मनात खूप काही सांगून टाकलं त्या चाफ्याला. त्याच्या सुगंधाने मन इतकं प्रफुल्लित झालं की त्याच्यापासून काही लपवावंसच नाही वाटलं. संध्याकाळ होताच पाकळ्या त्याच्या सुकू लागल्या, पण आमचा तो गुपितांचा संवाद संपल्यानंतरही जणू त्याच्या सुगंधासारखा कायम दरवळत राहिला.
0: वा.
1: पुढची कविता अबोली. नाजूक शेती अबोली आज खूप दिवसांनी बहरली, कोण जाणे का ते, पण आज ती काहीतरी वेगळीच भासली. हिरव्याशा मखरातून तिच्या नाजूक कळ्या बाहेर डोकावत होत्या, फुललेल्या त्या नवीन पाकळ्या गालातल्या गालात खुदकन हसत होत्या. अबोल तिच्या पाकळ्या जणू काहीतरी सांगू पाहत होत्या. सरता सरत होता वेळ, पण ठाव मात्र कशाचा लागत नव्हता. अबोलीच्या हास्याचं गूढ काही कळता कळत नव्हतं, अबोलीच्या हास्याचं गूढ काही कळता कळत नव्हतं. ती सांगू पाहत होती काहीतरी, पण मला ते उमजतच नव्हतं. अखेरी सायंकाळ होत आली तरी गुपित काही उलगडत नव्हतं. अबोली मात्र टवटवीत होती, खरं तर तिला फक्त फुलायचं होतं. वाऱ्याच्या झोक्यासवे ती आनंदात डुलत होती, जगाची पर्वा न करता.

0: कधी असं झालंय का की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेलीय किंवा त्या व्यक्तीसाठी म्हणून तू कविता लिहिलीयस, असं कधी झालंय का? बऱ्याचदा असं होतं की आनंदात असताना कविता लिहिल्या जातात, प्रेमात पडल्यावरती कविता लिहिल्या जातात, पण दुःखात असताना विरह भावना सुद्धा देणारी किंवा निराशावादी वाटणारी सुद्धा कविता अभिव्यक्त होत असते, आपल्यामधून येत असते, तर तसं कधी झालंय?
1: हो, म्हणजे साहजिकपणे विरह ही सुद्धा एक भावना आहे जी येत राहते अधूनमधून, तर त्या भावनेच्या ह्यामध्ये सुद्धा कविता लिहिली गेली आहे. माझी आत्ते, जिच्याबद्दल आत्ताच मी म्हटलं की सुद्धा आत्ते, तर तिने फुलांची आवड लागली आणि ती 2-3 वर्षापूर्वी आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. तर ती गेल्यानंतर मग खूप असं एकटेपणा आला आणि त्या एकटेपणातून मग कसं बाहेर पडावं हे कळत नव्हतं. तर त्या दरम्यान ही लिहिली गेलेली कविता, तिला बघून आम्ही मोठे झाले आणि कायम ते असायचं की हिच्यासारखं सगळ्यांना

0: समजावून घेता सांभाळून घेता आलं पाहिजे. म्हणजे अजूनही लोकांच्या बोलण्यात किंवा तिची आठवण कायम राहते. तर मी कवितेला सुरुवात करते. मी इथूनही निघूनही गेले राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. मी इथूनही निघूनही गेले राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे. मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे. मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. जाता जाता सूर गवसले म्हणून थोडे गाऊनही घेतले. थोडी शांतता लाभली तरीही अंतकरण मग रिकामे भासले. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा काही वेळाने दिवे विजतील. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा काही वेळाने दिवे विजतील. तू रंगूनी जाशील या सुखात बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील. तरीही तू स्वतःला गमावून बसशील. ती एक वेळ येईल की तरीही तू स्वतःला गमावून बसशील. आता तुझे तुझ्यात राहिलेच काय म्हणा. राहू दे ती ज्योत जळत तुझ्या नावाची. नाहीतर तसे हवेने विजूनी जाणे आहेच नशिबी. मी इथूनही निघूनही जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मी इथूनही निघूनही जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मिठीत घेतलेस अनेक शब्द फुटले तुझ्या ओटी. नाही जाता तुझे असणे चिरंतर माझ्या वाळी.
1: बापरे छान. कधी असं झालंय का की तुझ्या खूप आवडीची कविता आहे किंवा तू त्या कवितेमध्ये स्वतःला पाहतेस अशी एखादी कविता आहे का तुझी?
0: हो. म्हणजे प्रत्येकाचं असं एक आयुष्यावरचं लिहिलेलं गाणं असतं. काहींना ते शब्दात मांडता येतं काहींना नाही मांडता येत. तर मला मांडता आलंय बहुतेक असं वाटतं.
1: मग आपण असं म्हणूया का की तुझ्या संपूर्ण काव्यप्रवासाचा एक तात्पर्य असेल किंवा सारांश असेल.
0: हो असं म्हणतो.
1: अशी ही कविता आहे.
0: हा तर या कवितेचं नाव आहे मी गायलेले गीत. कविता अशी आहे. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले. छेडले कुणीरे त्या स्वरांना. उंजळीतल्या त्या फुलासमूमच दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले. छेडले कुणीरे त्या स्वरांना. उंजळीतल्या त्या फुलांसमूह मज दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. फुलली होती रे रातराणी. फुलली होती रे ती रातराणी. आज कोणी तिला घायाळ केले. गतजन्माचे नाते ते आमचे. तरीही मी त्या सुगंधाला ओळखू न शकले. जाणून बुजून हे घडले नाही नशिबाला स्वतःची ओळख आहे. जाणून बुजून हे घडले नाही नशिबाला स्वतःची ओळख आहे. पाहत राहते तेही रित्या अवकाशी. चांदण्यांचे बहरणे त्यालाही परकेच आहे. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा. खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा. खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. पॅदे हाती असतानाही मी स्वतःला वाचवू न शकले.
1: बापरे ग्रेट. छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. तुझ्या वेगवेगळ्या कविता ऐकता आल्या आणि असं एक जाणवलं की कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते तर ती एक मनाला स्पर्श करणारी अनुभूती असते. कारण एखादी छोटीशी ओळ सुद्धा आपल्या आयुष्यभरासाठी आपल्याला प्रेरणा देऊन जाऊ शकते. म्हणजे आता तुझ्या कवितांमधूनच ते जाणवून गेलं. आजच्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये कविताच आहे की जी माणसाला माणसाशी जोडू शकते. मन शांत करू शकते. विचारांना चालना देऊ शकते. जगण्याला अर्थ देऊ शकते. इथे आलीस त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद तन्वी.
2: मित्रांनो कशी वाटली ही काव्याची मैफिल. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत. खूप माहिती शेअर करायची आहे पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण ऐकलात युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 5:58 झाली आहेत. आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवरती. यानंतर लगेचच आपण मराठी गाण्यांचा आनंद घेणार आहोत. 6:30 हिंदी गाणी आम्ही प्रसारित करू. 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. विधिमंडळ समालोचन आम्ही सहक्षेपित करणार आहोत आज संध्याकाळी 7:15. गावकरी मंडळ आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाची वेळ आहे 7:30. आजच्या गावकरी मंडळामध्ये सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजारभाव आपण जाणून घेऊ शकाल. त्यानंतर कृषी सल्ला आणि शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा.

हेच शिवाराच्या घडामोडी आपण जाणून घेऊ शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:00 मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:15 रात्री 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10:00 सुनोतराने क्विज के वाहने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती द्यायची आहेत. 11:00 हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. हे होते आमच्या आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 6 वाजलेले आहेत. आनंद घेऊया मराठी गाण्यांचा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण भक्तिगीत ऐकूया. भक्तिगीत गायलंय प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी.

0: जमीन
1: शेतकरी
0: पाऊस
1: पाणी
0: उघडीप
1: वापसा
0: पेरणी
1: लावणी
0: खुरपणी
1: निंदणी
0: कोळपणी
1: फवारणी
0: खतावणी
1: कापणी
0: छाटणी
1: काढणी
0: उफणणी
1: पाखडणी
0: प्रगत
1: शेतकरी
0: गावकरी
1: मंडळ
0: आकाशवाणी
1: सोलापूर
0: दररोज
1: सायंकाळी 7:30
0: माझं तुमचं प्रत्येकाचं
1: सर्वांचं

श्रोते हो, आज रात्री 10 वाजता सुनो तराणे क्विज के बहाने हा SMS वर आधारित लाइव कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा विषयक लाइव प्रश्नोत्तराचा खास कार्यक्रम, जिथे संगीता बरोबर होणार सामान्य ज्ञानाची रंगतदार मैफल। गाण्यांची मजा आणि ज्ञानाची धमाल तयारी, अर्थात सुनो तराणे क्विज के बहाने। तेव्हा नक्की ऐका आणि सहभागी व्हा, आज रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये सुनो तराणे क्विज के वाहने या लाइव कार्यक्रमामध्ये।

0: श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेली गवळण आता आपण ऐकली.
1: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.

श्रोतेहो, आज रात्री 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या सूचना, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. 8:15 ते 8:42 तुमच्या सर्व प्रतिक्रियांचं, सूचनांचं आम्ही स्वागत करतोय. तुमच्या सर्व सूचना, तुमच्या सर्व प्रतिक्रिया आम्ही आजच्या प्रतिबिंब या लाईव्ह कार्यक्रमामध्ये नक्की सहभागी करू. तेव्हा नक्की SMS करा 8:15 ते 8:42 प्रतिबिंब या लाईव्ह कार्यक्रमामध्ये.

मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूया वारागांत यांची गीतरचना बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. संगीत डॉक्टर संजीव शेंडे यांचं.

गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

स्पर्धा परीक्षाविषयक लाईव्ह प्रश्नोत्तराचा खास कार्यक्रम जिथं संगीतासोबत होणार सामान्य ज्ञानाची रंगतदार मैफल. नक्की ऐका आज रात्री 10 वाजता सुनो तराणे क्विज के बहाने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूया वर्षा बाराई आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीता बर्वे यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं.

0: करू शकते उद्गम ने.
1: आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
0: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
0: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
0: हो हो.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
7: याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: 1981 पासून तिवारीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर.
3: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
4: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
3: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते. कशी

एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 6:31 झाली आहेत. आता आनंद घेऊया हिंदी गाण्यांचा. ऐकूया जगजीत सिंग यांच्या स्वरातली गझल.

जगजीत सिंग यांच्या स्वरातील गझल आता आपण ऐकली. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूया साजिद वाजिद यांच्या संगीत नियोजनामध्ये जालिस रशीद यांची गीतरचना, गायली आहे अलका याग्निक आणि बाबुल सुप्रियो यांनी.

0: श्रोते हो, दोहा म्हणजे दोन ओळीतील छंदोबद्ध काव्य. दोहा हा हिंदी साहित्यातील सर्वात प्रसिद्ध आणि परिणामकारक छंद आहे. संत रविदास, कबीर, सूरदास, तुलसीदास, मीराबाई, रहीम, गुरुनानक, बिहारी यांच्या दोह्यांचा आस्वाद आपण या दोहावली या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. दर गुरुवारी विचारपुष्प या कार्यक्रमात सकाळी 6:25 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.
1: हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेतात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूया सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत.

0: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
1: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
0: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणी. संपर्क 87400304008.
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
3: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.

0: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
1: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
1: अरुण नरखेडकर अंदर.
0: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.

तेव्हा नक्की ऐका, आज रात्री 10 वाजता सुनोतराळे क्विज के वहाणे हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. या कार्यक्रमातल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं देखील पाठवून द्या 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूया रेस या चित्रपटासाठी आदिप असलम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत प्रीतम यांचं.

0: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
1: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
2: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
3: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
4: 11वी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
2: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय.
3: JEE, नीट, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन.
4: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
2: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
4: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43 43.
5: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
7: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
8: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
9: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
10: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
9: श्री कृष्ण गुरुकुल.
4: संपर्क 72 76 73 53 52.
0: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
1: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
0: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
1: संपर्क 98 60 10 44 70.
11: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
12: योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
13: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ऍपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली, तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर त्यांनी याबाबत निवेदनही दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
1: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
0: शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. आमदारांना खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही, राज्यातल्या कंत्राटदारांचे 90,000 कोटी देणं बाकी आहे, राजकोषीय तुटीने मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत, त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन विभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं.

0: शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. तसंच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि सहकाऱ्यांनी केलेल्या तपासाबद्दल आणि ठोस पुराव्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्याच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलांना 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदकं इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7:11 झाली आहेत.

श्रोते हो, आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवरती. 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. गावकरी मंडळ आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाची वेळ आहे 7:30. आजच्या गावकरी मंडळामध्ये सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजारभाव आपण जाणून घेऊ शकाल. त्यानंतर कृषी सल्ला आणि शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. रात्री 9:15 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. रात्री 9:00 मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:15 रात्री 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 सुनोतर आणि क्विज के वाहने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. रात्री 11:00 हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र. हे होते आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

स्पर्धा परीक्षा विषयक लाईव्ह प्रश्नोत्तराचा खास कार्यक्रम जिथं संगीतासोबत होणार सामान्य ज्ञानाची रंगतदार मैफल, तेव्हा नक्की ऐका आणि सहभागी व्हा आज रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये सुनो तराने क्विज के बहाणे या लाईव्ह कार्यक्रमामध्ये। विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तर पाठवून द्या 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती। श्रोत हो, आज रात्री 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय। तेव्हा नक्की SMS करा आज रात्री 8:15 प्रतिबिंब या लाईव्ह कार्यक्रमासाठी। FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे। 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

सकाळची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे यांनी केलेलं आहे. वाचन नंदिनी मधुरे यांनी केलं.

आहे. टीईटी पेपर फुटीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. थोर व्यक्तींचा इतिहास सांगणाऱ्या नव्या पुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. अवैध सावकारी रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेचं नियमित कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटीवर चर्चेची मागणी करत विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू होताच शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य भास्कर जाधव आणि काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून पेपर फुटी प्रकरणी चर्चेची मागणी केली. त्यावर टीईटी पेपर फुटीच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी आजच सभागृहात सरकारकडून निवेदन केलं जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. मात्र विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला सारत तातडीनं चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र आज पुरवणी मागण्यांवरची चर्चा असल्यानं स्थगन प्रस्ताव घेता येणार नसल्याचं स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्थगनची सूचना नाकारली. त्यावर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. फार वर्षांपूर्वी असं एक पुस्तक अभ्यासक्रमात होतं मात्र मध्यंतरीच्या काळात ते पुस्तक रद्द केलं गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातल्या शाळांमधल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी सदस्य सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, नितीन राऊत आदींनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपप्रश्न केले. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही दादा भुसे यांनी दिलं. राज्यातल्या अवैध सावकारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार असून यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहाला दिली. सध्या 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून शिक्षेचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमरावती इथल्या अवैध सावकारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुलभा खोडके यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सहकार मंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात अवैध सावकारी संदर्भात आतापर्यंत 343 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 266 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आलं आहे तर 34 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून 48 आरोपींची नोंद करण्यात आल्याची माहितीही सहकार मंत्र्यांनी दिली. पिंपरी चिंचवड इथल्या रेड झोनमधल्या जमिनी आणि त्यावरच्या इमारतींच्या पुनर्विकासातले अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्रीय संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समन्वय समिती बनवण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या मोजणी नकाशांच्या आधारे रेड झोनमधल्या नागरिकांना दिलासा देणं शक्य असून समन्वय समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. भाजपा सदस्य महेश लांडगे यांनी यासंदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ईएसआयसीच्या अंधेरी इथल्या रुग्णालयाचं कामकाज 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. शिवसेना सदस्य मुरजी पटेल यांनी या रुग्णालयाबाबत लक्षवेधी सूचना मांडली तर अमीन पटेल, महेश सावंत, अस्लम शेख, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी उपप्रश्न केले. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व धर्मादाय रुग्णालयांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. राज्यातल्या मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बंदी कालावधीत वाढ करण्यात आली असली तरी या काळात परराज्यातल्या नौकांनी

0: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचंही मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपली जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आलं. 2025 डिसेंबरमध्ये निवडणूक काळात जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शैक्षणिक कारणासाठी वैधता प्रमाणपत्रांची मागणी वाढली, त्यामुळे भार वाढल्यानं अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे आणखी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधेयक मांडताना सांगितलं. यानंतर सभागृहात 2026-27 या वर्षातल्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. राज्य सरकारवर कंत्राटदारांच्या देयकांचा किती बोजा आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी चर्चेची सुरुवात करताना केली. नियम आणि अटी टाकून राज्य सरकारनं लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाहेर ठेवल्याचा आरोप करतानाच विना अट कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली. तर राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केला. ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था, रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवारांनी सरकारचं लक्ष वेधलं. सुधीर मुनगंटीवार, बाबाजी काळे, रमेश बोरनारे, आशुतोष काळे, अभिजित पाटील, प्रवीण तायडे, नाना पटोले, सुलभा खोडके, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. समालोचन लिहिपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेचं कामकाज सुरू होतं.
1: विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोतेहो आता आपण ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. आणि आता यानंतर ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कंबळे.
0: वन्य प्राण्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार, वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा. विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी, सभापती राम शिंदे यांची घोषणा. अटल सेतू सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. जे जे महानगर रक्तपेढीच्या प्रभारींची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची घोषणा. ही होती सभागृहाच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तरानं सुरुवात झाली. वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतं. अशावेळी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये. तसंच यापुढे अशा प्राण्यांना मारहाण केल्याचं निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. सदस्य एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तथापि असे प्राणी मानवी जीवनास घातक असल्याचे वाटल्यास स्वसंरक्षणार्थ केलेल्या कृत्याला अपवाद असंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. 12 एप्रिल 2026 रोजी जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर इथे शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याला जेरबंद करताना उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचं निदर्शनास आणून देत अशा व्यक्तींवर काय कारवाई करणार असा प्रश्न खडसे यांनी विचारला होता. यावर माहिती देताना बिबट्या मानवी वस्तीकडे जाण्याची शक्यता असल्यानं त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र यावेळी काही जणांनी बिबट्या मानवी वस्तीकडे जाऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याच्या हेतूनं लाठ्यांचा वापर केल्याची शक्यता आहे, परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसंच अशा प्रसंगी सामान्य नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहू नये यासाठी आवाहनही करण्यात येईल असंही मंत्री नाईक म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद नियम 7 अन्वये उपसभापतींच्या निवडणुकीची घोषणा सभापती राम शिंदे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर केली. उपसभापतीपदासाठी मंगळ

मंगळवार 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत असून दुपारी 1 वाजता प्रस्तावांची छाननी होणार आहे. उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी होईल अशी घोषणा सभापती शिंदे यांनी केली. अटल सेतू अधिक सुरक्षित व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असून संरक्षक जाळ्या लावण्याचं सुरू असलेलं काम अधिक गतीनं करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.

0: ही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी अटल सेतूच्या सुरक्षिततेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. सेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून आजवर 15 जणांनी त्यावरून उड्या मारल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सेतू अधिकाधिक सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. जे जे महानगर रक्तपेढीचे संचालक हितेश पगारे आणि समाज कल्याण अधिकारी भिसे या दोघांची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, तसंच यापुढे रक्तपेढीसाठी पूर्णवेळ संचालक पद देण्यात येईल अशी घोषणा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रक्ताच्या पिशव्यांचा गैरवापर होऊ नये, तसंच त्यांच्या वाहतुकीची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्व निर्माण करून त्यानुसार कामकाज करण्यात येईल. राज्यातल्या रक्तपेढ्यांचा आढावा घेऊन त्रुटी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्यात आणखी रक्तपेढ्यांना परवानगी देण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचंही राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणाअंतर्गत गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारा गेल्या 13 वर्षातला मोठा घोटाळा महसूल विभागानं शोधून काढला असून यात आतापर्यंत 197 आरोपी निष्पन्न झाले असून 104 जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा एक्शन टेकन रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी नाशिकमधल्या भूखंड घोटाळ्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. SIT या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत SIT अंतिम अहवाल येईल, त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात सरकार त्याची छाननी करेल. नगरविकास मंत्रालय आणि महसूल विभागामार्फत आगामी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण घोटाळ्याचा एक्शन टेकन रिपोर्ट सभागृहासमोर ठेवला जाईल. कोणत्याही दोषीला यात सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपर फुटी प्रकरणी जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा MCOCA अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत MCOCA कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. TET 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून TET आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णत पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
1: विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते हो आता आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे आणि याचं वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणी सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला होता. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 7 आषाढ शके 1948 अर्थात 29 जून 2026.

शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव आपण जाणून घेऊया. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. अंबाडी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 400 ते 700 रुपये, सफरचंद 23,000 ते 35,000 रुपये, बीट 800 ते 1,300, कारली 2,500 ते 5,000, वांगी 500 ते 3,000, कोबी 700 ते 1,900, ढोबळी मिरची 1,500 ते 4,000, गाजर 1,000 ते 5,500 रुपये, फ्लॉवर 560 ते 1,600, गवारीच्या शेंगा 1,500 ते 5,000, कोथिंबीर प्रति 100 पेंढ्यांसाठी 1,200 ते 2,200, काकडी 4,000 रुपये, लसूण सुका 8,000 ते 17,000 रुपये, घेवडा 5,500 रुपये, चाकवत प्रति 100 पेंढ्यांसाठी 600 ते 900 रुपये, हरभरा 5,600 रुपये, हिरवी मिरची 1,000 ते 4,000 रुपये, पेरू 500 ते 2,700, जांभूळ 3,000 ते 7,000, कांदापात प्रति 100 पेंढ्यांसाठी 1,300 रुपये, भेंडी 500 ते 400 रुपये, लिंबू 500 ते 3,800 रुपये, आंबा 1,000 ते 3,500 रुपये, मेथी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 1,000 ते 1,500 रुपये, कांदा लाल 100 ते 3,500 रुपये, अननस 1,000 ते 2,500, डाळिंब 1,000 ते 20,000 रुपये, बटाटा 1,000 ते 1,250, राजगिरा प्रति 100 पेंढ्यांसाठी 600 रुपये, तांदूळ मसुरा 3,580 ते 7,045 रुपये, दोडका शिराळी 500 ते 3,000 रुपये, शेपू प्रति 100 पेंढ्यांसाठी 700 ते 1,300 रुपये, ज्वारी मालदांडी 3,855 ते 4,305 रुपये, सोयाबीन 5,455 ते 6,800 रुपये, पालक प्रति 100 पेंढ्यांसाठी 400 ते 900 रुपये, टोमॅटो 200 ते 2,400 रुपये, गहू शरबती 2,615 ते 4,020 रुपये. हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेलं आझाडी रेक्टिन हा रासायनिक घटक कीटकनाशकाचं काम करतो. या घटकाचं प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असतं तर ते पानांमध्ये कमी प्रमाणात असतं. आझाडी रेक्टिन हा घटक कीटक, सूत्रकृमी, विषाणू आणि बुरशी यांचं नियंत्रण करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो. फवारणीसाठी नैसर्गिक घटकांचा अर्क हा 5% काढला जातो. निंबोळ्या अर्काचा वापर हा कमी खर्चाचा, सोपा आणि तुलनात्मक विचार केल्यास प्रभावी असा उपाय आहे. रासायनिक कीटकनाशकाएवढा जरी तो किडीविरुद्ध प्रभावी नसला तरी त्यातील नैसर्गिक रसायनामुळे पिकाचं आणि परोपजीवी कीटकांचं नुकसान यामुळे होत नाही. त्यामुळे जैविक नियंत्रणासाठी परोपजीवी कीटकांचं एक प्रकारे संवर्धनच केलं जातं. याशिवाय आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना निंबोळीचा वापर हा अत्यंत किफायतशीर ठरतो. निंबोळी अर्काचा वापर भाजीपाला पिकं, तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, कपाशी अशा सर्व प्रकारच्या पिकांमध्ये कीडनाशक म्हणून केला जातो. निंबोळी अर्क कीटकांवर बहुआयामी आंतरप्रवाही कीटकनाशकाप्रमाणे कार्य करतं. या निंबोळी अर्कामुळे किडीच्या जीवनचक्रामध्ये पतंगवर्गीय किडींना अंडी घालण्यापासून परावृत्त केलं जातं. तसंच रस शोषक किडींच्या देखील अंडी घालण्याच्या नैसर्गिक क्रियेमध्ये यामुळे

अडथळा येतो. कडुलिंबातील आझाडी रेक्टीन हा घटक किडीची वाढ थांबवतो, त्यांना कात टाकण्यास प्रतिबंध करतो, त्यामुळे कीड गुदमरून मरण पावते. निंबोळे अर्क पिकांवर फवारणीसाठी वापरला असता विविध प्रकारच्या किडीला खाद्य प्रतिबंध करतो, जसं की पांढरी माशी, घरमाशी, मिलीबग, लष्करी आळी, तुडतुडे, फुलकिडे, उंटळी अशा किडींना हा खाद्य प्रतिबंध करतो. निंबोळे अर्कासोबत बोंडअळीच्या नियंत्रणाकरिता शिफारस केलेल्या कीटकनाशकांची अर्धी मात्रा जर आपण मिसळली तर त्यांचं नियंत्रण अधिक चांगल्या प्रकारे होतं. गाळून काढलेली निंबोळी भुकटी ही झाडाला खत म्हणून वापरता येते. म्हणूनच कीटकांचा प्रादुर्भाव दिसला किंवा पीक संरक्षणाकरिता निंबोळे अर्काची 5% प्रति हेक्टर प्रमाणे फवारणी करणं सुद्धा अत्यंत फायद्याचं ठरतं. अशा पद्धतीनं आपल्या शेताच्या बांधावरच अत्यंत कमी खर्चामध्ये तयार करण्यात येणाऱ्या या निंबोळी अर्काचा वापर शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरतो.

0: शेतीविषयक कृषी सल्ला आता आपण ऐकला. ऐकूया शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी. संकलन आणि वाचन केलंय सुदर्शन सुतार यांनी.
1: नमस्कार शेतीबंधूंनो, शेत शिवाराच्या घडामोडी या कार्यक्रमासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. राज्यात पावसामुळे केवळ 3% पेरण्या, मॉन्सून सक्रिय झाल्यानं आशा वाढली. यंदा देशात सोयाबीन क्षेत्र 10% वाढण्याचा अंदाज. सिंचनाचे नवे दर लागू. शेतीसाठी पाणीपट्टी प्रति हेक्टरी 60 वरून 120 रुपयांवर. आणि सोलापूर जिल्ह्यातील 4 साखर कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई. घडामोडी आता विस्तारानं. येलनिनोच्या प्रभावामुळे जूनच्या 3 आठवड्यात सरासरीच्या केवळ 20% पाऊस झाल्यानं राज्यातील 224 तालुक्यांमध्ये पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत केवळ 3% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र चालू आठवड्यात मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यामुळे आणि 80 ते 100 मिलीमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता असल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येईल असा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय. कमी पावसाचा असलेला अंदाज आणि बाजारात वाढलेले दर यामुळे यंदा देशात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात सुमारे 10% वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या 2 महिन्यापासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होत असल्यानं शेतकरी ऊस आणि मका यासारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी सोयाबीनला पसंती देत असल्याचं चित्र आहे. गेल्या वर्षी 2025 मध्ये सुमारे 120 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. यंदा त्यात मोठी वाढ अपेक्षित आहे असा अंदाज सोपा या संस्थेनं व्यक्त केलाय. जलसंपदा विभागानं राज्यातील शेती आणि बिगर शेती पाणी वापराच्या दरांमध्ये सुधारणा केली असून सिंचनाचे नवे दर लागू केले आहेत. या नवीन सूचनेनुसार शेतीसाठीच्या मूलभूत पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. पूर्वीचा प्रति हेक्टरी 60 रुपये असलेला दर आता 120 रुपये करण्यात आला आहे. पाणी वापरात शिस्त आणणं आणि महसूल वाढवणं या उद्देशानं ही दरवाढ करण्यात आली असून चालू हंगामापासूनच शेतकऱ्यांना या सुधारित दरानं पाणीपट्टी आकारली जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या कार्यपद्धतीत महत्वपूर्ण बदल केले आहेत. हे नवीन नियम जानेवारी 2027 पासून लागू होणार आहेत. याअंतर्गत कर्ज वर्गीकरणातील गोंधळ टाळण्यासाठी कमी कालावधीच्या पिकासाठी 12 महिने तर दीर्घ कालावधीच्या पिकांसाठी 18 महिन्यांचा पीक हंगाम निश्चित करण्यात आला आहे. कर्ज मंजुरी आणि परतफेडीच्या प्रक्रियेत एकसमानता सुलभता आणून शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा करणं हा या सुधारणेचा उद्देश आहे. केंद्र शासनाच्या उद्दिष्टानुसार राज्यातील 12,000 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण झालंय. केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त 29 जून ते 6 जुलै दरम्यान राज्यात सहकार सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी ही माहिती दिली. ग्रामीण विकासाला गती देणाऱ्या या चळवळीत सोसायट्या नव्या व्यवसायात उतरत असून या सप्ताहादरम्यान 6 जुलै रोजी पुणे, अमरावती आणि गडचिरोलीतील नवीन गोदामांचं ऑनलाईन उद्घाटनही केलं जाणार आहे अशी माहितीही तावरे यांनी दिली. भारतात मक्याचे दर गेल्या 3 वर्षातील निचांकी पातळीवर 1,500 ते 2,100 रुपये प्रति क्विंटल असल्यानं शेजारील देशांकडून मागणी वाढली आहे. यंदा भारताची मका निर्यात 24 लाख टनपर्यंत पोहोचेल असा अंदाज USDA व्यक्त केलाय. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान तब्बल 9.90 लाख टन मक्याची निर्यात झाली असून आयात घटून 50,000 टनांवर स्थिरवण्याची शक्यता आहे. दरम्यान यंदाच्या कमी पावसामुळे आगामी हंगामात देशांतर्गत उत्पादन 550 लाख टनांवरून 470 लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. येलनिनोमुळे मान्सूनच्या पर्जन्यमानात झालेली घट आणि इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाची वाढती मागणी यामुळे आगामी किमान 3 हंगाम भारताला साखर निर्यात करणं कठीण जाण्याची शक्यता आहे. यामुळे आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील आयातदार देशांना साखरेचा तुटवडा जाणवून आंतरराष्ट्रीय

बाजारात दर वधारण्याची चिन्ह आहेत. देशांतर्गत साखरेची उपलब्धता कमी झाल्यास भारतावर नंतर पुन्हा एकदा साखर आयात करण्याची वेळ येऊ शकते अशी भीती उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारनं नव्यानं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये केली आहे, तर 2017 कर्जमुक्ती योजनेसाठी 200 कोटी रुपये ठेवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 97,706,40,00,000 रुपयांच्या विक्रमी पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या. यात सहकार विभागाला झुकत माप देण्यात आल्याचं दिसतं. राज्यात 2025-26 महाडीबीटी संकेतस्थळावर कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी निवड झालेल्या अर्जदारांपैकी तब्बल 31,64,805 शेतकऱ्यांचे अर्ज वेळेत कागदपत्र सादर न झाल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत, तर पूर्ण कागदपत्र सादर करणाऱ्या 2,32,797 शेतकऱ्यांनी पूर्वसंमतीनुसार अवजारांची खरेदीही पूर्ण केली आहे. दरम्यान निधीअभावी रखडलेल्या अनुदानासाठी कृषी अभियांत्रिकी विभागाला 263.72 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राज्यातील तालुका बीजगुणन केंद्रे अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी कृषी आयुक्तालयानं याची जबाबदारी आता उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. त्यांना प्रत्येक केंद्राचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या नवीन नियमानुसार केंद्राचे जिओ मॅपिंग करणं आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांची एफआरपी थकवल्याप्रकरणी साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी कारवाईचा बडगा ओढला असून सोलापूर जिल्ह्यातील कमला भवानी, गोकुळ शुगर्स, भीमा साखर कारखाना आणि संत कुर्मदास कारखाना या 4 कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत मालमत्ता जप्तीचे आदेश दिलेत. जिल्ह्यातील या कारखान्यांनी शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपये थकवल्यामुळे आता महसूल विभागामार्फत त्यांची मालमत्ता विकून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून दिले जाणार आहेत. सोलापूरातील शेती क्षेत्रातील अभ्यासक डॉ सतीश करंडे यांची बँकॉक येथे 29 आणि 30 जून रोजी होणाऱ्या युनोच्या विशेष आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे. हवामान आणि शाश्वत विकास ध्येय समन्वय या महत्वपूर्ण विषयावर होणाऱ्या या परिषदेत डॉ करंडे जागतिक तज्ञांसमोर आपले अभ्यासपूर्ण मत मांडणार आहेत. हवामान बदल आणि शेती या विषयातील त्यांच्या सखोल संशोधनाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघातर्फे त्यांना हे विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. शासनानं महाराष्ट्रात मंजूर केलेल्या 69 नव्या कार्यालयामध्ये वडाळ्याचा समावेश आहे. यामुळे परिसरातील 35 गावांतील नागरिकांची महसूलविषयक कामं आता स्थानिक पातळीवर जलद गतीनं होणार आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागाचे सन 2024 कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील खुशालचंद मोरे, गंगाधर बिराजदार आणि सूरज अवतळे या 3 शेतकऱ्यांचा समावेश आहे. मोरे यांना सेंद्रिय शेतीसाठी, अवतळ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासाठी युवा शेतकरी आणि कृषी विकासातील योगदानासाठी, बिराजदार यांना शेतीनिष्ठ या पुरस्कारांचा समावेश आहे. 1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्त मुंबईत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. यंदा कमी पावसाची शक्यता असल्यानं सोलापूर जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाईचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी मुरघास आणि सुक्या चाऱ्याचं साठवणूक करून आतापासूनच नियोजन करावं असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलं आहे. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर ऑफलाईन पद्धतीनं चारा बियाणं वाटप सुरू आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी 1962 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहनही उपायुक्त डॉ अनिल तांबे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम संपून महिने उलटले तरी शेतकऱ्यांची तब्बल 292 कोटी रुपयांची ऊस बिलं अद्याप थकीत आहेत. साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 8 साखर कारखान्यांकडे 87 कोटी रुपयांची एफआरपी तर 23 कारखान्यांकडे अंतिम दरानुसार मोठी रक्कम अडकली आहे. पैसे न मिळाल्याने शेतकरी तीव्र आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या कारखान्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कनबळ, शिरवळ आणि बोरुळ परिसरात केवळ 3 ते 4 तास आणि खंडित वीजपुरवठा होत असल्यानं पिकं जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या हुडगी आणि इंगळगे कार्यालयावर धडक मोर्चाकडे ठिय्या आंदोलन केलं. सलग 8 तास वीज मिळावी या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी लवकरच वीज पुरवठा सुरळीत करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. सोलापूर जिल्ह्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्याच्या पहिल्या 22 दिवसात सरासरी 78 मिलीमीटर अपेक्षित असताना केवळ 46 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस गेल्या 15 वर्षातील 3रा सर्वात कमी पाऊस ठरलाय. माळशिरस आणि करमाळा वगळता इतर सर्व तालुक्यात 50 मिलीमीटरपेक्षा कमीच पाऊस पडला आहे. पावसावेळी जिल्ह्यातील खरीप हंगामातील मूग, उडीद आणि तूर यासारख्या प्रमुख पिकांच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील 11 रस्ते आणि पुलांच्या दुरुस्ती आणि सुधारण्यासाठी 4,70,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिली. या निधीतून यमाई मंदिर ते कारंबा, मार्डी ते सेवालाल नगर आणि नान्नस ते मार्डी
यासारख्या प्रमुख रस्त्यांची दर्जेदार कामं

0: केले जाणार आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया सध्या सुरू असून यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सहकार्य केल्याचं पवार यांनी सांगितलं. सांगोला नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रात ओल्या आणि सुक्या कचऱ्यापासून तयार केलेले दर्जेदार सेंद्रिय कंपोस्ट खत तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत दिलं जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा उतरा आणि ओळखपत्र आणणं बंधनकारक आहे. पर्यावरणपूरक शेतीला चालना देणाऱ्या या संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन सांगोल्याचे नगराध्यक्ष आनंद माने आणि मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. राज्यात पावसाअभावी केवळ 3% पेरण्या, मान्सून सक्रिय झाल्यानं आशा वाढली. यंदा देशात सोयाबीन क्षेत्र 10% वाढण्याचा अंदाज. सिंचनाचे नवे दर लागू. शेतीसाठी पाणीपट्टी प्रति हेक्टरी 60 रुपयांवरून 120 रुपयांवर आणि सोलापूर जिल्ह्यातील 4 साखर कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई. याबरोबरच शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा संपला. नमस्कार.
1: शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेतशिवाराच्या घडामोडी आता आपण ऐकल्या. संकलन आणि वाचन केलं होतं सुदर्शन सुतार यांनी.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. आता आणखीन एक गीतरचना आपण ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. संगीत मधुकर पाठक यांचं, गीतरचना दत्ता पाटील यांचीच.

मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनामध्ये दत्ता पाटील यांची भक्तिरचना आता आपण ऐकली. गायली होती प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी. याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

गावकरी मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. स्पर्धा परीक्षा विषयक लाईव्ह प्रश्नोत्तराचा खास कार्यक्रम जिथं संगीतासोबत होणार सामान्य ज्ञानाची रंगतदार मैफल. तेव्हा नक्की ऐका आणि सहभागी व्हा आज रात्री 10 वाजता सुनो दराने क्विज के वाहने या लाईव्ह कार्यक्रमामध्ये. मोबाईल क्रमांक तोच 94225617141.

0: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 93-72-707-100.
1: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
0: मोबाईल 90-49-36-60-77 आणि 97-66-17-24-18.
2: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
0: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
2: मोबाईल 91-72-710-499.
1: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
0: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95-79-790-940. अहो काका, मिठाई काय वाटताय?
0: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
1: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन, 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
0: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
1: मोबाईल 73-5000-25-47 आणि 84-11-900.

0: 66700.
1: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
2: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
1: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
2: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
1: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.
3: श्रोतेहो, आज रात्री 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. 8:00 ते 8:42 त्या सर्व सूचनांचं, प्रतिक्रियांचं वाचन आम्ही आजच्या प्रतिबिंब या लाईव्ह कार्यक्रमामध्ये करू. तेव्हा नक्की एसएमएस करा आज रात्री 8:15 प्रतिबिंब या कार्यक्रमासाठी.
4: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
5: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
4: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
5: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
6: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
7: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
8: कंब दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
9: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटी रोड, सोलापूर.
8: मोबाईल 91-30-396-809.
10: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
9: मोबाईल 77-19-92-22-55.
11: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
9: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
11: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
9: संपर्क 98-60-10-44-70.
3: स्पर्धा परीक्षाविषयक लाईव्ह प्रश्नोत्तराचा खास कार्यक्रम, जिथं संगीतासोबत होणार सामान्य ज्ञानाची रंगतदार मैफल, गाण्यांची मजा आणि ज्ञानाची धमाल तयारी, अर्थात सुनो तराणे क्विज के बहाणे. नक्की ऐका आज रात्री 10:00 सुनो तराणे क्विज के बहाणे हा प्रश्नोत्तराचा लाईव्ह कार्यक्रम. मोबाईल क्रमांक तोच 94-22-65-17-41.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: 5 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा.

0: पेक्षा 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. नंतर याबाबत सरकारतर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
1: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
0: कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे. मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत. मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. राजकोषीय तुटीनं मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. आपला सेशेल्स दौरा यशस्वी झाला असून यामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा दौरा आटोपल्यानंतर समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेली 50 वर्ष दोन्ही देशांमधले संबंध परस्पर विश्वासावर आधारित होते. पुढच्या 50 वर्षांमधले संबंध हे नवोन्मेष शाश्वतता आणि सामायिक समृद्धीवर आधारलेले असतील असं प्रधानमंत्री म्हणाले. सेशेल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसंच सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी यांचे आभार मानले. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश SR साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री

0: मंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं, तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लष्कर, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. यात 7 सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, 30 परमविशिष्ट सेवा पदकं, 12 उत्तम युद्ध सेवा पदकं आणि 56 अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश होता. पदकं प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला T20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. फुलरटन इथं पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांगकडून त्याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 8:15 वाजलेले आहेत.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, चाती गल्ली, सोलापूर.
2: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत प्रतिबिंब, हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम.

0: प्रतिबिंब कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे
1: आणि मी रेखा
0: आपलं सहर्ष स्वागत करतोय.
1: नितीन, आपण कार्यक्रमाला तर सुरुवात करणारच आहोत, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट या आठवड्यात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहुप्रतीक्षित आपला मान्सून, त्याचं आगमन झालेलं आहे आणि थोडासा पाऊस आत्ता सक्रिय होताना दिसतोय. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये आत्ता पाऊस पडतोय आणि अगदी सोलापूर जिल्ह्यात सुद्धा सगळीकडे पावसाचं आगमन झालेलं आहे आणि वरुण राजा आपल्या सर्वांवर आत्ता प्रसन्न झालेला, नाही का?
0: खरंय, खरंय रेखा. आणि या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षा ह्या
1: पल्लवित
0: झालेल्या आहेत आणि जी लगबग असते, खरीपाची जी तयारी असते, ती देखील आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे सगळीकडे वातावरण हे थोडंसं आनंदी झालंय. त्यात भर म्हणजे बायकांचा आवडीचा सण
1: आज वटपौर्णिमा. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि साध्य जन्मासाठी, हाच पती लाभो यासाठी त्या आज पूजा दिवसभरातून त्यांनी केलेली आहे. चला या सगळ्या गोष्टी तर होतच राहतात.
0: अतिशय महत्वाची एक गोष्ट ह्या आठवड्यातही होती,
1: राजर्षी
0: शाहू महाराज यांची जयंती देखील होती आणि राजर्षी शाहू महाराज ज्यांना आरक्षणाचं जनक म्हणून ओळखलं जातं, एक प्रजाहितदक्ष राजा,
1: लोकराजा,
0: हो तो लोकराजा का तर त्याच्या अभिनव उपक्रमांनी तो जाणला गेला. म्हणजे एक गोष्ट आपण आवर्जून सांगूया आपल्या.
1: आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नितीन, आता आपण बोलतोय तर मला आठवली ती हॉस्टेल्स विषयीची, नाही का?
0: अनेक जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हॉस्टेल्स हे निर्माण केले आणि त्यांच्या आयुष्यामधली एक लोककल्याणकारी योजना जिला बांधा आणि पाडा म्हटलं गेलं, तिच्यावरती खूप साऱ्या लोकांनी तिची थट्टा देखील उडवली. ती योजना काय होती तर गुन्हेगारी जमातीचा शिक्का बसलेल्या लोकांना, त्यांना कमवण्याचं काही साधन नाहीये, तर त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला कमवण्याचं साधन नाहीये ना, तर तुम्ही आमच्या राज्यामधली काही बांधकामं तुम्ही करा, ती बांधा आणि त्याचा रोजगार तुम्ही मिळवा, जेणेकरून गुन्हेगारीचा जो शिक्का तुमच्यावरती बसलाय, कष्ट करून खाण्याची दानत तुम्हाला लागेल आणि ते पुन्हा एकदा पाडा. ते कशासाठी पाडा?
1: तर ते पुन्हा पाडायचं, रोजगार मिळेल.
0: हो, म्हणजे आपल्या राज्यातील तिजोरी खाली होते त्याच्याशी काही राजांना घेणं देणं नव्हतं, पण ते म्हणतो की माझ्या राज्यातल्या प्रजेला रोजगार मिळाला पाहिजे
1: आणि गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे ते कमी करायचं.
0: हो, अशा म्हणजे वेगवेगळ्या उपक्रमांनी प्रजाहितदक्ष राजा म्हणून आपण राजर्षी शाहू महाराजांना ओळखतो. आणखीन एक काम म्हणजे आता तुझ्यामधली शिक्षिका ही नेहमी जागी असते, तर त्यांनी शाहू महाराजांनी जो शाळेमध्ये येणार नाही त्याला दंड ठोठावला होता.
1: म्हणजे प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण त्यांनी सक्तीचं केलं होतं.
0: म्हणजे असा क्रांतिकारी निर्णय याच राजाने घेतलेला आणि इतक्या वर्षानंतरही हा

0: या स्मरणात आहे. राजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आपण विनम्र अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमातल्या प्रतिक्रियांना सुरुवात करूया.
1: आजची पहिली प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे चंद्रकांत अर्जुन पायगोंडे यांची. आणि संपूर्ण पायगोंडे परिवार आहे नंदूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर इथला. ते म्हणतात की आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. सोलापूर दिनांक आम्ही न चुकता ऐकतो. शुक्रवारी प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला आणि आजच्या एकी फिल्मचं या कार्यक्रमात लावलेली राज या चित्रपटातली गाणी आम्हाला खूप आवडली. आणि पुढे ते म्हणतात की 24 तारखेचा बुधवारी गावकरी मंडळ या कार्यक्रमामध्ये शेळी पालनाविषयीची जी माहिती सांगितली गेली ती खूप आवडली. आणि ते याचबरोबर म्हणतात की आज संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये लावलेली हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला खूप आवडली आणि आजचा गावकरी मंडळ हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडला.
0: रेखा, आज राज या चित्रपटाविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिली. खरं तर 2002 मधला सर्वाधिक विक्री होणारा सर्वाधिक कॅसेटची विक्री होणारा हा सिनेमा होता. त्यातली गाणी आजही गुणगुणली जात आहेत. माध्यमं बदललीत पण सोशल मीडियामध्येही ही गाणी आजही अग्रेसर आहेत.
1: हो, आणि एकदा अशीच आपल्या श्रोत्यांनी विनंती केली होती नाही का की एखाद्या हॉरर चित्रपटातली गाणी तुम्ही कानेला.
0: आज ती इच्छा मला वाटतं महादेव खोचरे भोयरे तालुका मंगळवेड्यातले हे श्रोते होते त्यांचीही प्रतिक्रिया होती की तुम्ही हॉरर सिनेमाची स्टोरी घ्या आणि एकी फिल्मचे मध्ये तो कार्यक्रम.
1: आणि खरंच म्हणजे अगदी त्या काळात हॉरर जर पिक्चर जर कुठला म्हणायचा तर खरंच तो राज चित्रपट होता नाही का.
0: खरंय खरंय. यानंतरची विकास वाले, रुपाली वाले, अंजली वाले आणि समस्त वाले परिवाराची. खुपसुंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर इथले हे श्रोते आहेत. हे म्हणतात सोमवारी रात्री 10 वाजता प्रसारित झालेला सुनोतराने क्विज के बहाने या कार्यक्रमातील गाणी खूप आवडली. तसंच या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं सामील केल्याबद्दल धन्यवाद. आणि गुरुवारी 18 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळात मोगरा शेती तंत्रज्ञान याविषयी शिवालीताई यांनी जी माहिती सांगितली.
1: शिवाई असं म्हणायचं,
0: शिवाई शेळके असं म्हणायचं असं त्यांना असो माहिती सांगितली ती आम्हाला खूप आवडली. 20 जून रोजी रात्री अभिराम सराफ यांनी सादर केलेला लावण्य रंग हा कार्यक्रम यामधली जहरी प्याला अर्थात काळू भाळू आणि सावळ्या कुंभार अर्थात गाढवाचं लग्न हे या कथानकांवर सांगितलेली माहिती ही देखील आम्हाला आवडली. त्याचबरोबर संध्याकाळी 5 वाजता एके फिल्मसेमध्ये बागवान या चित्रपटातील गाणी मागच्या सोमवारी बागवान या चित्रपटातली गाणी सुमित गाडेकर यांनी निवडली होती आणि ती गाणी देखील आम्हाला खूप आवडली. कार्यक्रम रंगतदार करण्यासाठी आकाशवाणीचे आणि सर्व निवेदकांचे मनपूर्वक आभार त्यांनी मानलेले आहेत. खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरची प्रतिक्रिया आहे दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे यांचा. हे आहेत मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड इथले. ते म्हणतात की गेल्या शुक्रवारचा कार्यक्रम गुजारिश हा आम्हाला खूप आवडला कारण यात जुनी गाणी आम्हाला ऐकायला मिळाली. श्रोत्यांच्या विनवंतीवरून लावलेली सगळी गाणीच आम्हाला आवडली असं ते म्हणतात.
0: शुभा स्वरा आणि समस्त खोचरे परिवार दहिवली तालुका माढा हे म्हणतात आपले सगळेच कार्यक्रम खूप भारी असतात आणि आमच्या एफएमला रेंज कमी येते असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
1: नितीन, एफएमला रेंज कमी येण्याचं काहीच कारण नाहीये. मे बी आता थोडस क्लाउडी वातावरण असल्यामुळे झालं असेल पण न्यूज ऑन AIR या ऍपवरून जेव्हा आपण ऐकतो संपूर्ण भारत देशामध्ये म्हणा किंवा संपूर्ण देशभरामध्ये आणि अगदीच नेटवरून इंटरनेटवरून जेव्हा आहे ऍपवरून आपण सगळे कार्यक्रम ऐकतो अगदी स्पष्ट कार्यक्रम ऐकू येतात.
0: खरं तर मंगळवेढा या भागामध्ये सोलापूर आकाशवाणीचं प्रसारण तसं व्यवस्थित ऐकू येतं पण त्या त्या दिवसापुरता तो थोडासा बदल असेल. काही जिओग्राफिकल कंडिशन आहेत वातावरणातील बदलामुळे देखील होऊ
1: असेल
0: पण आपण त्यांचीही दखल घेऊया आणि आपल्या तांत्रिक विभागाला आपण कळवूया की मंगळवेढा या भागामध्ये थोडंसं प्रसारण आपलं व्यवस्थित जात नाहीये. संजय भोजने, रुपाली भोजने आणि समस्त परिवार चिपळूण रत्नागिरी इथला हे म्हणतात सोलापूर आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम खूप छान होत आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता लावलेली गाणी खूप छान होती. कार्यक्रमामध्ये बदल कधीपासून होणार आहेत हे आम्हाला सांगावं. खरं तर बदल ज्यावेळेस होतात त्याच्या आधी ते सांगितलेच जातात. आता नाट्यगाथा ही आपण सुरू करणार होतो सोलापूरची नाट्यगाथा तर त्याआधी आपण त्याचे ऑडिओ प्रोमो, पिक्चर प्रोमो, सोशल मीडियामधून देखील त्याचं प्रमोशन करत होतो.
1: अगदी.
0: आणखीनही काही कार्यक्रम आपल्याला ज्यावेळेस भेटीला येतील त्याच्या आधी तुम्हाला त्याची पूर्वसूचना नक्कीच दिली जाईल.
1: अगदी. यानंतरचा मेसेज आहे महेश जाधव, बापू जाधव यांचा. हे आहेत कुरुल इथले. ते म्हणतात की आकाशवाणीवर कृषी विषयक कार्यक्रम खूप छान असतात.
0: समाधान गाडे बावी तालुका।

0: वर्धा जिल्हा सोलापूर इथले श्रोते हे म्हणतात, सोलापूर आकाशवाणी केंद्रावरील सर्व कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात, कार्यक्रमांच्या दर्जेदार निर्मितीबद्दल आकाशवाणीचे आभार त्यांनी मानलेले आहेत, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरचा मेसेज आहे शिवाजी सोनुळे, सविता सोनुळे, मनीषा सोनुळे, भाग्यश्री सोनुळे, वैभव सोनुळे आणि संपूर्ण सोनुळे परिवाराचा. हे आहेत भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथले. ते म्हणतात की आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून प्रसारित झालेला ढंगदर लावण्यांचा बहारदार कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडला, कार्यक्रम खूप छान सुरू आहे असं ते म्हणतात.
0: नक्कीच या कार्यक्रमासाठी अभिराम सराफ यांची मेहनत तेवढीच आहे. यानंतरचा हा संदेश आहे विशाल कुंभार, श्रीशैल कुंभार, संतोष कुंभार आणि समस्त कुंभार परिवाराचा, हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर.

0: श्रीशैल कुंभार, संतोष कुंभार आणि समस्त कुंभार परिवाराचा हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथले हे सर्व श्रोते हे म्हणतात. शुक्रवारचा गुजारिश कार्यक्रम यश गोसावी यांनी हिंदी चित्रपटातील गाणे जास्तीत जास्त नावांचा समावेश केला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर ते म्हणतात, रविवारचा गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा कार्यक्रम राजेंद्र कुमार कांबळे सादर करतात, तो कार्यक्रम देखील खूप छान असतो. या कार्यक्रमाबद्दल राजेंद्र कुमार कांबळे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील यांचे त्यांनी आभार मानले आहेत. ते म्हणतात, हिंदी चित्रपटातली गाणी देवानंद, राजेश खन्ना, जितेंद्र यांची गाणी खूप चांगली असतात आणि खूप कमी निवेदक आहेत की ते हे सर्व गाणे लावतात. राजेंद्र कुमार कांबळे यांचे त्यांनी विशेष आभार मानलेले आहेत. धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरची प्रतिक्रिया आहे जनार्दन सीताराम रणशूर, लिंबू बहिश रणशूर, संबोधी रणशूर, शिनेश रणशूर, गणेश रणशूर, मनोज रणशूर आणि संपूर्ण होणसळकर परिवार आहे. हा परिवार आहे होणसळगाव तालुका उत्तर सोलापूर इथला. ते म्हणतात की आमची एक नम्र विनंती आहे की नितीन बनसोडे सरांना की मदन मोहन जी यांच्यावरती हिंदी चित्रपट गझलांवरती म्हणजे त्यांना समर्पित असलेली काही गझल तुम्ही प्रसारित करा असं ते म्हणतात.
0: खर तर ही विनंती तुमची आम्ही मान्य करतोय आणि मदन मोहनजी यांच्यावरती हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम तुम्ही जो म्हणताय तो कार्यक्रम नक्कीच आता गीत गाता हो मैं गुणगुणाता हूं मैं यामध्ये देखील राजेंद्र कुमार कांबळे यांनी काही गाणी तशी घेतलेली आहेत. तर गुलदस्ता आपला जो जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम आहे बुधवारी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये प्रसारित होणारा, तर आपण विनंती करूया की त्या कार्यक्रमामध्ये विशेषतः मदन मोहनजींची गाणी त्यामधून प्रसारित करावी आणि ती तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळते. हा संदेश आहे सक्षम श्रेणी चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण आणि समस्त चव्हाण परिवाराचा, चांदणी चौक सांगली इथले हे सर्व श्रोते. हे म्हणतायत, आकाशवाणी सोलापूर केंद्र आपल्या सर्वांना नमस्कार, तुम्हालाही नमस्कार. कार्यक्रम प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर प्रस्थान होणार आहे, तरी विशेष कार्यक्रम करावे नम्र विनंती आणि कळावे लोभ असावा, तसंच गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा 28 तारखेचा म्हणजे कालचाच राजेंद्र कुमार कांबळे यांनी प्रसारित केलेला कार्यक्रम, हा कार्यक्रम अप्रतिम होता. कांबळे सरांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार त्यांनी मानलेले आहेत. रेखा, खर तर ही उत्सुकता होती परंतु आता विषय निघालेला आहे, तर आपण
1: सांगूयात
0: येत्या काही दिवसांनंतर म्हणजे जुलै महिन्याचा पहिला आठवडा गेला की त्या आठवड्यानंतर आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज असेल, संत ज्ञानेश्वर माऊली असेल यांची पालखी जी आळंदीहून असेल किंवा देहूवरून प्रस्थान होतं आणि ती सोलापूरकडे पंढरपूरकडे जशी जशी मार्गस्थ होते, तर त्याविषयीचे रेडिओ रिपोर्ट हे सोलापूर आकाशवाणीवरून तुम्हाला ऐकायला मिळतीलच. त्याचबरोबर वारीचं यंदाचं नियोजन कसं आहे याविषयी मान्यवरांच्या प्रतिक्रिया, वारकऱ्यांच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया, मानाचे पालखी सोहळे, त्यांचे पालखी प्रमुख यांच्या काही मुलाखती नक्कीच आपल्या भेटीला येणार आहेत आणि लवकरच ते आम्ही तुम्हाला ऑफिशियली सांगू. आता आम्ही फक्त एवढंच सांगतोय की जुलैचा पहिला आठवडा गेल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून ही मालिकाच आम्ही सुरू करतोय. दरवर्षीही आपण त्याचं कव्हरेज करत असतो, लाईव्ह कव्हरेज करत असतो, तर यंदाही ते आम्ही करणारच आहोत.
1: अगदी.
0: रेखा, हा संदेश कोणाचा आहे? हा संदेश मला वाटतं
1: हा संदेश आहे महादेव खोचरे आणि संपूर्ण भोयरे खोचरे परिवाराचा, भोयरे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथले हे श्रोते आहेत. ते म्हणतात की आज प्रसारित केलेला एके फिल्मचा हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडले, ज्यामध्ये राज चित्रपटातली आम्हाला गाणी ऐकायला मिळाली आणि गाणी खूपच छान होती आणि आम्हाला हा कार्यक्रम खूप खूप आवडला असं ते म्हणतात.
0: खूप खूप धन्यवाद. खरं तर समीर यांच्या अप्रतिम गीतरचना आहेत आणि त्याला संगीतही नदीम श्रवण या जोडगोळीनं खूप छान दिलंय आणि त्यामुळं याचं सर्व श्रेय या कलावंतांना जातं. आपण आज तो निवडला परंतु हे सगळं श्रेय त्या कलावंतांचं.
1: अगदी. यानंतरची प्रतिक्रिया आहे शुद्धमती सुयश तुकाराम क्षीरसागर आणि संपूर्ण मित्र परिवाराचा. हे आहेत औसे वस्ती आमराई सोलापूर इथले. ते म्हणतात की प्रत्येक दिवसाचे दिनविशेष म्हणजेच महान व्यक्ती, चित्रपटातील कलाकार यांचे जन्मदिन, स्मृतिदिन अगदी लक्षात ठेवून सादर केलेल्या माहितीसह लावलेल्या गाण्यांचे सगळेच कार्यक्रम फार सुंदर असतात, त्यामुळे आमच्या ज्ञानात तर भर पडतेच पडते, त्यामुळे आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सगळेच कार्यक्रम आम्हाला आवडतात. धन्यवाद असं ते म्हणतात.
0: तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील यांचा आग्रह असतो की जास्तीत जास्त

0: दिनविशेष
1: जावेत जेणेकरून सर्व श्रोत्यांना माहिती मिळावी
0: अगदी
1: आणि ही ताजी ताजी प्रतिक्रिया की केलेला बदल हा आवडतोय
0: अगदी. यानंतरचा मेसेज आहे विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे यांचा. हे आहेत फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड इथले. ते म्हणतात की लाईव्ह कार्यक्रम आम्ही ऐकतोय आणि मोबाईल ऍप वरून ऐकतोय आणि अतिशय छान आम्हाला कार्यक्रम ऐकायला मिळतात, त्याबद्दल आभार असं त्यांनी म्हटलेलं आहे. आताच आपण म्हणत होतो की न्यूज ऑन AIR या ऍपवरून जर तुम्ही ऐकत असाल तर खरंच कार्यक्रमांची क्वालिटी खूप चांगली आहे.
1: म्हणजे जिथं तुमच्या FM ला तुमच्या रेडिओ सेटला जिथं रेंज मिळत नसेल तर तुमच्याकडे हा पर्याय आहे आणि या पर्यायाच्या माध्यमातून अगदी सुस्पष्टपणे तुम्ही सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकताय. सागर ज्ञानेश्वर आजबे खरसोळी तालुका पंढरपूर इथले श्रोते हे म्हणतात इतर माध्यमांपेक्षा आकाशवाणीवरील बातम्यांमध्ये सत्यता जास्त असते. आकाशवाणीवरील कार्यक्रम टाइम टू टाइम चालू होतात, त्यामुळे काम चालू असताना वेळ देखील आम्हाला कळत असते.
0: अगदी, कारण अगदी दर अर्ध्या तासानंतर तासानंतर आपण वेळ सांगत असतो आणि आपल्या कार्यक्रमांची वेळ ठरलेली आहे नितीन, त्यामुळे हा कार्यक्रम लागला की इतके इतके वाजलेले आहेत हे आपल्याला लगेच लक्षात येतं. जरी आपण इथं ड्युटीवर नसलो, आपणही घरी जर रेडिओ लावून ठेवला तर आपल्याला लक्षात येतं की बा आता सोलापूर दिनांक लागलाय तर सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. कृषी सल्ला लागलाय तर 6:42 झालेली असतील. म्हणजे हे सगळं आपण घरी बसून अगदी घड्याळाकडे न पाहताच देखील आपण सांगू शकतो की एवढे वाजलेले आहेत. इतकं अगदी आपल्या कार्यक्रमांचं टाइम टू टाइम नियोजन
1: असतं. आकाशवाणीची ती ओळखच आहे, वेळेनुसार आणि नियोजित सर्व वेळेनुसार कार्यक्रम प्रसारित होतात त्या त्या वेळेला. आणि बातम्यांमधून सत्यता लोकांसमोर मांडणं हे माध्यमाचं काम आहे आणि या माध्यमांच्या गराड्यामध्ये सोलापूर आकाशवाणीने ते आपलं स्वतःचं स्थान हे अबाधित ठेवलंय.
0: अगदी.
1: हा संदेश आहे प्रकाश जैन आणि त्यांच्या परिवाराचा. नांदेड इथले श्रोते यांच्या काही प्रतिक्रिया आहेत, त्या आपण थोड्याशा घेऊया. पहिल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात AK फिल्मचे या कार्यक्रमामध्ये राज या चित्रपटातली माहिती आणि सर्व गाणी खूप छान वाटली. त्याचबरोबर दुसऱ्या संदेशामध्ये गुजारिश या चित्रपटामध्ये कर्ज, शान, दोस्ताना या चित्रपटातली जी गाणी ऐकवली त्याबद्दल देखील आम्ही खूप आभारी आहोत असं त्यांनी कळवलंय. 25 जून रोजी हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम जो मी सादर केला होता तो कार्यक्रम त्यांना आवडलेला आहे. त्याचबरोबर ते म्हणतात सुनोतराने क्विज के बहाणे हा कार्यक्रम सुमित गाडेकर यांनी जो प्रसारित केला होता मागच्या सोमवारचा तो देखील मला खूप आवडला असं त्यांनी कळवलंय. त्याचबरोबर प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये 22 तारखेला अंकुर देशमुख आणि सुमित गाडेकर यांनी जे SMS वाचले ते देखील खूप छान होते असं त्यांनी कळवलंय. आणि त्यांच्या शेवटच्या संदेशामध्ये त्यांनी लावण्य रंग या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे. तुमच्या या सर्व प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: महेश जाधव आणि बापू जाधव यांचा यानंतरचा मेसेज आहे. ते म्हणतात की आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम खूप छान असतात.
1: धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. हा संदेश आहे सोनोळे परिवाराचा, जिंतूर परभणी इथले हे सर्व श्रोते. हे म्हणतात 26 जून 2026 रोजी प्रसारित करण्यात आलेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं त्यांनी कळवलंय. पुढच्या संदेशामध्ये ते म्हणतात आजचा गावकरी मंडळ, सोलापूर दिनांक, तसंच आजचा प्रतिबिंब कार्यक्रम देखील खूप छान सुरू आहे. ताई आणि दादा तुमच्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन, कार्यक्रम खूप छान होतोय असं त्यांनी आपलं कळवलंय.
0: धन्यवाद
1: प्रतिक्रियेसाठी. आणखीन एक संदेश त्यांचा आहे, त्या संदेशामध्ये ते म्हणतात आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून प्रसारित झालेल्या जुन्या आणि नवी गाण्यांसाठी तसंच सोलापूर दिनांक, गावकरी मंडळ, आपली आवड, आपकी पसंद, दिलखुलास, वनिता मंडळ, गुजारिश हे सर्वच कार्यक्रम खूप छान असतात. यांनी शेवटी एक 4 ओळी लिहून पाठवलेल्या आहेत. ते म्हणतात लाल मिरची हिरवा देठ तुमची आमची SMS ने भेट. खरं SMS ने भेट होते आणि ही भेट फक्त एका कार्यक्रमामध्ये होत नाही, प्रतिबिंबामध्ये होते, सुनोतराणेमध्ये होते, गुजारिशमध्ये देखील होते.
0: अगदी. यानंतरचा मेसेज आहे अरुण धुमाळ यांचा. हे आहेत आदित्यनगर सोलापूर इथले. ते म्हणतात की दर शनिवारी रात्री 10 ते 11 या वेळेत अभिराम दादा सादर करत असलेला लावण्य रंग हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. अतिशय अप्रतिम कार्यक्रम आहे आणि मनोरंजनाबरोबरच लावण्या ऐकायला मिळतात आणि त्याचबरोबर माहितीही सांगितली जाते. त्याबद्दल आकाशवाणीचे मनापासून आभार असं ते म्हणतात.
1: धन्यवाद. हा संदेश आहे अश्विनी पुजारी, शिवाजी चौक, सोलापूर इथले श्रोते. हे म्हणतात आमच्या घरी आवर्जून आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण ऐकलं जातं. आकाशवाणीवरती विशेष प्रेम आहे आणि सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आभार. इतके सुंदर निवेदन आपण

0: सर्वजण करतात, आपल्या सगळ्यांचे आवाजही खूप छान आहेत आणि त्यामुळे कार्यक्रम ऐकायला मजा येते असं त्यांनी कळवलंय. खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरचा मेसेज आहे विकास वाले, रुपाली वाले, हर्षाली वाले, अंजली वाले, पियाली वाले, आई आणि दादा, समस्त वाले परिवार आणि त्याचबरोबर माळी परिवार देखील आपल्याला मेसेज पाठवतोय. खूप संगीत तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर इथले हे सर्व श्रोते आहेत. ते म्हणतात की 26 तारखेचा गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, ज्यामध्ये आमच्या आवडीची गाणी ऐकायला मिळाली आणि आमच्या एसएमएसचा देखील समावेश झाला, त्याबद्दल धन्यवाद.
0: प्रसन्नाप्पा कोळी हे आहेत दक्षिण सोलापूर इथले श्रोते, करकाल तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते. हे म्हणतात सकाळी स्वामी समर्थांची गाणी लावत जा. सकाळच्या प्रसारणामध्ये भक्ती संगीतामध्ये आपण सगळ्यांचीच गाणी प्रसारित करत असतो, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच स्वामी समर्थांचंही गाणं नक्की ऐकायला मिळेल.
1: यानंतरचा मेसेज आहे अजमेर महमूद शेख आणि मेहबूब शेख आणि संपूर्ण शेख परिवाराचा. हे आहेत मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथले. ते म्हणतात की 22 जून रोजी सादर केलेला, यावेळी नितीन बनसोडे सरांच्या ऐवजी गाडेकर सुमित यांनी सादर केलेला सुनोतराने कार्यक्रम आम्हाला आवडला आणि चांगल्या प्रकारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरांची माहिती सविस्तर माहिती मिळाली. पण आज होणाऱ्या सुनोतराने एसएमएस के बहाने क्विज के दराने सुनोतराने या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं ते म्हणतात. आणि त्याचबरोबर गुजारिश हा कार्यक्रम यश गोसावी यांनी सादर केलेला आम्हाला आवडला असं ते म्हणतात आणि आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम आवडतात असं हे म्हणतात.
0: त्यांचाच आणखीन एक संदेश आहे, ते म्हणतात आज संध्याकाळी 6:30 ते 7 या वेळेत लावण्यात आलेली हिंदी गाणी देखील आम्हाला आवडली असं त्यांनी कळवलंय. त्याचबरोबर आज सायंकाळी 7:15 ते 7:30 या वेळेत विधिमंडळाचं समालोचन, यामधून कायद्याची माहिती मिळाली तसंच महत्वाच्या काही बाबी ह्या आम्हाला समजल्या असं त्यांनी आपल्याला कळवलंय. खरंतर एक लोकप्रसारक म्हणून ज्या ज्यावेळी महाराष्ट्राचं अधिवेशन असेल किंवा देशाचं संसदेचं अधिवेशन असेल त्याची संपूर्ण माहिती लोकसेवा प्रसारक म्हणून आकाशवाणी ही आपल्यापर्यंत पोहोचवत असते. त्याचा उद्देश तेच असतो की आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना आपल्या लोकप्रतिनिधींनी किती महत्व दिलंय, संसदेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल, विधान परिषदेमध्ये असेल किंवा राज्यसभेमध्ये असेल, कोणी आपल्या प्रश्नांना कशी वाचा फोडली, त्यामध्ये काय चर्चा झाली आणि चर्चा होऊन त्याचं आउटपुट काय मिळालं, कोणते विधेयकं पास झाली, या सर्वांची माहिती आपल्यापर्यंत मिळावी त्यासाठी नेहमीच आपण अधिवेशन काळामध्ये विधिमंडळ समालोचन असेल किंवा संसद के समक्ष हा जो दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा
1: कार्यक्रमातील
0: दोन्ही सभागृहांमध्ये झालेल्या चर्चांविषयीचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आपण प्रसारित करत असतो.
1: यानंतरचा मेसेज आहे जनार्दन सीताराम रणशूर आणि संपूर्ण रणशूर परिवाराचा. हे आहेत होंजळगाव तालुका उत्तर सोलापूर इथले. ते म्हणतात की पावसाळा सुरू आहे त्यानिमित्त आरोग्यविषयक छोटासा 2 मिनिटांचा अवेअरनेस रिलेटेड कार्यक्रम सुरू करावा. नितीन, आपल्याकडे आरोग्य जागर हा नावाचा कार्यक्रम सुरूच आहे, नाही का?
0: खरंय खरंय रेखा, पण आपण त्यांना सांगूया, त्यांच्या सूचनेचं पहिल्यांदा स्वागत करूया. खरं आहे की पावसाळा सुरू झाल्यानंतर काही सीझनल काही तात्पुरते येणारे आजार हे डोकं वर काढत असतात,
1: अगदी
0: त्याच्या हेल्थ टिप्स विषयी जर काही कार्यक्रम असेल
1: आपण नक्कीच याची नोंद घेऊया.
0: हो, नोंद घेऊया. सूचना चांगली आहे, त्याबद्दल आम्ही तुमचा आभारही मानतोय. आणि आपले सोमेश्वर पाटील, डॉक्टर सोमेश्वर पाटील हे नावाने डॉक्टर नाहीत तर ते सुद्धा डॉक्टर
1: डॉक्टर आहेत,
0: त्यांच्यापर्यंत आपण हे सांगू की अशा प्रकारचा जर कार्यक्रम करता आला तर श्रोत्यांना त्याचा मोठा लाभ होईल.
1: अगदी. यानंतरचा मेसेज आहे विजय प्रकाश खडूळ यांचा. हे आहेत वाफळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथले. ते म्हणतात की तुमचे कार्यक्रम वेळ मिळेल तसा ऐकतो, तुमचे सगळेच कार्यक्रम छान असतात.
0: हा संदेश आहे अजिंक्य बारगजे यांचा. हे म्हणतात नमस्कार सर आणि मॅडम, प्रतिबिंब कार्यक्रम खूप छान सुरू आहे, सुनोतराने क्विज के बहाने नितीन बनसोडे यांनी करावा, रात्री 10 वाजता ऐका आणि प्रश्नांची उत्तरं देखील पाठवा. खूप खूप धन्यवाद. हा संदेश आहे कल्याण जाधव यांचा, कुरुल मोहोळ इथले श्रोते. आकाशवाणीवरील गावकरी मंडळ या कार्यक्रमाविषयी त्यांची प्रतिक्रिया आहे आणि गावकरी मंडळातले सर्वच कार्यक्रम खूप छान असतात असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. प्रवीण जाधव कुरुल इथले श्रोते, हे म्हणतात आपले सर्वच कार्यक्रम खूप छान असतात आणि कार्यक्रमांमध्ये काही बदल असतील तर तेही सांगत जा असं ते म्हणतात. नेहमीच आपला तसा प्रयत्न असतो रूपरेषेच्या माध्यमातून

0: जे बदल असतील ते आपल्या श्रोत्यांपर्यंत आपण नेहमी पोहोचवतच असतो. सोलापूर दिनांक कार्यक्रम खूप भारी असतो असं आपल्याला कळवलंय
1: समाधान खोचरे
0: यांनी. दहिवली तालुका माढा इथले हे सर्व श्रोते अजमेर महबूब शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार मुळेगाव दक्षिण सोलापूर इथला आहे म्हणतायत. आता सुरू असलेला लाईव्ह प्रतिबिंब हा कार्यक्रम खूप छान प्रकारे सादर होत आहे. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरचा मेसेज आहे अप्पासाहेब जाधव आणि संपूर्ण परिवाराचा. हे आहेत आंबे चिंचोली इथले. ते म्हणतात की प्रतिबिंब हा कार्यक्रम खूप छान सुरू आहे. धन्यवाद. यानंतरचा मेसेज आहे संतोष खडसे आणि सौ प्रियंका खडसे यांचा. हे श्रोते आहेत विदर्भ यवतमाळ इथले. ते म्हणतात की एके फिल्मचे या कार्यक्रमात आज संध्याकाळी अतिशय लोकप्रिय अशा राज या हॉरर चित्रपटातली सरस आणि सुमधुर गाणी तसंच कथा ऐकायला मिळाली आणि सर्व गाणी ऐकून मन तृप्त झालं. नितीन सरांचे निवेदन देखील खूप छान होतं आणि गाणी खूप छान होती. त्याबद्दल आकाशवाणीचे खूप खूप आभार असं ते म्हणतात.
0: रेखा, खरं तर राज या चित्रपटातली गाणी तुझ्या आणि माझ्या आवडीची देखील आहेत, त्यामुळे जेवढा आनंद तुम्हाला झाला ती गाणी ऐकताना आम्ही देखील एन्जॉय केली. खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. दशकांत पुजारी विटे पंढरपूर इथले हे श्रोते आहेत. हे म्हणतायत शेत शिवाराच्या घडामोडी हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. खरं आहे शेत शिवाराच्या घडामोडी या कार्यक्रमामधून शेतीविषयक घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला घरबसल्या ऐकायला मिळतात आणि त्या अशा घडामोडी असतात की ज्या फक्त एका सेक्टरमधल्या आहेत, कृषीविषयक नाहीयेत, तर शेतीविषयक ज्याचा संबंध सहकाराशी येतो, ज्याचा संबंध योजनांशी येतो, अशा सगळ्या प्रकारच्या योजना, सहकारातल्या काही घडामोडी, काही बाजारभाव अशा संबंधित, म्हणजे कांद्याच्या संदर्भातली चढ उतार असेल भावाची, किंवा अगदी सहकारांमधल्या काही निवडणुका असतील, काही साखर कारखान्यांवरती कारवाई झाली असेल, तर ती देखील माहिती या कार्यक्रमामधून सुदर्शन सुतार ऐकवत असतात. आणि हे त्यांचं कसब आहे की ते आठवड्याभरातील सगळ्या घडामोडी जमा करतात आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतात.
1: आता यांनी मेसेज मात्र केलाय, पण ते म्हणतात की या मेसेजमध्ये दक्षिण सोलापूर इथून मी मेसेज करतोय. पहिल्यांदाच माझं नाव रेडिओवर ऐकल्यामुळे मला खूप आनंद होत आहे सर. आओ सर,
0: पण नाहीये असो, त्यांना त्यांचं नाव सांगितल्याबद्दल आनंद झालेला आहे. रेखा, आतापर्यंत आलेल्या सर्व प्रतिक्रियांची नोंद आपण घेतलेली आहे, प्रत्येक श्रोत्याला आपण पोहोच दिलेली आहे आणि घड्याळ आता आपल्याला खुणावतंय की आता आपण इथं थांबलं पाहिजे.
1: पण आपण मात्र पुन्हा लाईव्ह कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत आज रात्री 10 या वेळेमध्ये. तेव्हा एकत्र राहा आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ.
0: तेव्हा आजच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून मी नितीन बनसोडे
1: आणि मी रेखा
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.
0: नमस्कार.

0: सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
0: अहो श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात।
3: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
0: मोबाईल 93-72-14-44-34।
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल।
0: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली। संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
4: श्री कृष्ण गुरुकुल।
1: संपर्क 72-76-73-53-52।
5: श्रोते हो, आता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊया। आजच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण रणकवी नाधू महानोर यांच्या काही गीतरचना ऐकणार आहोत। ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली नाधू महानोर यांची गीतरचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

0: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
1: पण तू कसा ओळखलास?
0: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
3: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक ची लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.

जय श्री श्रीराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत आता आपण ऐकलं. नाधो महानोरांची गाणी आजच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतात. या गीताबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. श्रोतहो, आज रात्री 10 वाजता सुनो तराणे क्विज के बहाणे या लाईव्ह प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये नक्की सहभागी व्हा. विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्ही 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. तेव्हा नक्की SMS करा आज रात्री 10 वाजता सुनो तराणे क्विज के बहाणे या लाईव्ह कार्यक्रमासाठी. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. 9:15 वाजतायत. रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत सुनो तराणे क्विज के वाहने हा एसएमएसवर आधारित लाईव्ह कार्यक्रम.

सुनोतराण एक वीस के वाहने कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे सहर्ष स्वागत करतोय. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुनोतराण एक वीस के बहाणे या कार्यक्रमाला पहिल्या प्रश्नानं. त्याआधी तुम्हाला माहितीच आहे की नेहमीप्रमाणे काही सोपी सोपी प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण आपण या कार्यक्रमामधून सांगत असतो आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायचं असतं. सुरुवात करूया सुनोदराने क्विज के बहाणे या कार्यक्रमाला पहिल्या प्रश्नानं.

श्रोते हो, लक्ष्मी तलाव या नावानं महाराष्ट्रातलं कोणतं धरण ओळखलं जातं? लक्ष्मी तलाव या नावानं महाराष्ट्रातलं कोणतं धरण ओळखलं जातं? या प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवून द्या 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती. ऐकूया अभिजित आणि सहकाऱ्यांनी गायलेलं महबूब यांचं गीत, संगीत ए आर रहमान यांचं.

महबूब यांची गीतरचना आपण ऐकली अभिजित आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं ए आर रहमान यांचं. श्रोतहो, या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, लक्ष्मी तलाव या नावानं महाराष्ट्रातलं कोणतं धरण ओळखलं जातं? आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय गेनाबाई कोळी यांनी. गाव कोणतं आहे ते मात्र त्यांनी काही कळवलेलं नाहीये. गेनाबाई कोळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांनी सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय, परंतु उत्तर अतिशय बरोबर आहे, स्वतःचं नाव मात्र नाहीये. याच प्रश्नासाठी बरोबर उत्तराचा संदेश मला स्क्रीनवरती दिसतोय, वैष्णवी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा. पाटकळ इथले हे श्रोते आहेत. शशिकांत मधुकर कुंभार हे आहेत डोणगाव इथले श्रोते. दिंडेगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून प्रगती प्रज्योत प्रतीक्षा आणि समस्त पाटील परिवार, पद्माकर पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार, उत्तर अगदी बरोबर आहे. पांगरवाडी तुळजापूर येथून गणेश गायकवाड, किरण गायकवाड, मंदार गायकवाड, वल्लभ गायकवाड या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. विक्रांत शिंदे कुरुल तालुका मोहोळ इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. ओम गवळी तामदरडी तालुका मंगळवेढा इथले श्रोते, अत्यंत बरोबर उत्तर त्यांनी पाठवलेलं आहे. भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी पंढरपूर इथले हे श्रोते. क्षीरसागर परिवार आहे आवसे वस्ती आमराई सोलापूर इथला, शुद्धमती सुयश तुकाराम आणि समस्त क्षीरसागर परिवार. राजकुमार कुंभार हे आहेत सुल्लर जवळगे अक्कलकोट सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. खुपसंगी मंगळवेडा इथले जावेद पटेल यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. स्वप्नील राजपूत वीर महाराणा प्रतापसिंह चौक सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास उघडे अजिंक्य उघडे शिरगाव तालुका पंढरपूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहेत. बोराळे रोड इथले पंडित गवळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार, बोराळे रोड मंगळवेढ्यातला हा समस्त परिवार, उत्तर अगदी बरोबर आहे. दीपक अवताडे विरवडे बुद्रुक येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सिद्धेश्वर बंडू पाटील हे आहेत मंगळवेढा इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे.

उत्तर अगदी बरोबर आहे. खोचरे परिवार आहे दैवली तालुका माढा इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते. शिवाजी सोनवळे, सविता सोनवळे, भाग्यश्री सोनवळे आणि समस्त सोनवळे परिवार भोसी तालुका जिंतूर परभणी इथला. उत्तर अगदी बरोबर. सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. क्षणिक चव्हाण आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचे उत्तर अगदी बरोबर. चंद्रकांत अर्जुन पायगोंडे आणि त्यांचा संपूर्ण पायगोंडे परिवार नांदूर तालुका मंगळवेढा इथला. उत्तर अगदी बरोबर आहे.

अप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार आंबे चिंचोली पंढरपूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. सचिन दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण परिवार चळे तालुका पंढरपूर इथला. विभीषण कुंभार, हल्दईवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता, लक्ष्मी तलाव या नावानं महाराष्ट्रातलं कोणतं धरण ओळखलं जातं, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राधानगरी धरण. छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानचे एक पुरोगामी प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख आहे. महान समाजसुधारक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. सामान्य जनता, दलित आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या क्रांतिकारी सामाजिक कार्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजा म्हणून ओळख मिळाली. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा अधिकृत राज्याभिषेक झाला आणि त्यांनी कोल्हापूरची सूत्र हातात घेतली. शाहू महाराजांनी 25 जुलै 1917 कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्याचा ऐतिहासिक कायदा केला होता. ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी कोल्हापूरमध्ये मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार अशा सर्व जातींमधील विद्यार्थ्यांसाठी बहुजन वसतिगृह, बहुजन हॉस्टेल्स त्यांनी सुरू केले होते. 26 जुलै 1902 रोजी मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात योग्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानात 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली होती. हा भारतातील आरक्षणाचा पहिला अधिकृत निर्णय मानला जातो. अस्पृश्यता निवारणासाठी विहिरी, पानवठे आणि शाळा सर्वांसाठी त्यांनी खुल्या केल्या. आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा देखील त्यांनी आपल्या संस्थानात लागू केला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना करून पुरोहितशाहीच्या वर्चस्वाला देखील आव्हान दिलं होतं. शेतीला पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून त्यांनी भोगावती नदीवर लक्ष्मी तलाव म्हणजेच राधानगरी धरणाची निर्मिती केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील दुष्काळ निवारणासाठी आणि शेतीला पाणी पुरवण्यासाठी या धरणाची संकल्पना मांडली. धरणाचं काम प्रत्यक्षामध्ये 1907 सुरू झालं. काही आर्थिक अडचणी आणि पहिल्या महायुद्धामुळे कामात खंड पडला होता. शाहू महाराजांच्या निधनानंतर हे काम 1954 पूर्ण झालं. शाहू महाराजांनी या धरणाचं नाव त्यांच्या कन्या राधा यांच्या नावावरून राधानगरी आणि जलाशयाचं नाव त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या नावावरून लक्ष्मी तलाव असं ठेवलं. कोल्हापुरात औद्योगिक प्रगतीला चालना देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची देखील स्थापना केली. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी

त्यांनी कोल्हापुरात शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ व्यापारी पेठ त्यांनी स्वतः वसवली. शाहू महाराज स्वतः उत्कृष्ट कुस्तीगीर होते. त्यांनी कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवलं. त्यांनी अनेक मल्लांना पैलवानांना राजाश्रय दिला, ज्यामध्ये खाशाबा जाधव आणि इमाम बक्ष यांसारख्या पैलवानांचा देखील समावेश होता. संगीत नाटक, चित्रकला आणि शिल्पाकरिता या क्षेत्रातील कलाकारांना उदार हस्ते मदत देखील शाहू महाराजांनी केली. असा हा प्रजाहितदक्ष लोककल्याणकारी राजा. 26 जूनला महाराजांची जयंती होती. 26 जून 1874 मध्ये जन्मलेले महाराज 6 मे 1992 स्वर्गवासी झाले. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा.

श्रोतेहो, याच प्रश्नासाठी सुमय्या आशफिया मतीन अजीम शहनाज आणि समस्त शेख परिवार रेनगर कुंभारी इथला, त्याचबरोबर अजमेर शेख मुळेगाव दक्षिण सोलापूर इथले श्रोते, संस्कार संस्कृती आणि समस्त गवळी परिवार तामदर्डी मंगळवेढा इथला यांचंही उत्तर बरोबर होतं. उत्तर थोडंसं उशिराने प्राप्त झालं. समाधान रामचंद्र जाधव कोंडी इथले श्रोते यांचंही उत्तर अगदी बरोबर होतं. उत्तर थोडंसं उशिरा प्राप्त झालं.

झाकीर मुलानी आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुले चिंचोली पंढरपूर इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. शिवदास उगडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार पंढरपूर इथला, उत्तर अगदी बरोबर होतं. वनिता पांडुरंग पवार खटाव सातारा इथल्या श्रोत्या, यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. राणी पंडित गवळी तामदर्डी मंगळवेढा इथल्या श्रोत्या, त्यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. सुनो तराणे वीज के वाहने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, आणि आपल्यासोबत आहे आपला रेडिओ मित्र नितीन. हा आहे कार्यक्रमातला दुसरा प्रश्न. श्रोतो हो, रिश्टर स्केलवरती भूकंपाची नोंद करण्यासाठी कोणतं यंत्र वापरलं जातं? रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद करण्यासाठी कोणतं यंत्र वापरलं जातं? या प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवून द्या 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती.

महबूब यांची गीतरचना आपण ऐकली केएस चित्रा आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद करण्यासाठी कोणतं यंत्र वापरलं जातं, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय जावेद पटेल यांनी. खुपसुंगी मंगळवेढा सोलापूर इथले श्रोते सचिन सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण परिवार चळे तालुका पंढरपूर इथला, रेनगर इथला शेख परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे, गवळी परिवार तामदर्डी मंगळवेढा इथला उत्तर अगदी बरोबर आहे, समाधान रामचंद्र जाधव कोंडी इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे, सचिन वाघमारे नम्रता वाघमारे समर्थ वाघमारे रेश्मा वाघमारे वाघली मोहोळ इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे, झाकीर मुलानी सुमैया सुबान समीर सलमा मुमताज दिलशाद नासिर

ज्याच्या ज्याची फुले चिंचोली पंढरपूर इथले श्रोते राणी पंडित गवळी तामदर्डी मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास उघडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार शिरगाव तालुका पंढरपूर इथला. भाऊसाहेब साळवे डोक बाबुळगाव मोहोळ इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. वनिता पांडुरंग पवार खटाव सातारा इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी पंढरपूर येथून त्यांनी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. अजिंक्य वार्ग जे आहेत कोल्हापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. उषा बाबुराव देशमुख सुभाष चौक वैराग इथल्या श्रोत्या उत्तर अगदी बरोबर आहे. सचिन वाघमारे आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. स्वरा वाघ मयुरी वाघ आणि समस्त

बरोबर आहे. स्वरा वाघ, मयुरी वाघ आणि समस्त वाघ परिवार, अरविंद वाघ, फुरसंगी पुणे इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. शिर्शेल कुंभार, हत्तूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. विदर्भ यवतमाळ इथले संतोष खडसे आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे, उत्तर अगदी बरोबर आहे. श्रीनाथ आणि परिणीता टाकळे हे आहेत मंगळवेढा इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. विनोद पाटील, विठ्ठल मंदिर पंढरपूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. पद्माकर पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार दिंडेगाव तुळजापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. विक्रांत शिंदे, कुरुल मोहोळ इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. शोएब पैगंबर शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार अरळी खुर्द तुळजापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. महेश निंबाळकर, निलेश निंबाळकर, कुरनूर अक्कलकोट इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. मनस्वी बनसोडे, सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. गणेश गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण गायकवाड परिवार पांगरवाडी तुळजापूर इथला, अजमेर महबूब शेख, मुळेगाव दक्षिण सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. मृदुला गरड यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. दत्तात्रय नादरगी आहेत जुना विडी घरकुल सोलापूर इथले श्रोते. सर्जेराव कांबळे, मिरज सांगली इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. स्वप्नील बाळासाहेब दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार अरळी खुर्द तुळजापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. हनुमंत धायगोंडे, मंगळवेढा इथले श्रोते. विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर, शनिवारपेठ मंगळवेढा इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. सोनुळे परिवार आहे भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. मोनिका मोहित मच्छिंद्र बनकर आणि समस्त परिवार बनकरवाडी सांगोला इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. प्रकाश जैन आहेत नांदेड इथले श्रोते. श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता रिस्टर स्केलवर भूकंपाची नोंद करण्यासाठी कोणतं यंत्र वापरलं जातं आणि याचं अचूक उत्तर आहे सिस्मोग्राफ. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जाणारं मुख्य एकक म्हणजे रिस्टर स्केल. 1935 मध्ये अमेरिकन वैज्ञानिक चार्ल्स रिस्टर आणि बेनो गुटेनबर्ग यांनी हे मोजमाप विकसित केलं. भूकंपाच्या वेळी पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडणारी ऊर्जा मोजण्यासाठी याचा प्रामुख्यानं वापर केला जातो. रिस्टर स्केलवर भूकंपाची नोंद करण्यासाठी सिस्मोग्राफ हे यंत्र वापरलं जातं. या यंत्रावर उमटलेल्या लहरींच्या उंचीवरून भूकंपाची तीव्रता ठरवली जाते. आता कदाचित ही सगळी माहिती आपल्याला माहीत असेलच, पण याच्यापेक्षा वेगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या प्रश्नाचा समावेश या कार्यक्रमामध्ये केलाय. आणि ते म्हणजे दक्षिण अमेरिकेतील देश व्हेनेझुएलामध्ये रविवारी 5.6 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचं केंद्र अरागुआ किनारपट्टीजवळ समुद्रात 30 किलोमीटर खोलीवर होतं. 24 जून रोजी 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला. 2 शक्तिशाली भूकंपानंतर शनिवारी पुन्हा 4.9 तीव्रतेचा भूकंप झाला होता. आणि व्हेनेझुएलामध्ये आतापर्यंत या भूकंपामुळे 1430 नागरिकांचा मृत्यू झालाय. 3300 अधिक जण जखमी झालेले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते भूकंपाच्या 72 तासानंतरही सुमारे 68,000 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. तज्ज्ञांच्या मते आहे की भूकंपाच्या सुरुवातीचे 48 ते 72 तास सर्वात महत्वाचे असतात. या काळात लोकांना वाचवण्याची शक्यता जास्त असते. अनेक भागांमध्ये मदत पथकांच्या कमतरतेमुळे लोक स्वतःच नातेवाईकांना शोधण्यासाठी ढिगारा हलवत आहेत. अनेक कुटुंब हातोड्यांनी आणि इतर अवजारांनी इमारतींचा ढिगारा हटवून आपल्या नातेवाईकांचा शोध घेत असल्याच्या देखील बातम्या आहेत. व्हेनेझुएलामध्ये या भूकंपाने हाहाकार माजवलाय आणि त्यामध्ये जवळपास 1430 नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. ही ऑफिशियल आकडेवारी आहे. प्रश्न विचारला होता रिस्टर स्केलवर भूकंपाची नोंद करण्यासाठी कोणतं यंत्र वापरलं जातं, याचं अचूक उत्तर सिस्मोग्राफ.

साठी वेणुगोपाल पुंजाल आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं. श्रेणिका पंडित, शुभांगी पंडित हे सोलापूरमधले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. सुनोदराने क्विज के बहाने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 10:33 झाली आहेत. कार्यक्रमातला तिसरा प्रश्न, कलम 352 कशाशी संबंधित आहे? भारतीय संविधानातील कलम 352 कशाशी संबंधित आहे? अचूक उत्तर पाठवून द्या 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती.

हरिहरण आणि के एस चित्रा यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता कलम 352 कशाशी संबंधित आहे, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर सर्वात आधी आपल्यापर्यंत पाठवलंय सुलोचना आणि महादेव यांनी सोलापूर येथून. याच प्रश्नासाठी सर्जेराव कांबळे मिरज इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. श्रीशैल कुंभार आणि त्यांचा संपूर्ण परिवार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथला. आप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार आंबे चिंचोली इथला, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. वरद, संजय, विलास, स्वाती, समस्त सारफळे परिवार पोहनेर तालुका आणि जिल्हा धाराशिव इथला उत्तर अगदी बरोबर आहे. अजित शिवशरण, पिंपरी चिंचवड पुणे इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. विजयलक्ष्मी राहुल महाजन आणि समस्त परिवार देऊळगाव राजा बुलढाणा इथले हे सर्व श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. सिद्धूभाऊ अक्का, रेणुका, आनंद, राहुल, रेश्मा, जय आणि समस्त पुंगुळवाले परिवार सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. बंडोवाळी, डोंगरगाव, मंगळवेढा इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सोनोळे परिवार आहे भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला. गणेश गायकवाड, किरण गायकवाड, मंदार गायकवाड, वल्लभ गायकवाड आणि समस्त परिवार पांगदरवाडी तुळजापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. श्रीहरी दरेकर आणि नरहरी दरेकर यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. सावरगाव काठी इथले श्रोते. पांडवांचे पोफळी मोहोळ इथले आचार्य गोपाळ कोळी यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. स्वप्नील राजपूत, महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. मच्छिंद्र बनकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. पंडित गवळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार बोराळे रोड जाधव वस्ती मंगळवेढा इथला. झाकीर मुलानी, सुमैया, सुभान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर, चाचा, चाचे आणि समस्त परिवार फुलचिंचोली पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. जावेद कुरेशी, मैसूर कर्नाटका इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. दीपक अवताडे, बिरबडे बुद्रुक इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. श्रीकांत कापसे, राजेंद्र कापसे, अरुण कापसे, सिकंदर कापसे, उषा कापसे, टाकळी सिकंदर मोहळ इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. संस्कार आणि संस्कृती गवळी, तांबदर्डी मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. जावेद पटेल, खुपसुंगी मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. अजिंक्य बारगजे, कोल्हापूर इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. विक्रांत शिंदे आहेत कुरुल मोहोळ इथले श्रोते. दशकांत पुजारी, विटे, पंढरपूर इथून बरोबर उत्तराचा संदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. श्रीकांत बेडरकर आहेत रेल्वे लाईन सोलापूर इथले श्रोते. अॅडव्होकेट सागर, बागानगरे आहेत चौपाड सोलापूर इथले श्रोते. खटाव सातारा इथून वनिता पांडुरंग पवार आणि त्यांच्या परिवाराचं उत्तर अगदी बरोबर आहे. दिंडेगाव इथला पाटील परिवार, पद्माकर पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. नडबणे परिवार, शिवलिंगप्पा नडबणे आणि त्यांचा संपूर्ण परिवार वडबळ मोहोळ इथला उत्तर अगदी बरोबर आहे. तुकाराम क्षीरसागर आणि त्यांचा संपूर्ण परिवार औसे वस्ती आमराई इथला. भगवान रामचंद्र भिलारे, तिसंगी, पंढरपूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. संतोष वाघमारे, सोनाली वाघमारे, संविधान वाघमारे, संकल्प वाघमारे, संदेश वाघमारे आणि संस्कृती वाघमारे प्रबुद्धनगर तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. तानाजी चव्हाण आहेत बेगमपूर मोहोळ इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. प्रेमकुमार वाघमारे सांगोला इथले श्रोते. पंडित परिवार, सोनामातानगर सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. समाधान रामचंद्र जाधव कोंडी इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. सिद्धेश्वर बंडू पाटील मंगळवेढ्यातले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. रणदिवे परिवार आहे येवती तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथला. नितीन शामराव रणदिवे आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. श्रीनाथ आणि परिणिता टाकळे मंगळवेढ्यातले हे श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. सर्वदे परिवार लातूर इथला यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. सर्जेराव कांबळे मिरज सांगली इथले श्रोते. शेख परिवार रेनगर कुंभारी इथला. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते. प्रवीण खुळे पाटकळ मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. वेणुगोपाल, साक्षी, स्नेहा, संगीता आणि समस्त पुंजाल परिवार अशोक चौक सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. श्रेणिका पंडित आणि त्यांचा संपूर्ण परिवार सोनामातानगर सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. माणिकराव गरड आणि त्यांचा संपूर्ण परिवार रानमसले इथले हे

सर्व श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. शशिकांत मधुकर कुंभार डोनगाव इथले श्रोते, स्वाती बनसोडे, सुप्रिया शिंदे, वनिता पवार हालुंडी हातकणंगले इथले हे सर्व श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. धर्मगाव रोड लक्ष्मण कॉलनी मंगळवेढातले पंडित गवळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोते हो, आणखीनही काही नावं आहेत, वेळेअभावी सर्व नावांचा समावेश आपल्याला करता येणार नाही. प्रश्न विचारला होता, भारतीय संविधानातील कलम 352 कशाशी संबंधित आहे? याचं अचूक उत्तर आहे, राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित. भारतीय संविधानात आणीबाणी अर्थात इमर्जन्सी संदर्भातील भाग 18 मध्ये कलम 352 ते 360 दरम्यान देण्यात आलेले आहेत. संविधानानं देशाचं सार्वभौमत्व, एकता, अखंडता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रपतींना आणीबाणी घोषित करण्याचे विशेष अधिकार दिलेले आहेत. 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी आहे, ती कधीही जाहीर करता येते. युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड या कारणांमुळे भारताच्या किंवा त्याच्या एखाद्या भागाच्या सुरक्षितेला धोका निर्माण झाल्यास राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाऊ शकते. घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट याच्यासाठी कलम 356 मध्ये तरतुदी आहेत. जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडते आणि तिथलं शासन संविधानानुसार चालवणं अशक्य होतं, तेव्हा राज्यपाल यांच्या अहवालावरून किंवा राष्ट्रपतींच्या स्वतःच्या खात्रीवरून ही आणीबाणी लागू केली जाऊ शकते. आर्थिक आणीबाणी ही 360 मध्ये आहे, कलम 360 मध्ये. भारताचे किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे आर्थिक स्थैर्य किंवा पत, फायनान्शियल स्टेबिलिटी धोक्यात आली आहे असं ज्यावेळेस राष्ट्रपतींना वाटतं त्यावेळेस फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजेच आर्थिक आणीबाणी लागू केली जाऊ शकते. आणीबाणीचे प्रमुख परिणाम काय होतात? संघराज्य रचनेचे रुपांतर होतं, म्हणजे भारताची संघराज्य फेडरल व्यवस्था तात्पुरती एकात्म युनिटरी व्यवस्थेत बदलते, म्हणजे सर्व अधिकार केंद्राकडे केंद्रित होतात, राज्यांना अधिकार उरत नाही. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ एकावेळी एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. या तरतुदी आहेत 352 ते 360 कलमांमध्ये. 352 कशाशी संबंधित आहे? तर राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित कलम आहे. सुनोतर आणि क्विज के बहाणे या कार्यक्रमातला हा चौथा प्रश्न. 1884 या कादंबरीचे लेखक कोण आहेत? अतिशय प्रसिद्ध अशी जागतिक स्तरावरील ही कादंबरी 1884 किंवा 1884 या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बरोबर उत्तर आणि तुमचं नाव पाठवून द्या 9425617141 या मोबाईल क्रमांकावरती.

उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दिल से या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता 1884 अर्थात 1884 या कादंबरीचे लेखक कोण आहेत, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे शशिकांत मधुकर कुंभार डोणगाव इथले हे श्रोते. साक्षी पाटील पाटकळ इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अजमेर महबूब शेख मुळेगाव दक्षिण सोलापूर इथले श्रोते. तानाजी चव्हाण बेगमपूर मोहोळ इथले श्रोते. शिवदास उघडे अजिंक्य उघडे शिरगाव तालुका पंढरपूर इथले श्रोते. श्रीनाथ आणि परिणीता टाकळे हे आहेत मंगळवेढ्यातले श्रोते. सुहास चव्हाण आणि त्यांचा संपूर्ण परिवार कुरुल मोहोळ इथला. सिद्धेश्वर आलदर विश्वराज सातपुते धनश्री सातपुते आणि त्यांचा संपूर्ण परिवार कुंभोज तालुका माढा इथला उत्तर अगदी बरोबर आहे. जावेद कुरेशी म्हैसूर कर्नाटका इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. मन्नत पटेल आणि त्यांचा संपूर्ण परिवार छत्रपती संभाजीनगर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. ओम गवळी तांबदर्डी मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. राजकुमार कुंभार सुल्लेर जवळगे अक्कलकोट इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. समाधान रामचंद्र जाधव कोंडी इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलाय. सचिन सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण परिवार सळे तालुका पंढरपूर इथला. हनुमंत दायगोंडे सलगर खुर्द मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. सर्वदे परिवार आहे लातूर इथला. तुकाराम जाधव सोहम साक्षी स्वाती तुकाराम जाधव आणि समस्त परिवार सोमनाथ नवनाथ हर्षदा आणि समस्त बचुटे परिवार अमराई सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. सोनोळे परिवार आहे भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला उत्तर अगदी बरोबर आहे. वीर महाराणा प्रतापसिंह चौक सोलापूर इथले स्वप्नील राजपूत आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. झाकीर मुलानी आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलेचिंचोली पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. नितीन शामराव रंदिमे आणि त्यांचा संपूर्ण परिवार मोहोळ सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. भगवान रामचंद्र बिलारे तिसंगी पंढरपूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. सुयश तुकाराम क्षीरसागर आणि त्यांचा संपूर्ण परिवार आवसे वस्ती आमराई इथला उत्तर अगदी बरोबर आहे. शिवलिंगप्पा नडमने आणि त्यांचा संपूर्ण परिवार वडवळ तालुका मोहोळ इथला उत्तर अगदी बरोबर आहे. श्रीकांत बेडरकर आहेत रेल्वे लाईन सोलापूर इथले श्रोते. दशकांत पुजारी विटे तालुका पंढरपूर इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. राजेंद्र कापसे आणि अरुण कापसे सिकंदर टाकळे मोहोळ इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. अप्पासाहेब जाधव प्रगती जाधव

आणि त्यांचा संपूर्ण परिवार आंबे चिंचोली पंढरपूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. सर्जेराव कांबळे मिरज सांगली इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोते हो, जॉर्ज ऑरवेल यांची 1884 आणि अॅनिमल फार्म ही दोन पुस्तकं जगभरात प्रचंड गाजली आहेत. ही दोन्ही पुस्तकं राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर अत्यंत मार्मिकपणे भाष्य करतात. 1884 ही एक डिस्टोपियन म्हणजेच भविष्यातील भयानक काल्पनिक जग असलेली कादंबरी आहे. यात अशा एका देशाचं चित्र रेखाटलंय जिथं हुकुमशाही सरकार नागरिकांच्या प्रत्येक हालचालींवर, विचारांवर आणि भावनांवरही पाळत ठेवते. या पुस्तकातूनच ब्रिग ब्रदर इज वॉचिंग यू हा जगप्रसिद्ध वाक्प्रचार उगम पावलाय. आजच्या डिजिटल युगात लोकांच्या खासगीपणावर, प्रायव्हसीवर गदा येते आणि हे अत्यंत मार्मिक शब्दामध्ये या कादंबरीतून, या पुस्तकातून जॉर्ज ऑरवेल यांनी मांडलेलं आहे. या कादंबरीचे लेखक जॉर्ज ऑरवेल. श्रोते हो, हा आहे कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न, नीट ऐका. एक मोटरसायकल 60 किलोमीटर तास वेगाने जाते तर 3 तासात ती किती अंतर पार करेल? एक मोटरसायकल 60 किलोमीटर तास वेगाने जाते तर 3 तासात ती किती अंतर पार करेल? बरोबर उत्तर, तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं रंगीला या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, एक मोटरसायकल 60 किलोमीटर तास वेगाने जाते तर 3 तासात ती किती अंतर पार करेल, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय स्वप्नील बाळासाहेब दरेकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने. अरळी खुर्द तुळजापूर इथले हे श्रोते सिद्धेश्वर आलदार विश्वराज सातपुते आणि समस्त सातपुते परिवार, कुंभेज माढा इथला हा परिवार उत्तर अगदी बरोबर आहे.